Thank you.

नमस्कार रसिक श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आजच्या प्रातकालीन सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 3 आश्विन शके 1948 अर्थात 25 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 18 सेकंद होत आहेत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंगला जोशी यांच्या आवाजातील संस्कृत स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर ऐकूया टी मीना आणि सहकलाकार यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

आता ऐकूया पंडित गोपाल शर्मा, पंडित शुक्रदेव कुमार यांच्या स्वरातील पंडित रामानंद शर्मा यांची रचना, संगीतबद्ध केली आहे रघुनाथ शेठ यांनी.

सागर यांची रचना होती. समूह स्वरातील या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये आज आपण ऐकणार आहात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आणि या बातचीतीचा भाग पहिला. तसंच 6:50 परिसर यामध्ये निसर्ग पर्यटन याविषयी श्री वल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती आणि या माहितीचा भाग पहिला. ह्या दोन्ही कार्यक्रमाची निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

पोया लवकर आणि अधिक प्रमाणात उगवतात. कलम करायची योग्य अवस्था आणि कालावधी वाढवण्यासाठी यास इंडोल ॲसिटिक ॲसिडचा उपयोग करून घेता येतो. कोवळ्या भागावर म्हणजेच शेंडा जांभळट असेपर्यंतच्या काळामध्ये शेंडा कलम चांगलं जमतं, पण ही अवस्था ओलांडून गेल्यानंतर कलम एकजीव होण्यामध्ये अडचण येते. यासाठी रोपांच्या शेंड्यावर 10 PPM इंडोल ॲसिटिक ॲसिडचा फवारा कलम करण्याअगोदर 5 ते 7 दिवस केल्यास उपयोग होतो. कलम काढीवरील डोळे फुगण्यासाठी मातृवृक्षावर लिहोसिन या संजीवकाचा उपयोग होतो. कलम काड्या काढण्यापूर्वी 4 ते 5 आठवडे अगोदर 500 PPM तीव्रतेचं द्रावण शेंड्यांवर फवारावं. तसंच कलम काड्या मातृवृक्षावरून काढण्यापूर्वी 500 PPM तीव्रतेचं इथ्रेल हे संजीवक 1 आठवडा अगोदर फवारावं.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत तीळ लागवडीविषयी. तीळ हे तेलबियांमधलं एक अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. त्यापासून आपल्याला उत्तम प्रतीचं खाद्यतेल मिळतं. तिळाच्या पेंडीलासुद्धा खूप महत्त्व आहे, कारण पशुखाद्य म्हणून त्याचा उपयोग होतो. कमी कालावधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये घेता येणारं पीक म्हणून तिळाची लागवड नेहमीच फायदेशीर ठरते. कोकणामध्ये तिळाचं पीक खरीप हंगामात पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तसंच खरीपाच्या भात कापणीनंतर जमिनीच्या अंगओलितावर सुद्धा रब्बी हंगामात हे पीक घेता येऊ शकतं. पाण्याचा निचरा न होणारी खार जमीन हे सोडून सर्व प्रकारच्या विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये तिळाचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तिळाला भुसभुशीत परंतु वरचा थर दाबलेली जमीन आवश्यक असते, त्यामुळे गरज असेल तर नांगरणी करावी. कुळवाच्या किंवा कल्टिव्हेटरच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या देऊन फळी फिरवून जमीन सपाट करून घ्यावी. तिळाच्या पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्याला चोळावं. फुले तीळ नंबर 1, तापी आणि पद्मा या काही तिळाच्या सुधारित जाती आहेत. मंडळी, सलग पीक घेताना दोन ओळीतलं अंतर हे 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर ठेवून पेरणी करावी. पेरणी करताना बियाणं एकसारखं पडावं म्हणून बियाण्यामध्ये वाळू, राख किंवा चाळलेलं शेणखत मिसळावं. सलग पिकासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी 5 टन कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीमध्ये मिसळून द्यावं. आंतरमशागतीच्या बाबतीत पेरणीनंतर 3 आठवड्यांच्या आत विरळणी करून दोन रोपातलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. ओळीत पेरणी केलेल्या पिकामध्ये 15 सेंटीमीटर ठेवावं आणि 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी केलेल्या पिकामध्ये 10 सेंटीमीटर अंतर राहील अशा प्रकारे विरळणी करावी. व्यवस्थापन केलं तर तिळाचं चांगलं उत्पादन आपण मिळवू शकतो. तेव्हा मंडळी, आपल्या कोकणामध्ये तिळाचं पीक घेणं हे नक्कीच किफायतशीर ठरू शकतं. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: आता 6:05 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी. हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एकटेच आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे

0: ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे होऊच नाही नंतर, म्हणजे प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण आपल्या, हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
0: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ईसीजी करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्या याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रोसिजवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे, आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा, आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होणार.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत, तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन. गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळ आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे वाढताना दिसतो. समुद्र किनारे, नद्या, बेटे, तलाव, पाणवठे, धबधबे, गवताळ कुरणे, डोंगरमाथे, पठारे, गडकिल्ले, देवराया, जंगले, अगदी वाळवंटसुद्धा अशा सर्व नैसर्गिक आविष्कारांच्या ठिकाणी निसर्ग पर्यटन होतंच. समाज माध्यमातूनही अशा पर्यटनासाठी खूप मोठी प्रसिद्धी मिळते. ही ठिकाणे लवकर व्हायरल होतात. अर्थातच यासोबत त्या त्या परिसरातील स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होत असते हेही लक्षात घ्यायला हवं. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील

0: खास पठार परिसर झपाट्यानं विकसित झाला हे आपण पाहिलंच आहे. आपल्या कोकणात अशा प्रकारच्या निसर्ग पर्यटनासाठी मुबलक संधी आहे हेही आपण जाणतो. रत्नागिरी जिल्ह्याचाच विचार जर केला तर किल्ल्यांमध्ये महिमतगड असेल, रसाळगड असेल असे गिरिदुर्ग दिसतात. टिकलेश्वर, पन्हाळेकाजी असे डोंगर माथे दिसतात. माचाळसारखं नव्यानं विकासाची वाट धरत असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. चिपळूण, पन्हाळेकाजी, खेड अशी गुंफा लेणी आहेत. देवपाट, रानपाट, सवतकडा, सवतसडा, धारेश्वर असे अनेक धबधबेत. अनेक गावांमध्ये देवराय आहेत, तेथील स्थानिक मंदिरं आहेत. सडे पठारं आहेत, तिथे पावसाळ्यात होणारा रानफुलांचा गालीचा आकर्षक असतो. शिवाय समुद्र किनारे आहेत, नद्यांमधील नौका पर्यटनाच्या संधी वाढत आहेत, अगदी पक्षी निरीक्षणासाठी देखील अभयारण्य निर्माण होत आहेत. रात्रीच्या मिट्ट काळोखात अवकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी संधी देणाऱ्या जागा निर्माण होत आहेत. आज खरं तर गरज आहे आपल्या परिसराचं या पद्धतीनं योग्य मूल्यांकन करून नवनवीन संधी वाढवण्याची. पारंपरिक नोकरी आणि उद्योग व्यवसाय यासोबतच पर्यटन क्षेत्र डोळेझाक करण्यासारखं निश्चित नाही. त्यातही अधोरेखित करण्यासारखी गोष्ट की पर्यटन व्यवसाय जोपासताना आपण आपसुकच आपली पारंपरिक जीवनपद्धती आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या साधनसंपत्तींनाही जोपासत असतो. त्यामुळेच निसर्ग संवर्धन आणि अर्थकारण, रोजगार निर्मिती या एकाच वेळी साध्य करून देणारा हा व्यवसाय बनू शकतो. यातूनच पारंपरिक ओळख कायम ठेवून आपले जीवनमानही उंचावता येऊ शकतं. आणि म्हणून निसर्ग पर्यटनाचा एक संधी म्हणून सखोल विचार व्हायला हवा. याविषयी आपण अधिक चर्चा करायचीच आहे. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:54 आणि 54 सेकंद झाली आहेत.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: श्रोते हो, सकाळचे 6:55 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 7:40 सुगम संगीत. 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा. आज सकाळी 8:40 कोकण दर्शन, यामध्ये आडिवरे महाकाली ऑर्गन निर्मिती आणि कनकादित्य मंदिराची सफर. सहभाग आहे महाकाली देवस्थान अध्यक्ष प्रसाद शेटे, ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते, कारागीर संजय तारळकर आणि आनंद ओळकर. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे सोनाली सावंत यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. आज सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 उच्च विद्या विभूषित सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांच्याशी पौर्णिमा साठे यांनी केलेली बातचीत. सादर करते विवेक वानखडे. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, यामध्ये आपण ऐकाल SP बालसुब्रमण्यम यांची काही गाणी. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आमच्या पहिल्या सभेचे उर्वरित कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत 12:00 वनिता मंडळ, यामध्ये कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं, लेखन केलंय वैजयंती नांदगावकर यांनी. तसंच आजची रेसिपीमध्ये प्रसादाची हरभरा डाळ. 1:05 गीतबहार. 1:40

लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:45 भावधारा, दुपारी 2:30 नादब्रह्म, यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांचं गायन, राग मुलतानी. आमची सायंकाळची सभा 4:58 सुरू होईल. 5:02 गीतसंध्या, यामध्ये आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युववाणी, यामध्ये आज आपण ऐकाल गायिका प्राची खोत यांच्याशी बातचीत. 6:10 गीतबहार, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आमचं घर आमचं शेत 7:30 यामध्ये स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन याविषयी डॉक्टर बजरंग आयरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे ऋचा गद्रे यांनी. सादर करते विवेक वानखडे. 8:15 पॉप म्युझिक. 9:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून स्पॉटलाईट. तसंच 9:30 करंट अफेअर. 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी. 10:20 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन कल्याण. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
5: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
7: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
8: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
7: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
9: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
10: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
11: नमस्कार श्रोते, आपण शारदा मातेची जडणघडण कशी होत होती, छोटी शारदा कशी वाढत होती हे ऐकतोय. आता ती जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा समाजाच्या दृष्टीनं त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे हे लग्नाचं वय होतं. एके दिवशी तिची जी आई श्यामासुंदरी शारदेची, ती सिंहड नावाचं गाव होतं ते माहेर, तर त्या सिंहडला गेलेल्या होत्या आणि तिथल्या शंकराच्या मंदिरामध्ये रात्री भजनाचा कार्यक्रम होता म्हणून त्या छोट्या सारूला घेऊन भजन ऐकायला गेलेल्या होत्या. तेव्हा भजनाच्या कार्यक्रमाला सगळे गावकरी ऐकायला आलेले होते, प्रचंड गर्दी झालेली होती आणि ही छोटी मुलगी आयटीत एका नातेवाईक बाईंच्या मांडीवर बसली होती आणि समोर

0: बसलेला एक तरुण होता त्या गर्दीमध्ये, तो पण भजनात अगदी दंग झाला होता. त्यांनी अभंग म्हणायला सुरुवात केली आणि अत्यंत तल्लीनपणानं त्यांनी तो अभंग म्हटला. अभंग संपल्यानंतर थोड्या वेळाने एक दुसऱ्या बाई पण गायला लागल्या. त्यांनी इतकं उत्कृष्ट गोड गळ्यांनी भजन म्हटलं की ते सर्वांना खूप आवडलं आणि त्यांच्या हृदयात पोचलं. जेव्हा अभंग त्यांचा संपला तेव्हा त्या ज्या बाई होत्या अभंग गाणाऱ्या, त्यांनी ह्या छोट्या मुलीचा सारूचा पापा घेतला. त्या म्हणाल्या की ही जी लहान मुलगी आहे ना, ही आमची चिमुरडी आहे आणि या चिमुरडीचं आता लग्न करायला हवं, हो की नाही, तुम्हाला कुठला नवरा हवा आहे असं त्यांनी या लहान मुलीला विचारलं. आता या लहान मुलीला सासर नवरा लग्न ह्याच्यातलं काही समजतच नव्हतं, जेमतेम 3-3.5 वर्षाचं वय होतं. पण तो प्रश्न ऐकला आणि तिने हसत हसत नेमकं बोट दाखवलं त्या तल्लीन आणि ध्यानमग्न झालेल्या तरुणाकडे. त्या तरुणाचं नाव गदाधर. आता आपण या गदाधरबद्दल माहिती करून घेऊया. कामारपुकूर नावाचं गाव, बंगालीमध्ये पुकूर म्हणजे तळं, प्रत्येक घराच्या मागे एक छोटं तळं असतं त्याला पुकूर म्हणतात. त्या तलावामध्ये कमळं असतात, त्या तलावामध्ये मासे असतात, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये अशी प्रथा आहे की त्या तलावातलेच आपल्या तळ्यातलेच मासे पकडायचे, तिथेच ते वाढवायचे. आणि खास करून बंगाली लोकं खूप मासे खातात, त्यामुळे ते घरातल्या तळ्यातूनच मासे घेतात आणि खातात, हे गोड्या पाण्यातले मासे असतात. आता या कामारपुकूर गावामध्ये एक ग्रस्त राहत होते, त्यांचं नाव क्षुदिराम चतरजी. हे अतिशय सदाचारी आणि चारित्र्यसंपन्न माणूस होता. त्यांनी एकदा जमीनदाराच्या बाजूनं खोटी साक्ष दिली नाही म्हणून त्या कामारपुकूरचा जो जमीनदार होता त्यानं त्यांना गावात राहू नये म्हणून प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून त्यांनी स्वतःचं घर सोडलं, गाव सोडलं आणि या गावाला येऊन त्यांना राहावं लागलं. खूप त्यांच्या हालपेष्टा सोसाव्या लागल्या, त्यांना खूप त्रास झाला याच्यामध्ये. परंतु त्यांची सत्य बोलण्याची जी सवय होती ती काही कधी उणावली नाही. त्यांच्या पत्नीचं नाव चंद्रमणी देवी. ही चंद्रमणी देवी पण या क्षुदिराम चतुर्जींना अगदी शोभणारी, साजेशी, अत्यंत साधी, सरळ आणि भाबडी. आणि या दोघांचा मुलगा गदाधर. हा गदाधर आपलं कुलदैवत श्री विष्णूच्या कृपेने झाला असं या दाम्पत्याचं ठाम मत होतं. कारण त्याला ते गदाई म्हणायचे, म्हणजे गदाधर नाव परंतु त्याला गदाई म्हणायचे. अत्यंत खोडकर पण अत्यंत गोड असा मुलगा होता आणि त्याची बुद्धिमत्ता अत्यंत प्रखर होती, तेज होती. परंतु शाळेत जायची, अभ्यास करायची त्याला लहानपणापासूनच नावड. त्याऐवजी कुंभाराकडे जायचं आणि तो मातीच्या गोळ्याला कसा सुबक आकार देतो आहे हे हा लहान मुलगा तासनतास लक्षपूर्वक पाहत असे. म्हणजे घरातून तो नाहीसा झाला आणि त्याचे आई वडील त्याला शोधायला गेले की तो गावातल्या कुंभाराकडे सापडायचा आणि त्याचा छंद काय तर मातीचा गोळा कसा आकार घेतो हे बघायचं, हा त्याचा लहानपणापासूनचा छंद.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: अगं संपदा, व्हॉट्सअपवर कुणाला एवढे मेसेज करतेस?
4: अगं कुणाला म्हणजे काय, आपल्या आवडत्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राला.
3: श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमांविषयीचे तुमचे अभिप्राय,
4: तुमच्या सूचना,
3: तुमची मतं
4: तुम्ही आम्हाला कळवू शकता आमच्या व्हॉट्सअप नंबरवर.
3: आणि हा नंबर आहे 94035-73-485.
4: हा नंबर पुन्हा एकदा सांगते, 94035-73-485.
3: तेव्हा आम्हाला जरूर मेसेज करा
4: आमच्या व्हॉट्सअप नंबरवर.
2: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
5: अजून 7 आणि 7 झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी उद्या आणि परवा BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर, गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे, यजमानपद पुणे शहराला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी दुष्काळाच्या संहितेचा ट्रिगर 1 नुसार देण्यात येणाऱ्या मदतीचा आदेश ताबडतोब काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. वाशिम जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर अमरावती इथं चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 11 सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीच्या अध्यक्षस्थानी आहेत. शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
6: शेतीचा प्रश्न आहे, जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात निश्चितपणे योग्य त्या प्रकारचा निर्णय आता उद्या परवात आम्ही जाहीर करू. विशेषतः आता आपण कर्जमाफी देखील सुरू केलेली आहे, तीही आपण पूर्ण करू. विजेचं बिल देखील आपण माफ केलं, पण त्यासोबत आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत करणं असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, काही ठिकाणी अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होईल त्यात मदत करणं असेल, अशा सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सरकार मदत करेल. आणि बँकांनाही आम्ही सांगू, कुठल्याही बँकेला आम्ही वसुली करू देणार नाही. सगळ्या बँकांकडनं हे सगळं जे काही कर्जाची वसुली आहे त्याची पूर्णपणे स्थगिती आम्ही करू. सरसकट नुकसान आहे, त्यामुळे सरसकटच मदत आम्ही करणार.
5: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात धोंडवीर नगर इथं शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल

0: अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाच्या 26% तुटीची नोंद झाली आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रिगर वन लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत असून देखावे पाहण्यासाठी आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी गर्दीचा अलोट सागर रस्त्यावर लोटला आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं विसर्जनही आज होत असून अनेक घरात काल अनंताचं पारंपरिक पद्धतीनं पूजन करण्यात आलं. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरून 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात 275 ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय 108 या सेवेमार्फत 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील. नागपूरमध्ये 1,702 सार्वजनिक तर 2,04,000 घरगुती गणपतींचं विसर्जन आज होणार आहे. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेनं चौपाट्या तसंच 383 कृत्रिम तलावांच्या ठिकाणी चोख व्यवस्था केली आहे. पालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. 17,000 सीसीटीव्ही कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येईल. नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीसह अन्य मिरवणुकीत लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाई केली आहे. डीजेला बंदी नसली तरी आवाज मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा हाच जीवनाचा मुख्य उद्देश असावा आणि तो प्रत्येक व्यक्तीच्या अंगी बांधलेला असावा असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वडनगर ते वाराणसी प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेकरूंशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधताना मोदी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. जनसेवा से देशसेवा या संकल्पनेला अनुसरून हा प्रवास सुरू आहे. विकसित भारत 2047 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा से सुशासन या मार्गदर्शक तत्वानुसार अव्याहतपणे काम करत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया वस्तू आणि सेवा कर प्रणालीविषयीची माहिती.
1: एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना देशात 17 वर्षांपासून चर्चेत होती. वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करणाऱ्या एखाद्या उत्पादनाची अंतिम किंमत नेमकी कशी वाढली हे समजणंही अवघड होत असे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक देश एक कर प्रणाली अंतर्गत वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. याआधी विविध राज्यांनी ज्या कारणासाठी या कर प्रणालीला विरोध केला होता तो मुद्दा म्हणजे राज्यांच्या महसुली नुकसानीची भरपाई. राज्यांना ही महसुली भरपाई देण्यासाठी निश्चित व्यवस्था तयार करण्यात आली आणि जुलै 2017 जीएसटी लागू झाला. यामुळे वेगवेगळ्या राज्यांच्या करांच्या वेगवेगळ्या पद्धतींची गुंतागुंत कमी झाली आणि कर प्रक्रिया अधिक एकसंध झाली. एक देश एक कर धोरणाअंतर्गत जीएसटी प्रणाली लागू होणं देशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे.
0: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीनं निपटारा करण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या स्तरावर विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर महसूल सेवा जलदगतीनं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालयं आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयं स्थापन करण्यास

0: चा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरील संदेशात ही माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर ग्रामीण इथं नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारताला प्रथमच सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचं अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातल्या मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारतानं अॅथलेटिक्स, वुशू, नेमबाजी आणि रोईंग या क्रीडा प्रकारांमध्ये 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. मनू TS, पोवम्मा MR, विशाल TK आणि विथ्या रामराज यांच्या रिले संघानं रौप्य पदक तर सीमा कुमारीनं 10,000 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावलं. रोशिबीना देवीनं वुशूमध्ये महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रौप्य पदक जिंकलं तर रोईंगमध्ये सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक तर नेमबाजीत अनंतजीत सिंग नारुका आणि परिनाश धनीवाल यांनी मिश्र सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक आपल्या नावे केलं. भारतानं आतापर्यंत स्पर्धेत 1 सुवर्ण, 7 रौप्य, 9 कांस्य पदकांसह 17 पदकं जिंकली आहेत. हवामान. राज्यात काल कोकणात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भ, महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काल तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज सांगता. भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज. राज्यभरात 47 नवीन नायब तहसीलदार कार्यालय आणि 4 नवीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय. आणि सायकलिंगसाठीची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान भारताकडे. यजमानपद पुणे शहराला. आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. श्रोते हो, आज 25 सप्टेंबर. आज अनंत चतुर्दशी आहे. गणेशोत्सवाची सांगता आणि गणरायाच्या विसर्जनाचा दिवस. 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून पण साजरा केला जातो. 25 सप्टेंबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. 1916 तत्त्वज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म झाला. 1922 स्वातंत्र्य सैनिक आणि घटनातज्ज्ञ बॅरिस्टर नाथ पै यांचा जन्म झाला. अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म 25 सप्टेंबर 1926 रोजी झाला. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते फिरोज खान यांचा जन्म 1939 झाला. रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचं निधन 25 सप्टेंबर 1998 झालं. 2013 लेखक श. ना. नवरे यांचं निधन झालं. 2020 पार्श्वगायक पद्मभूषण पद्मश्री SP बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

0: संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ऍडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत।
3: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत, परंतु

0: देशातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: तेव्हा श्रोते हो 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, जमीन ही केवळ मालमत्ता नसून अनेकांच्या आयुष्याचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेशी जोडलेली एक बाब आहे. त्यामुळं जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं अत्यंत महत्वाचं ठरतं. बदलत्या काळानुसार महसूल प्रशासनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरिकांना अधिक सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या दिशेनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत राज्याचे जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल सर यांच्याकडून. जमिनीच्या नोंदींचं महत्व, त्यांचं आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: आणि दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर मला सुरुवातीलाच विचारायचंय की जमाबंदी आयुक्त म्हणून आपल्या विभागाची प्रमुख भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील त्याचं महत्व हे आपण कसं स्पष्ट कराल?
1: सो जमाबंदी आयुक्त म्हणून आता आपण जे राज्यामध्ये तुमच्या जमिनीची नोंदी आहेत ते सगळं नोंदी जे तुम्ही 7/12 म्हणतो किंवा प्रॉपर्टी कार्ड म्हणतो ते आपण सगळं जतन करून आपलं ठेवतो आहेत आणि त्याचा इंटरफेस जे लोकांसाठी जे त्याचा वापर आहेत ते अधिक सुलभ गतीने कसे व्हावे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. सो तुम्हाला आठवण असेल की जुन्या काळात 7/12 म्हणजे काय, ते सगळे कागदमध्ये असायचं. एखाद्याला आपला 7/12 नोंद घ्यायची असेल किंवा प्रॉपर्टी कार्डची नोंद घ्यायची असेल तर त्यानं वारंवार शासनाच्या एखादा कार्यालयामध्ये जावं लागतो, तिकडे थांबावं लागतो आणि ते सगळे त्याच्यावर घ्यावं लागते. याशिवाय तुमच्या 7/12 जे आहेत किंवा प्रॉपर्टी कार्ड जे आहेत ज्यांना आपण रेकॉर्ड राईट म्हणतो आहेत ते वेगवेगळ्या व्यवहारासाठी सुद्धा लागतो आहेत. तो शासन म्हणून, जमाबंदी आयुक्त म्हणून किंवा महसूल विभाग म्हणून आमची भूमिका हे आहेत, हे सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला लागते आहेत ते तुम्हाला ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुमच्याकडे उपलब्ध व्हावे आणि तुमचा जे इंटरफेस आहे शासनासोबत ते फेसलेस झाला पाहिजे. त्याचं

0: मध्ये कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन नसायला पाहिजे. आणि ते अत्यंत जसं आता आपण युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करतोय त्या सारख्या सोप्या पद्धतीने तुमचे सर्व जमीनचे गोष्टी असं स्मूथ आणि वेगवान व्हायला पाहिजे.
1: जमिनीच्या नोंदी अचूक अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या सातबारामध्ये काय उल्लेखित आहे, तुमचे प्रॉपर्टीमध्ये काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काही लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे, त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत आपले सरकार सेंटर जे आहेत त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ऍक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शास्त्रासोबत तुमचे इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतर जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल विदाऊट गोइंग टू ऑफिसेस हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायलासाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तो तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसर स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आता तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिस कधी कोणते कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स ई प्रमाण तुमचं जुना रिकॉर्ड 7, 12, 8 नमुना तुमचं 8 सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज माझ्या ते घ्यायचे असेल तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतंही ऑफिस जे आम्ही तुम्हाला सांगतोय की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी जे आम्ही एक इंटरफेस बनवले महसूल विभागाचा तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा ते सुद्धा डिजिटल साइन्स सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरं म्हणजे महसूल विभागाचा जो कारभार आहे सध्या सुरू असलेला त्यानुसार आपण असं पाहतो की जमिनीच्या नोंदी आणि संबंधित कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयात जाण्याची वेळच येणार नाही, घरबसल्या त्यांना ही सगळी कागदपत्रं मिळतील. महाभूमीसारख्या ॲपवरून सगळ्या गोष्टी त्यांना घरबसल्या मिळणार आहेत. पण मग माझी जमीन माझा हक्क या भावनेला अधिक बळ देण्यासाठी जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांमध्ये जर जागरूकता निर्माण करायची असेल तर याबाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत?
0: सो आता जर आपण एक पाहिलं की जमिनीची नोंदी आणि जमिनीचा नक्षा आणि त्याचा पोझेशन हे 3-4 गोष्टी एवढी महत्वाची आहेत की यासाठी सुद्धा लोकांना आता विकेंद्री स्वरूपात ते माहिती भेटते. तर आता आपण एक माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वातून आणि महसूल मंत्री महोदयाच्या विजनपासून आपण एक महाभूमी स्टॅक असा एकत्रित सॉफ्टवेअर आणि प्लॅटफॉर्म ते लॉन्च

0: केलेल्या आहेत. आता जर आपण महाभूमी स्टॅक याच्यावरती गेलो तर तुम्हाला मोजणीपासून नोंदणीपर्यंत, तुमचं अभिलेख पासून तुमच्या अधिकारापर्यंत हे सर्वच माहिती तुम्हाला आता एकत्र स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे. आम्ही असं म्हणत नाही की अजूनही आमचं काम 100% संपलेले आहेत. आम्ही सांगतो आहे की 80% पर्यंत आपण त्या दिशेने पुढे गेलेलो आहोत. अजून आपला असं एक एम आहे की ज्या ज्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आज एखाद्या वेळीस एक कन्स्ट्रक्शन करायचे असेल तरीही तुम्हाला मेसूबाकडे यावं लागते. तुम्हाला नंतर तुमचा फ्लॅट झाला तर तुम्हाला मोजणी करायचं असेल तर तुम्हाला यावं लागते. हे सगळे सुद्धा आपण आता तंत्रज्ञानाच्या मार्फत एकत्रित करतो आहेत आणि ते सगळे सुद्धा तुम्हाला महाभूमीच्या स्टॅकच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होणार आहेत.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की सगळ्याच गोष्टी नोंदी ऑनलाईन अवेलेबल होणार आहेत, पण एक वेगळी गोष्ट अशी असते की जमिनीच्या नोंदींमध्ये होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना काही सोपी किंवा पारदर्शक अशी व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे, अशी काही सुविधा आहे का?
0: आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे की अजूनही आपल्या जुन्या अभिलेखमध्ये जे दुरुस्त चूक राहिलेली आहेत त्यासाठी सुद्धा आपण एक मोहीम काढतो आहे. आणि इप्सिट आणि ई हक असं म्हणून आपण दोन पब्लिक डेटा एंट्री असं मॉड्यूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यासाठी जर तुमच्या अभिलेखामध्ये काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असल्यास आणि सक्षम प्राधिकारी, तहसीलदार म्हणा किंवा उपविभाग अधिकारी म्हणा, याकडे तुम्हाला जायचे असल्यास तर तुम्हाला याचे मार्फत आपली जे नोंद आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येऊ शकते. त्याच्यावरती हे निर्णय तुम्हाला देऊ शकते. आणि भविष्यकाळामध्ये आम्ही अजून असं एक प्लॅन करतो आहे की हे जे म्युटेशन्स आहेत ज्याच्यामध्ये खूप वेळ लागतो आहे त्याच्यामध्ये एवढं वेळ ना लागता याची कालावधीसुद्धा कमी करून एआयच्या मार्फत त्यांना व्हॅलिडेट करून आपण ऑटो फेरफार, ऑटो म्युटेशन हे घेऊ शकतो आहे का, यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न चालू आहे. कदाचित दिवाळीचं पर्यंत हे सुद्धा आपण फॅसिलिटी लॉन्च करू शकतो आहे.
1: वा, श्रोते हो, जमिनीच्या नोंदी अचूक आणि अद्ययावत असणं हे नागरिकांच्या हक्कांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे या नोंदी अधिक पारदर्शक आणि सहज उपलब्ध होण्यास मदत होत आहे. याविषयी दिलखुलास कार्यक्रमात आपण श्री शैलेश नवाल सर यांच्याशी संवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा श्रोते हो, जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि डिजिटल सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:37 आणि 8 सेकंद झाली आहेत.
1: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिकतेची कास धरताना पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे उच्च विद्याविभूषित ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: बरेच वेळ विद्यार्थी गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले असे बेंच मारले तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे. तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं

0: उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
1: तेव्हा श्रोते हो, 25 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जरूर ऐका ही मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर
1: कोकण दर्शन।
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आता ऐकूया एक भावगीत. अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं, गीतकार आहेत प्रवीण दवणे.

0: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धरतीखाली पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. तर डॉक्टर नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. या भागात आपण ऑटो इम्युन डिसीजेस हा आजार म्हणजे नेमकं काय आहे आणि कोणकोणत्या आजारांचा यामध्ये समावेश होतो याबद्दल आपण सांगाल का?
4: ऑटो इम्युन डिसीजेसचं प्रमाण सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. म्हणजे फक्त सांध्यांशी संबंधित असणारे आजार ऑटो इम्युनिटीमध्ये येतात असं होत नाही. म्हणजे बऱ्याच वेळांना पांढरे डाग हा ऑटो इम्युन डिसीज आहे हे सुद्धा खूप जणांना माहीत नसतं. सोरॅसिसमध्ये सुद्धा काही पर्सेंटेजमध्ये ऑटो इम्युनिटी येत असते. असं नाही तर मधुमेहामध्ये सुद्धा काही पर्सेंटेजमध्ये ऑटो इम्युनिटी येते याची सुद्धा बऱ्याच जणांना कल्पना नसते. ऑटो इम्युन म्हणजे नक्की काय? ज्या वेळेला समजा तुम्ही नको असणारं खराब पाणी पिण्यामध्ये तुमच्या आलंय, त्यावेळेला नको असणारे जीवजंतू शरीरामध्ये प्रविष्ट होतात, त्यावेळेला शरीरातल्या ज्या संरक्षक पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना मारून टाकतात. पण जेव्हा या शरीरातल्या संरक्षक पेशी बाहेरचे जीवजंतू आणि शरीरातल्या पेशी ओळखू शकत नाहीत आणि ह्या संरक्षक पेशी शरीरातल्याच पेशींवर हल्ला करतात, त्याच्यामुळे जे होणारे आजार असतात त्याला ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हणलं जातं. आता ऑटो इम्युन डिसीजेस मध्ये सांध्यांशी संबंधित जे काही आपण आजार बघतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसणारा आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस. हा जो आजार आहे हा असतो ज्याचं खूप मोठ्या प्रमाणात याचे पेशंट्स आपल्याला दिसून येत असतात. दुसरा आजार हा प्रामुख्याने दिसणारा ह्याच्यामध्ये आहे तो म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. हा सुद्धा सध्या याचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात दिसत असतात. स्टिफनेस खूप

0: प्रमाणात असतो, पाठीमध्ये दुखावा खूप जास्त असतो, पेशंट नीट झोपू शकत नाही, हळूहळू स्टान्समध्ये बदल व्हायला लागतो, तेव्हा हळूहळू बांबू स्पाईन होणं असा प्रकार याच्यामध्ये होत असतो. स्क्लेरोडर्मा सारखे आजार आहे ज्याचा याच्यामध्ये परिणाम होत असतो. सिस्टेमिक ल्युपस एरिथोमॅटोसिस नावाचा एक आजार आहे ज्याचा सांध्यांवर नाहीच तर शरीरातल्या प्रत्येक सिस्टीमवर परिणाम होत असतो. ह्याचं सुद्धा प्रमाण सध्या वाढलेलं दिसत असतं. म्हणजे प्रामुख्याने सांध्यांशी संबंधित दिसणारे ऑटोइम्युन डिसीजेस हे आहेत.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
2: पण आता या सगळ्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार कसे उपयोगी ठरू शकतात त्याबद्दल काही सांगता येईल का?
0: आयुर्वेदाने वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्यातला गंभीर वातरक्त हा जो प्रकार असतो वातरक्ताचा, सगळे ऑटोइम्युन डिसीजेस हे या वातरक्तामध्ये येत असतात. आणि वातरक्त म्हणूनच जर आपण त्यांचं निदान करून त्या पद्धतीने जर चिकित्सा सुरू केली तरच हे डिसीजेस पूर्णतः बरे होऊ शकतात. नाही तर बऱ्याच वेळेला ह्याच्यावर औषध नाही असं सांगितलं जातं आणि फक्त तात्पुरती कंट्रोल करण्यासाठी औषध रुग्ण वर्षानुवर्ष घेत राहतो. त्यामुळे या सगळ्या ऑटोइम्युन डिसीजेस मध्ये आपल्याला वातरक्ताप्रमाणे चिकित्सा करणं गरजेचं आहे. बस्तीसारखे शोधन उपचार खूप गरजेचे आहेत. रक्तमोक्षणासारखे उपचार खूप गरजेचे आहेत. पिंडस्वेद, पत्रपोटली स्वेद, जानुबस्ती ह्याच्यासारखे पंचकर्म याच्यामध्ये उपयोगी राहतात. आणि त्याच्याबरोबर वातशमन, रक्तप्रसादन करणारी चिकित्सा आणि नंतर रसायन औषधं ह्या पद्धतीनेच जाणं गरजेचं आहे. तर ऑटोइम्युन डिसीजेस वाढत न जाता पूर्णतः बरे व्हायला मदत होऊ शकते.
2: बरोबर. ऑटो इम्युन डिसीजेस साठी आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितले त्याची तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 7:50 आणि 56 सेकंद झाली आहेत. भावधारामध्ये ऐकूया सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे शांक नील यांनी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगर पर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियनशिप स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षानंतर पहिलं पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशातील वाराणसी ते गुजरातमधील वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवा यात्रेतील सहभागींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाला उजाळा देण्यासाठी राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग असलेली ही सेवायात्रा 17 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले असून ते मोटरसायकलवरून विविध राज्यातील शहरं जिल्हे तालुके आणि गावांमधून प्रवास करत आहेत. लोकांशी संवाद साधून समाजसेवा आणि सार्वजनिक सहभागाचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी ते वडनगरपर्यंतच्या सेवायात्रेतील सहभागी तरुणांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. त्यांचे अनुभव लोकांशी झालेला संवाद अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अशा देशव्यापी यात्रा तरुण पिढीला देशाची विविधता समजून घेण्यास मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या 8व्या आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आरोग्य मंथन 2026 आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य हमी आणि डिजिटल आरोग्याच्या प्रमुख पैलूंवर आधारित विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जन होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या 4 प्रमुख मार्गांवरील 638 गणेश मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी 10,000 पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे 3,500 CCTV कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी 112 ठिकाणी ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. मुंबईत महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तसंच 24,000 पोलीस तैनात करण्यात आले असून 17,000 CCTV कॅमेरे तसंच ड्रोनच्या मदतीनं विसर्जन सोहळ्यावर देखरेख करण्यात येणार आहे. भारतानं इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव CB जॉर्ज यांनी काल

संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. भारताच्या दृष्टिकोनात राजकीय वचनबद्धतेसोबतच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जॉर्जियाने न्यूयॉर्कमध्ये दुसऱ्या G7 विकास बैठकीत सर्वोदय तत्वांवर आधारित भारताच्या मानव केंद्रित आणि सर्वसमावेशक विकास मार्गांवर भर दिला. विकासाच्या हक्कावरील घोषणेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेत आयोजित उच्चस्तरीय सत्रात जॉर्ज यांनी भारताची भूमिका मांडली. सर्वसमावेशक विकास, जागतिक सहकार्य आणि बहुपक्षीय संस्थांमधील सुधारणांप्रती भारताच्या प्रतिज्ञेचं त्यांनी समर्थन केलं. तसंच विकासाच्या हक्कावरील कराराचा त्वरित स्वीकार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. देशात खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आयात होणाऱ्या कच्च्या खाद्यतेलावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क 10% 0% तर सोयाबीन तेल आणि पाम तेलावरील सीमाशुल्क 10% 5% करण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत 30 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा असलेल्या अर्थव्यवस्थेच्या भूमिकेतून जगाशी व्यापार आणि आर्थिक भागीदारीसाठी वाटाघाटी करत आहे. विविध क्षेत्रात भारताची वेगवान वाटचाल सुरू आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं 13व्या PAFI वार्षिक फोरममध्ये सांगितलं. भारत आज जगाशी 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून वाटाघाटी करत आहे तर क्रयशक्तीच्या आधारावर ही अर्थव्यवस्था सुमारे 20 लाख कोटी डॉलरची आहे. त्यामुळे ती जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरते असंही गोयल यांनी नमूद केलं. खासगी क्षेत्रामार्फत अंतराळात रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा तिसरा देश ठरल्याचं तसंच 120 हून अधिक युनिकॉर्नसह भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचंही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केलं. दुग्धजन्य पदार्थांच्या संदर्भात अॅनॉलॉग या श्रेणी अंतर्गत आधीच परवाना प्राप्त किंवा नोंदणीकृत असलेल्या उत्पादनांनी त्यांचं नामकरण, लेबलिंग किंवा विपणनामध्ये पनीर या शब्दाचा वापर बंद करावा असं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSI म्हटलं आहे. पनीर म्हणून अॅनॉलॉग उत्पादन आणि विक्रीवर देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचंही FSSI काल जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO क्वांटम तंत्रज्ञानातील प्रयोगासाठी 0MK India प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप समवेत काल पहिल्या उच्च मूल्याच्या डीप टेक प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराअंतर्गत 20 मिली केल्विन इतक्या अतिकमी तापमानापर्यंत नेऊ शकणारी स्वदेशी क्रायोजेनिक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. देश क्वांटम तंत्रज्ञान वापराच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं हा करार एक महत्वाचं पाऊल आहे. दिल्लीत काल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी युरोपियन संसदेच्या उद्योग संशोधन आणि ऊर्जा समितीच्या शिष्टमंडळासमवेत द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि युरोपियन महासंघातील ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेलं सहकार्य अधिक दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा, परिवर्तन, कार्बन उत्सर्जन, अणुऊर्जा, नवीन तंत्रज्ञानाचा विकास आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. तसंच उभय देशातील मुक्त व्यापार कराराच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर मतही मांडण्यात आली. तसंच सहकार्य अधिक सखोल करण्यावरही यावेळी चर्चा झाली. भारताला प्रथम सायकलिंगमधील जागतिक प्रतिष्ठेची UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजित करण्याचा मान मिळाला असून या स्पर्धेचं यजमानपद पुण्याला मिळालं आहे. पुण्याच्या उमेदवारीचे अंतिम सादरीकरण झाल्यानंतर कॅनडातील मॉन्ट्रियल इथं झालेल्या UCI काँग्रेसमध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. पुण्याच्या उमेदवारीच्या समर्थनासाठी महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी मॉन्ट्रियल इथं उपस्थित होते. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळी भारतीय जोडी कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी मिश्र सांघिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. तर टेबल टेनिस मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या मनुष शाह आणि दिया चितळी यांनी हाँगकाँगच्या जोडीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान काल 6व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. सीमा कुमारीनं 10,000 मीटर शर्यतीत 32
मिनिटावर 50 सेकंदात तिसरं स्थान पटकावून कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटर

0: च्या शर्यतीत भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक मिळालं आहे. 400 मीटर रिले स्पर्धेत पोवामा राजू, विशाल थेनरसू, विद्याराम राज आणि मनु टी एस यांनी रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत एकूण 17 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 15व्या स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी ते वडनगरपर्यंत प्रवास करणाऱ्या सेवायात्रेतील सहभागींशी संवाद साधणार. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विराज्य उपाययोजनेला भारताचा पाठिंबा. भारताला प्रथमच जागतिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनाचा मान. 2032 मध्ये होणाऱ्या UCI रोड चॅम्पियन स्पर्धेचं यजमानपद पुण्याला. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10,000 मीटरच्या शर्यतीत सीमा कुमारीनं मिळवून दिलं भारताला 16 वर्षांनंतर पहिलं पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. सकाळचे 8:40 आणि 24 सेकंद झाली आहेत. कोकण दर्शनमध्ये आज आपण करणार आहोत सफर आडिवरे महाकाली ऑर्गन निर्मिती आणि कनकादित्य मंदिराची. यामधील सहभाग आहे महाकाली देवस्थान अध्यक्ष प्रसाद शेटे, ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते, कारागीर संजय तारळकर आणि आनंद ओळकर. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे सोनाली सावंत यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत, वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. तर ऐकूया कोकण दर्शन.

0: रसिका श्रोतेहो नमस्कार. कोकण दर्शनच्या या कार्यक्रमात मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
0: श्रोतेहो, आजच्या या भागात आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत कोकणातल्या श्रद्धा, इतिहास, कला आणि लोकपरंपरेच्या एका वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रवासावर.
1: कोकणातल्या प्रत्येक गावाला एक वेगळी ओळख लाभली आहे. काही गावं निसर्गासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही ऐतिहासिक वारशासाठी, तर काही अध्यात्म आणि संस्कृतीच्या जतनासाठी.
0: आजचा आपला प्रवास आहे राजापूर तालुक्यातल्या आडिवरे आणि कशेळी या दोन महत्त्वांच्या गावांचा. एका बाजूला आहे शतकानुशतकांची श्रद्धा जपणारं श्री महाकाली देवस्थान आणि दुसऱ्या बाजूला आहे भारतातल्या मोजक्या सूर्यमंदिरांपैकी एक असलेलं कनकादित्य मंदिर.
1: रत्नागिरीपासून दक्षिणेकडे प्रवास करताना निसर्गाच्या कुशीत वसलेलं आडिवरे हे गाव आपलं लक्ष वेधून घेतं. या गावाचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवते ती श्री महाकाली.
0: कोकणातल्या जागृत शक्ती स्थानांपैकी एक म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नागेश्वर आणि रवळनाथ अशा देवतांचं पंचायतन इथे आपल्याला पाहायला मिळतं.
1: कौलारू मंदिर, लाकडी कोरीव काम, स्वच्छ परिसर आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळाच अनुभव मिळतो.
0: महाकालीच्या स्थापनेविषयीची आख्यायिका देखील तितकीच रंजक आहे. समुद्रातून सापडलेल्या मूर्तीची स्थापना इथे झाल्याचं सांगितलं जातं आणि आजही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात.
1: महाकाली देवस्थानचा इतिहास, परंपरा आणि आजचं कार्य याविषयीच आता जाणून घेऊया देवस्थानचे अध्यक्ष श्री प्रसाद शेटे यांच्याकडून.

महाकाली मंदिरात महत्त्वाचे उत्सव साजरे केले जातात, जसे की नववर्ष गुढीपाडवा, त्यानंतर नवरात्र उत्सव, शिमगा उत्सव, हे मोठे उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे केले जातात. नवरात्र उत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव अशी ख्याती आहे. तसेच शिमगासुद्धा इथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. इतर सर्व देवस्थानमध्ये किंवा देवींच्या पालख्या ह्या घरोघरी फिरल्या जातात, परंतु महाकाली देवी हे अपवाद आहे. आमच्या महाकाली देवीची शिमग्यामध्ये पालखी फिरली जात नाही. तिथे पालखी फिरवण्यासाठी एक विशेष प्रथा आहे, जसं की कौल घेणे. जेव्हा आई महाकालीला कुठे बाहेर फिरायला जाण्याची इच्छा असेल, म्हणजे जसं की तिथे माहेर किंवा विश्रांतीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचं असेल, तर ते कौली विचारलं घेतलं जातं व त्यानंतर चांगला असा दिवस ठरवून पालखी जाते.

0: श्रोतेहो, नवरात्रोत्सवाच्या काळात या परिसरात भक्तांची मोठी गर्दी होते. पालखी सोहळा, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय होतो.
1: मात्र आडिवऱ्याची ओळख केवळ धार्मिक वर्षांपुरती मर्यादित नाहीये, तर या गावात संगीताशी निगडीत एक वेगळी परंपरा जपली जाते.
0: श्रोतेहो, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात पूर्वी मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं ऑर्गन हे वाद्य आज दुर्मिळ होत चाललं आहे. अशा वाद्यांच्या रचनेचा अभ्यास, त्यांची निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागची कारागिरी जपण्याचं काम काही मोजकी मंडळी करताना आपल्याला दिसतायत.
1: याच परंपरेविषयी जाणून घेऊया. आडिवरे इथले ज्येष्ठ वाद्य निर्माता आणि अभ्यासक बाळ म्हणजेच उमाशंकर दाते यांच्याकडून.
2: नमस्कार, मी उमाशंकर उर्फ बाळ दाते. ऑर्गन या वाद्याची निर्मिती साधारण 2013 पासून मी करतोय. या वाद्याचा इतिहास थोडासा तुम्हाला सांगतो. हे वाद्य 1810 ते 1950 या काळात अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये या वाद्याची निर्मिती व्हायची. या वाद्याचा आणि आपल्या मराठी संगीत नाट्य रंगभूमीचा एक मोठं नातं आहे, अतूट नातं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या वाद्याची गोडी लागली आणि 1950 पर्यंत ह्या वाद्याची निर्मिती अमेरिका किंवा युरोपियन देशामध्ये होत होती. त्या काळात तिकडून जे ऑर्गन इथे आले होते त्याचं सर्क्युलेशन सगळीकडे होत होतं आणि नवीन ऑर्गन मिळत नव्हती. ऑर्गनची दुरुस्ती नीट होत नव्हती, त्यातले रीड्स जर एखादा गेला तर तो नवीन उपलब्ध होत नव्हता. आणि 2001-2002 साली हे वाद्य पहिल्यांदा मी बघितलं आणि बघितल्यानंतर ते मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो तेव्हा असं मला लक्षात आलं की या वाद्याची निर्मिती भारतात झालेली नाही. त्यामुळे त्याचा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून माझा विचार सुरू झाला. अनेक हार्मोनियम मेकर्सना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो, विचारलं होतं, पण आता रेडबोर्ड हा पार्ट करणं अवघड आहे असं सगळ्यांचं मत होतं. तर मी हे चॅलेंज स्वीकारून आपण यात काय करता येईल का असा विचार करून 2012 साली पहिल्यांदा ऑर्गन निर्मितीसाठी सुरुवात केली. आता ज्यात सगळ्यात अडचण मोठी होती, त्याला लागणारे रीड्स, जे हार्मोनियमचे रीड्स वेगळे असतात, ऑर्गनचे रीड्स वेगळे असतात, तर त्याच्यासाठी रीड्स मिळवण्यासाठी अमेरिकेत मी संपर्क साधून तिथे जे जुने ऑर्गन स्क्रॅप होतात तिथले रीड्स मी इथे मिळवण्याचा प्रयत्न केला, मिळवायला लागलो. आणि मग ऑर्गन निर्मितीसाठी जे आवश्यक असणारी तंत्रज्ञान त्याची पुस्तकं पण तिकडून मागवली इकडे मी आणि थोडा माझा त्यातला अभ्यास सुरू केला. आणि 2013 साली पहिल्यांदा ऑर्गन मी बनवला आणि आजपर्यंत साधारण 150 ऑर्गन बनवून झालेले आहेत माझे. आणि या वाद्याचे अनेक मोठ्या मोठ्या संगीतकार, ऑर्गन वादक, अनेक मोठ्या मोठ्या संगीतात दिग्गज मंडळींनी दखल घेतलेली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ ऑर्गन वादक विश्वनाथ कानेरे, तुलसीदास गुरुजी, त्यानंतर आदित्य ओक, अमित पाध्ये, राहुल गोळे अशा अनेक लोकांनी माझ्या कामाची भरभरून स्तुती आणि प्रशंसा केलेली आहे. त्यानंतर अनेक दिग्गज लोकांनी इथे प्रत्यक्ष माझ्या इथे येऊन भेटी दिलेल्या आहेत, कारखाना बघितलेला आहे. तसंच ह्या सगळ्या संशोधनामुळे अनेक ठिकाणी प्रसार माध्यमांनी सुद्धा माझ्या कामाची उत्तम दखल घेतली गेली. अगदी सगळी, जवळपास सगळे प्रिंट मीडिया अनेक ठिकाणी माझ्यावरती आर्टिकल प्रसिद्ध झाली ह्या कामाच्या संशोधनाची दखल घेत. अमेरिकेमध्ये सुद्धा रीड ऑर्गन सोसायटी या ऑर्गनायझेशनने त्यांचं एक त्रैमासिक निघतं, त्यामध्ये 2017 साली एक 9 पानाचं इन्क्लुडिंग फ्रंट पेज एक आर्टिकल प्रसिद्ध झालं. त्यानंतर

0: अनेक वृत्तवाहिन्या तसेच अनेक पुरस्कार वगैरे या निमित्तानं मिळालेले आहेत. नुकत्याच गेल्या वर्षीच्या 24-25 पुरस्कारांच्या महाराष्ट्र शासनाच्या यादीत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आला, त्यात मला सुद्धा पुरस्कार देण्यात आला. आणि सगळ्यात मोठी अचीवमेंट म्हणजे G20 सबमिट 2023 साली जे दिल्लीला इथे झालं त्या ठिकाणी मला माझी कला सादर करण्याचा योग आला आणि ही एक मोठी उपलब्धी माझ्यासाठी म्हणतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, एखादं वाद्य तयार होण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसं नसतं, त्यासाठी संयम, अचूकता आणि हातोटी सुद्धा तितकीच आवश्यक असते.
2: या निर्मिती प्रक्रियेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कारागिरांची भूमिकाही तितकीच महत्वाची असते. याचाच अनुभव आता जाणून घेऊया संजय तारळकर यांच्याकडून.
3: नमस्कार, मी संजय तारळकर गेली 10 वर्ष ऑर्गन कारखान्यामध्ये काम करत आहे. आम्ही तिथे ऑर्गन बॉर्ड्या बनवतो आणि कीबोर्ड बनवतो ऑर्गनचे, आणखी पॉलिश करतो. टेक्निक सगळं बाळदात्यांचंच आणि ऑर्गन बॉडी करणारा सेपरेट, त्याच्यानंतर कीबोर्ड करणारा सेपरेट, पॉलिश करणारा सेपरेट, असं म्हणजे त्याच्यातलं कीबोर्ड पॉलिश वगैरे हे मीच करतो आणि ते सुद्धा लाकडी काम संपूर्ण असतं. अमेरिकेतून सूर इकडे पार्सल होतात आणि सुरांचा जो रीड बोर्ड वगैरे साऊंड बॉक्स वगैरे असतो तो मशीनवर लावतात. मिलिंग मशीन आहे मोठी, त्या मशीनला जॉब लावायचा असतो. पहिला आम्ही काय असं पेटीचं कामही केलेलं नाही आणि कीबोर्डचं वगैरे काय आम्हाला काय तेवढी कल्पना नव्हती, माहिती नव्हती. पूर्वी अनुभव आमचा काही नाही. आता ते सर्व टेक्निक बाळदात्यांचं, त्यांनी आराखडा दाखवल्याच्या नंतर मग आम्ही तिथे तयार केलं. त्याच्यात कसलेले आम्ही कारागीर असल्यामुळे ते सांगतील तसं त्या मापाचं आम्ही तयार केलं. बॉक्स वगैरे म्हणा किंवा कीबोर्डचा त्यांनी स्केल दिला, 12 सुरांचा स्केल दिला. तो स्केल त्यांनी दिल्याच्या नंतर तो आम्ही एका लाकडी आखून तो कीबोर्ड तयार केला. उंची किती साधारण 32 इंच उंची लागते खाली पायापासून तो वरपर्यंत. लांबी त्याला सांगतो तुम्हाला साधारण 2.5 फूट लांबी येते, म्हणजे एक 30-32 इंच लांबी येते ऑर्गनची. साऊंड बॉक्स आतमध्ये छोटा येतो, साऊंड बॉक्सची जी वरची बॉडी आहे त्याची उंची 11 इंच. जे लोक आम्हाला कधी भेटलेले नाहीत, आम्हाला कधी बघायला मिळालेले नाहीत मोठे आर्टिस्ट लोक, ते तिथे आल्याच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी समजा दाते नसले तर मग ऑर्गन वाजवून दाखवायला वगैरे लागतो, तो आम्ही दाखवतो त्यांना. परत त्यांचे काय प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे कसं काय तयार करता काय करता हे असं, त्याच्यामुळे ते तिथे सांगावं लागतं.

0: श्रोतेहो, श्रद्धा आणि कला यांचा अनुभव घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत कशेळी गावाकडे.
1: राजापूर तालुक्यातलं कशेळी हे गाव कनकादित्य मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भारतातल्या मोजक्या सूर्य मंदिरांमध्ये या मंदिराचा उल्लेख केला जातो.
0: या मंदिरामागे लोकपरंपरेतून आलेली एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. कनकाबाई या सूर्योपासक स्त्रीच्या नावावरून कनकादित्य हे नाव रूढ झाल्याचं मानलं जातं.
1: सुमारे 900 वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिरात कोकणी स्थापत्य शैलीचा अप्रतिम आविष्कार आपल्याला बघायला मिळतो. लाकडी खांबांवरचं नक्षीकाम, पुराण कथांवरचं शिल्पांकन आणि मंदिरातलं शांत वातावरण भाविकांना नेहमीच आकर्षित करतं.
0: रथसप्तमी उत्सव हा इथला सर्वात मोठा उत्सव. या काळात कनकादित्य आणि कालिकादेवी यांच्या विवाह सोहळ्याची लोकपरंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते.
1: कनकादित्य मंदिराचा इतिहास आणि तिथल्या परंपरा यांच्याविषयीच आता जाणून घेऊया श्री ओळकर यांच्याकडून.

नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत कशेळी येथील प्रसिद्ध अशा श्री कनकादित्य मंदिराविषयी। श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील प्रसिद्ध

0: असे सूर्यमंदिर आहे. कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस सुमारे 32 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरे आहेत. ओरिसा राज्यातील कोणार्कचे सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. तसेच सौराष्ट्र येथील वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. कशेळी गावातील कनकादित्य सूर्यमंदिराचा सुद्धा या प्राचीन सूर्यमंदिरामध्ये समावेश होतो. या मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती साधारणपणे 1000 वर्षापूर्वीची आहे. ही मूर्ती सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी असे मानले जाते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबांवर नक्षी व वेलबुट्टी कोरलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देवदेवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण अशा देवता आहेत. तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथांमधील काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याअगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. एवढी मोठी मूर्ती आणि तीही लाकडात कोरलेली अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरुड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत. कनकादित्याची मूर्ती गंडकी शिळेतील काळ्या पाषाणाची असून अत्यंत सुबक आणि देखणी आहे. शिलाहार राजाने 1113 साली गोविंद भट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपट आजही या मंदिरात आहे. श्री कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याने महाराष्ट्र तसेच कर्नाटक व गुजरात येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मंदिराभोवती चारही बाजूंनी चिरेबंदी तट आहे. मंदिराच्या आवारात पाण्याच्या 2 मोठ्या विहिरी असून बाजूलाच एक मोठा तलाव पण आहे. मंदिरातील सूर्यनारायणाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. मंदिरापासून जवळच सुंदर असा अथांग समुद्र आहे. येथील सूर्यास्ताचे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. या मंदिरात रथसप्तमी आणि कार्तिकी एकादशी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अशा या प्राचीन सूर्यमंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या. धन्यवाद.
1: श्रोते हो, आडिवरेची महाकाली, दुर्मिळ वाद्यनिर्मितीची जपली गेलेली परंपरा आणि कशेळीचा कनकादित्य
2: ही केवळ पर्यटन स्थळं नाहीयेत, तर कोकणच्या सांस्कृतिक स्मृती जपणारी अशी केंद्र आहेत.
1: इतिहास, श्रद्धा, लोकपरंपरा आणि कौशल्य यांची ही सांगड कोकणच्या समृद्ध वारशाची साक्ष देते.
2: इथली माती आणि इथली लोक मोठ्या श्रद्धेने हा वारसा, ह्या परंपरा जपत आहेतच, पण त्याचबरोबर नाटक, संगीत यांच्याशीही त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. समृद्धी म्हणजे केवळ पैसा नाही, हे कोकणात आल्यावर प्रत्येक पावलावर आपल्याला उमजतं.

0: श्रोते हो, आजचा कोकण दर्शनचा हा प्रवास आपण इथेच थांबवूया. पुन्हा भेट आहेच कोकण दर्शनच्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत तुमचा निरोप घेतो.
0: नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.

कोकण दर्शन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. याचं लेखन केलं होतं सोनाली सावंत यांनी. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सोनाली सावंत, वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखेडे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

मृत्यू 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

श्रोते हो सकाळचे 9 वाजतायत. लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण आता घेणार आहोत. सुरुवातीला ऐकूया कभी खुशी कभी गम या चित्रपटातील समीर यांचं गीत. अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे संदेश शांडिल्य यांचं.

अरिजित सिंग आणि पलक मुछाल यांच्या आवाजातील हे गीत होतं मनोज यादव यांचं. गब्बर इज बॅक या चित्रपटाकरता संगीत होतं चिरंतन भट यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया वेलकम या चित्रपटातील शब्बीर अहमद यांचं गीत. शान वाजिद सौम्या राव यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

0: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: Yo, what up? This is Big Snoop Dogg. Represent that poem, Jobby. Hey, yo. Hit 'em with this.
7: RDB.

0: real cold like.
1: आर डी बी अक्षय कुमार यांच्या आवाजातील हे गीत होतं मयूर पुरी यांचं. सिंग इज किंग या चित्रपटाकरता संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सिंघम रिटर्न्स या चित्रपटातील संदीप नाथ यांचं गीत. अंकित तिवारी तुलसी कुमार यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे अभेंद्र कुमार उपाध्याय यांचं.

अंकित तिवारी आणि तुलसी कुमार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आता ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज यामध्ये आपण उच्च विद्याविभूषित सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तर ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, व्यवसाय, शेती, समाजसेवा आणि करिअर मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. आधुनिकतेची कास धरताना आपल्या मातीशी आणि पर्यावरणाशी नातं जपणारे तसंच समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारे ॲडव्होकेट डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. नमस्कार सर.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: यांची विशेष ओळख म्हणजे हे उच्च विद्याविभूषित आहेत. ते MSc, PhD, MBA, LLB, PhD इन ह्युमन राईट्स, डिरेक्टर ग्लोबल सप्लाय चेन, तर अशी त्यांची ही एक शिक्षणाची चेन आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि इतके उच्च विद्याविभूषित अशी व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. याचबरोबर ते सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. तर त्यांच्या या सगळ्या प्रवासाची, त्यांच्या कार्याची आज आपण त्यांच्याकडून ओळख करून घेणार आहोत. मी आत्ताच श्रोत्यांना सांगितलं सर की तुम्ही इतक्या पदव्या संपादन केलेल्या आहात, तर ही शिक्षणाची आवड नेमकी कशी निर्माण झाली आहे आणि इतक्या ह्या विद्या संपादन करणं तुम्हाला कसं शक्य झालंय?
1: सुरुवातीचा हा प्रश्न सुद्धा खूपच महत्वाचा आहे. शिक्षणाची खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त आवड माझ्यापेक्षा माझ्या आईला होती. त्यामुळे आईने मला पहिल्यापासूनच शिक्षणाकरता प्रोत्साहन दिलं. आईला स्वतःला सुद्धा शिकायचं होतं, परंतु त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे शक्य झालं नाही. परंतु मला सगळ्यात महत्वाचं आठवतं ते म्हणजे तिला त्यावेळी 10वी व्हायचं होतं, पण ती 10वीची परीक्षा तिने माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीबरोबर दिली. तर एकाच वर्गामध्ये पुढे आई आणि मागे माझी बहीण अशा दोघी एकाच वेळी 10वी झाल्या. म्हणजे आमच्यामध्ये पण तिने हा एक मंत्र रुजवला की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी माझ्या वयाच्या 50-55 पर्यंत दरवर्षी काही ना काहीतरी शिकत होतो आणि काही ना काहीतरी परीक्षा देत होतो. कंटिन्युअस शिकणं हे खूपच महत्वाचं आहे आणि त्याचा आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठेतरी नक्कीच उपयोग होतो. बरेच वेळ विद्यार्थी एक गल्लत करतात की ते म्हणतात की आपण शाळेमध्ये जे शिकतो, एक्स्पेशली 12वी सायन्सची वगैरे जी मुलं असतात ज्यांनी मॅथ्स घेतलं असतं, त्यांना वाटतं कॅल्क्युलस ही या गोष्टी मला आयुष्यात कधी उपयोगाला येणार आहेत. परंतु त्याचा डायरेक्टली जरी कधी उपयोग झाला नाही तरीसुद्धा हे जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या काही सेल्स ॲक्टिवेट होत असतात आणि त्यातनं आपण त्यात शिकलेलं आणखीन 10 ठिकाणी वापरू शकत असतो. मी एक नेहमीच उदाहरण देतो, ते म्हणजे की सगळे म्हणतात की मी व्यायामशाळेत गेलो आणि असे मसल्स कमवले आणि असे डंबल्स मारले, असे बेंच मारले, तर आयुष्यात मला कोण अशी वजनं उचलायला लावणार आहे? तर आयुष्यात तुला वजनं उचलायला कोण लावणार नाही आहे, पण तुम्ही जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीधंदा करत असता आणि जेव्हा लोकलमध्ये दारामध्ये उभे राहून जेव्हा लटकून जात असतात तेव्हा हेच जे मसल्स कमवलेले असतात तेच तुम्हाला कामाला येतात. त्यामुळे कुठलं उपयोग कुठे होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. आपलं काम फक्त शिकण्याचं आहे आणि त्याच्यावरती अभ्यास करण्याचं आहे.
0: अगदी खरंय सर, तुम्ही अतिशय दोन ही समर्पक उदाहरणं दिलेली आहेत की सुरुवातीलाच मुलांना प्रश्न पडतो की हे अल्फा गॅमा आणि काय आहे ते मी सगळं करून काय, म्हणजे पुढे त्याचा उपयोग काय आहे मला, मी कशाला डेरिव्हेटिव्ह कशाला काढत.

0: असू
1: कशाला कारण बसू, बरोबर आहे.
0: आणि अर्थातच आत्ता म्हणालात तसं की त्या व्यायामाचा मला नंतर काय उपयोग आहे. आणि अजून एक मला कौतुकास्पद वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की आईला तुमच्या आवड होती तर तिने सुद्धा एक पायंडा घालून दिला. स्वतः तिने म्हणजे आधी केल्याची मग सांगितले तसं त्यांनी अक्षरशः करून दाखवलं की मुली बरोबर शिक्षण पूर्ण करणं हे खरंच कौतुकास्पद आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलांसमोर तिने आई म्हणून एक छान आदर्श ठेवलेला आहे. सर हे सगळं करायचं बरोबर आहे पण आज आपण बघतो की जरी प्रत्येकाला दिवसाचे 24 तास सारखेच मिळत असले तरी सुद्धा अनेकांचं असं म्हणणं असतं की मला वेळ नाही. आणि हे सगळं करताना वेळेचं नियोजन फार महत्वाचं असतं. कसं केलं वेळेचं नियोजन?
1: खरं सांगायचं झालं तर जो सगळ्यात जास्त बिझी असतो त्याच्याकडे जास्त वेळ असतो, कारण त्याला वेळेचं महत्व समजलेलं असतं. फक्त आपली गल्लत कुठे होते की आपल्याला दिवसातले 24 तास आपण कुठे घालवतो हेच आपल्याला समजत नाही आणि त्याचा आपल्याकडे हिशोब नसतो.
0: बरोबर.
1: हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो. याच्यावरती एक उपाय मला मिळाला सुदैवानी. ते म्हणजे की माझ्या परिचयाचे एक गृहस्थ होते जे कामाला ठाण्याला यायचे, राहायचे डोंबिवलीला आणि संध्याकाळी परत ठाण्याहून डोंबिवलीला घरी जायचे. तर यावेळी ते घरातून बाहेर पडल्यानंतर ते एक डायरी लिहायचे. हा किस्सा मी माझ्या प्रत्येक मुलाकडे सांगतो कारण मला वाटतं जेवढा लोकांपर्यंत पोचेल तेवढा त्याचा लोकांना उपयोग होईल. ते जेव्हा संध्याकाळी ऑफिसमधून घरी जायचे तेव्हा घरी गेल्यानंतर 5 मिनिटं काढून ते ऑफिसमध्ये मी आज काय काय केलं, सकाळी 8 पोचलो, 8 ते 9 हे काम केलं, 9 ते 10 ते केलं, जे काय असेल त्याप्रमाणे. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जेव्हा ऑफिसला यायचे तेव्हा काल घरी पोचल्यापासून ऑफिसला येईपर्यंत घरी काय काय केलं ते सुद्धा ते लिहून ठेवायचे. आणि दर आठवड्याला या पूर्ण 7 दिवसांची ते समरी करायचे, दर महिन्याला 4 आठवड्यांची समरी करायचे आणि दर वर्षाला 12 महिन्यांची समरी करायची. त्यामुळे 31 डिसेंबरला जेव्हा सर्वसामान्य लोक नवीन वर्षाची पार्टी करत असतात तेव्हा ते आपल्या गेलेल्या वर्षाचा हिशोब करायचे आणि त्यात मग त्यांना समजायचं की आपण या वर्षामध्ये झोपेवरती 33% घालवले, कामावरती 12% घालवले, मित्रांशी बोलण्यामध्ये 5% घालवले आणि जर मला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर मी यातले कुठली टक्केवारी कमी करू शकतो आणि कुठली टक्केवारी वाढवायची गरज आहे असं ते पुढच्या वर्षाचे नियोजन करायचे. आणि हे जेव्हा मला समजलं तेव्हापासून मी स्वतः ते फॉलो करतो आणि कमीत कमी एक 25 ते 30 वर्षांचा माझा हिशोब माझ्याकडे आहे, माझी डायरी माझ्याकडे आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मागच्या 2025 मध्ये मी किती टक्के वेळ टाइमपासमध्ये घालवला, किती टक्के वेळ कुटुंबाबरोबर घालवला. तर हेच जर प्रत्येकाने केलं तर प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचं गमक समजेल आणि तेवढ्याच वेळामध्ये जास्तीत जास्त प्रगती करू शकू.
0: खरंय. मला वाटतं रोजनिशी का लिहावी याचं एक सुंदर उदाहरण आणि ह्याचं एक उत्तर मला वाटतं तुमच्या या उत्तरामध्ये नक्कीच आहे. तुम्ही स्वतः एक शेतकरी आहात आणि आज आधुनिक काळात शेती करताना तुम्ही कोणते नवीन प्रयोग किंवा नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करता?
1: पहिली गोष्ट म्हणजे मी शेतकरी जास्त काळापासून तसा नाही, कारण मी शेतकीमध्ये ऍक्टिव्हली गेले 10 ते 15 वर्ष काम करतोय. परंतु स्थानिक शेतकरी आहेत जे पूर्ण आयुष्यभर त्याच्यावरती काम करतात त्यामुळे नक्कीच त्यांचं ज्ञान हे माझ्यापेक्षा जास्त असेल. फक्त मी जे माझं प्रोफेशनल नॉलेज आहे त्याचा शेतीमध्ये कसा उपयोग होईल याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्वाचं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते ती म्हणजे की आपण जी केमिकल्स वापरतो, फर्टिलायझर्स वापरतो त्याचा उपयोग आपण कमीत कमी कसा करू शकू याच्यावरती आपण सगळ्यांनी जोर दिला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जी काही जमीन अव्हेलेबल असेल, कोणाकडे 1 एकर असेल, कोणाकडे 25 एकर असेल, परंतु त्यातला अगदी 1 स्क्वेअर फूट सुद्धा एकही दिवस फुकट नाही गेला पाहिजे. 365 दिवस तो कामाला लागला पाहिजे. म्हणजे फक्त आपण भात शेती घेतली आणि 3 महिने 4 महिन्यामध्ये विषय संपला मग उरलेल्या 8 महिने ती जमीन तशीच पडून राहिली. तर प्रॅक्टिकली बघायला गेला तर पूर्ण जमीन ही 365 दिवस कामाला आली पाहिजे. काही ठिकाणी तर मी वर्षातनं 3-3 पिकं घेतो, 4-4 पिकं घेतो, त्यामुळे एकाच जमिनीवरती 4 पट आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. शिवाय प्रत्येक झाडाच्या खालती जी आंतरपिकं घेतली जातात, म्हणजे वरती जरी आंब्याचं झाड असलं तर त्याच्यावरती मिरीचा वेल चढवू शकतो किंवा उन्हाळ्यामध्ये तिथेच खालती आपण कलिंगड लावू शकतो किंवा अशी विविध गोष्टी आहेत. ते प्रत्येकालाच याचं ज्ञान सुद्धा असेल. मी काय लोकांना त्यासाठी शिकवत नाही, मी फक्त माझा अनुभव तुम्हाला सांगतोय की आपण हे ऑर्गॅनिक पद्धतीने जर केलं आणि 365 दिवस आपली जमीन आपण ऑक्युपाईड ठेवली आणि जेव्हा आपण ही पिकं बदलतो तेव्हा त्या प्रत्येक पिकाला आधीच्या पिकापासून काही ना काहीतरी फायदाच होत असतो. आणि जास्तीत जास्त पालापाचोळा आणि हे जे तयार होतं ते आपण त्याच जमिनीमध्ये तिथेच खाली घातलं तर ते खत म्हणून सुद्धा पुढच्या पिकाला उपयोगी येतं. त्याच्यामुळे यातनं कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपण घेऊ शकतो.
0: बरोबर आहे. आणि नवीन तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता?
1: नवीन तंत्रज्ञान तसं बघायला गेलं तर आपल्याकडे कोकणातली जमिनी डोंगर दऱ्यांची असल्यामुळे जसे आपल्याला इतर मशीन्स इतर ठिकाणी घाटावरती लोक वापरतात त्या पद्धतीची आपण वापरू शकत नाही खरं बघायला गेलो तर. परंतु त्यात सुद्धा आपण एक करू शकतो ते म्हणजे जे इस्रायली पद्धत

0: ची जी शेती आहे की ज्याच्यामध्ये झाडांची उंची कमी करतो, त्यामुळे दोन झाडांमधलं अंतर कमी होतं आणि त्यामुळे आपण उंच झाडावरती माणसं चढून कधीतरी अपघात होण्याची शक्यता असते. दरवेळी आपण ते काम करू शकत नाही, म्हणून जरी झाडं साधारण 8 ते 10 फुटाची असतील तर जमिनीवर उभे राहून सुद्धा आपण झाडावरचे आंबे काढू शकतो, काजू काढू शकतो. तर त्या पद्धती जर आपण तयार केल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
1: बरोबर आहे सर. हवामान बदल आणि शेतीसमोरची जी आज संकट आहेत त्यावर मात करण्यासाठी तरुण शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगाल? कारण आज परिस्थिती कशी आहे की आपण बघितलं तर कोकणामधला जो तरुण वर्ग आहे तो शेती परवडत नाही या कारणासाठी शहराकडे धावतोय नोकरीसाठी. आज वस्तुस्थिती ही सांगते, काय सांगाल त्यांना?
0: खरंच आपण हे बघितलं तर हा प्रश्न फक्त आपल्या इकडचा नाही, हा पूर्ण देशाचा आहे आणि पूर्ण जगाचा आहे. खरं तर मी याला एकदम मुद्द्यातच हात घालीन की मी माझ्या कामानिमित्त, कारण मी प्रोफेशनली फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधला आहे त्यामुळे मी जगात विविध ठिकाणी खूप फिरतो कामानिमित्त, त्यात मला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे की आपल्याकडे शेतकऱ्याला दर्जा फारच कमी आहे. परंतु आपण जेव्हा भारताबाहेर जातो, जेव्हा आपण युरोपमध्ये जातो किंवा आणि कुठल्याही देशामध्ये जातो तर तिकडे शेतकरी हा सगळ्यात उच्च दर्जाचा मानला जातो. त्यामुळे आमच्या कित्येक कार्यक्रमांना तिकडचा स्थानिक शेतकरी हा प्रमुख पाहुणा म्हणून आलेला आहे, म्हणजे एवढा त्याला मान दिला जातो. आणि आपल्याकडे ज्या माणसाला दुसरं काही करता येत नाही तो शेती करतो असं आपण एक आपला गैरसमज आहे. परंतु खरं तर शेतकरी आहे म्हणून आपण सगळे आहोत, कारण तो पिकवतोय म्हणून आपण खातोय. त्यामुळे आपण जर सगळ्यांनी असा मोठा दृष्टिकोन ठेवला तर याच्यामध्ये खूपच फरक पडेल आणि लोकांना सुद्धा हे कळलं पाहिजे की शेती हा खरा आपला बेस आहे. आणि जी लोक इकडनं शेती सोडून मुंबईकडे जातात, आता प्रत्येकाने जावं, प्रत्येकाला आपला आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी फक्त माझं मतच सांगतोय इथे की मुंबईत गेल्यानंतर जो आता इकडचा अगदी ग्रॅज्युएट झालेला जरी विद्यार्थी असेल तरी सुद्धा मुंबईत गेला तर त्याला सुरुवातीला साधारण काय पगार मिळू शकतो सध्याच्या काळात सुद्धा 1,000-25,000-30,000. प्रत्येक माणसाचं मुंबईत घर असतं तसं नाहीये, त्यामुळे तो कुठेतरी पेईंग गेस्ट म्हणून राहणार, कुठेतरी भाड्याची खोली घेऊन राहणार. त्या भाड्याच्या खोलीचा आणि पेईंग गेस्टचा त्याला काही नाही तरी महिन्याला 10,000 तरी कमीत कमी खर्च होणार. त्यानंतर त्यांनी बाहेर जेवायचं म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ तरी त्याचे काही नाही तरी 5-7,000 त्यात जाणार आहेत. प्रवास खर्च परत आलाच, एवढं सगळं करून त्याच्या हातामध्ये जमतेम 5 ते 10,000 रुपये उरतात. आणि परत सकाळी कुठेतरी कळवा मुंब्रा दिवा ठाकूरलीला राहायचं किंवा वसई विरारला राहायचं आणि 2 तास 2.5 तास प्रवास करत ऑफिसला जायचं, संध्याकाळी परत तेवढाच प्रवास करून घरी यायचं. त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्ही पूर्णपणे फिजिकली सुद्धा संपलेलं असता, मेंटली सुद्धा संपलेलं असता आणि त्यातनं शेवटी एंड ऑफ द डे किती उत्पन्न असणार आहे तर 8 ते 10 हजारच असणार आहे. पण 8 ते 10 हजार उत्पन्न त्या माणसाचं हिते सहज गत्या होऊ शकतं बघायला गेलात तुम्ही तर. आणि परत आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसांबरोबर आयुष्यभर राहू शकतो. आता शेवटी आपण कित्येक घरं बघतो की जी इकडे ओस पडली आहेत आणि मुलं कुठेतरी मुंबई पुणा कोल्हापूर इकडे उद्योगधंद्याला गेलेली आहेत, इकडे आई वडील एकटी पडली आहेत, तिकडे मुलं एकटी पडली आहेत. पण हे सगळेच जर एकत्र राहिले तर त्यामध्ये मला असं वाटतं की शेतीमध्ये राहून सुद्धा माणूस एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकतो.
1: बरोबर आहे. आपण फक्त आकडा बघतो की तिकडे 25-30 हजार पगार आहे आणि इथे मला किती मिळणार आहेत, 8-10 हजार मिळणार आहेत. पण हा हिशोब जेव्हा केला जातो तेव्हा आपल्याला नेमका त्याचा ताळेबंद कळतो की आपण नेमकं कुठे राहायला हवंय. सर, एक उत्तम व्यावसायिक म्हणून स्वतःला घडवताना कोणती आव्हानं तुमच्या समोर आली?
0: प्रत्येक माणसाला कुठलाही व्यवसाय करायचा झाला, कुठलाही उद्योग करायचा झाला तर अप्स अँड डाऊन्स असतात. परंतु या अप्स अँड डाऊन्स मध्ये सुद्धा तुम्ही पाय घट्ट रोवून कसे उभे राहता त्यावर सगळा तुमचं यश अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या म्हणतात त्याप्रमाणे की अगदी तुम्हाला छोटे अपघात झाले तर तुम्ही खचून जाऊ नका आणि छोटं यश मिळालं म्हणून आकाशात उडू नका, तुमचे पाय हे जमिनीवरतीच असले पाहिजेत. तर मी माझ्याकडनं तो प्रयत्न नेहमीच करत राहतो की आपण किती मोठे झालो तरीसुद्धा तुम्ही जमिनीवरच उभे राहा आणि किती संकट आली तरीसुद्धा तुम्ही जमिनीवरच उभे राहा.
1: शेती करणं किती फायद्याचं आहे असं आपण सांगितलं दत्ता, पण काय होतं आज आपण बघितलं तर हवामानामध्ये सतत बदल होत आहेत आणि शेतीवरती अनेक संकट येत आहेत, म्हणजे अनेक प्रकारची त्याच्या कीड रोग असतील किंवा मजुरांचा प्रश्न असेल, अशा अनेक समस्यांना आज शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतंय. तर मग या सर्वावर मात करण्यासाठी त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही?
0: आता तसं बघायला गेलं तर पर्यावरण हे तुम्ही जर पूर्णपणे विचार केला तर अख्खं पर्यावरण काही आपण जगाचं बदलू शकत नाही, पण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या छोट्या सर्कलमध्ये जर बदल करायचा म्हटला आणि हा जर बदल आपण एकत्र आणला तर पर्यावरणामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह बदल आपण बघू शकू. मला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची सांगायची वाटते ती म्हणजे प्लास्टिक. आता प्लास्टिक हे सगळीकडे एवढं अमाप पसरलेलं आहे आजूबाजूला आपल्या, मला याची जाणीव आहे की प्लास्टिक शिवाय आपण जगू शकणार नाही हे बरोबर आहे, कारण आता प्लास्टिक सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये आलं, प्लास्टिक प्रत्येक ठिकाणी झालं, एकही वस्तू अशी नाही की ज्यात प्लास्टिक नाही. परंतु त्यातलं रिसायकल होणारं प्लास्टिक कुठलं आणि रिसायकल न होणारं प्लास्टिक कुठलं यातला फळ आपल्याला कळला पाहिजे. आणि ते जे पातळ प्लास्टिक आहे की जे

0: सायकल होणार नाही ते आपण सगळं एकत्र केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे प्लास्टिक जाळलं नाही पाहिजे. मी ते बरेच ठिकाणी बघतो ते म्हणजे सगळेजण आवारातला कचरा एकत्र करतात आणि त्याला संध्याकाळी एक आग लावून देतात. यातला एकदम सायंटिफिक मला जास्त जायचं नाहीये, परंतु हे सगळं प्लास्टिक जळल्यानंतर त्यातून एक डायऑक्झेन नावाचा गॅस येतो. डायऑक्झेन गॅस हा खूप हलका आहे आणि तो खूप वरती वरती वरती जातो आणि तो वरती जाऊन तो ओझोनचा लेअर खातो आणि तो ओझोनचा लेअर खाल्ल्यामुळे आपल्या पृथ्वीवरती येणारी सूर्याची किरणं ही जास्त प्रखरतेने येतात. आणि आपण गेले काही वर्षांमध्ये बघतोय की काही ठिकाणी असा खूपच जास्त पाऊस पडतो आणि काही ठिकाणी खूपच कमी पाऊस पडतो. मी काही तसा पर्यावरण तज्ज्ञ नाही, परंतु माझ्या अनुभवातनं आणि माझ्या ज्ञानातनं जे काही माझ्या वाचनामध्ये आलंय ते मी तुम्हाला सगळ्यांना आणि श्रोत्यांबरोबर शेअर करतोय की हे पाणी समुद्राचं गरम होतं, त्याची वाफ होते आणि ती आकाशात जाते. परंतु जे खूप उष्णता असल्यामुळे जास्त पाण्याची वाफ होते, जास्त पाणी वरती जातं आणि ढगांमध्ये खूप जास्त पाणी साठलं जातं. त्यामुळे काही ठिकाणी आपण बघतो की ढग पुटी सदृश पाऊस असं जो आपण म्हणतो, कारण तो ढगाचा लोडच एवढा झालेला असतो की त्याच्यामध्ये एवढं पाणी गेलंय की शेवटी त्याला ते पेलतच नाही आणि मग तो एकाच ठिकाणी जास्त खालती येतो. त्यामुळे मग काही ठिकाणी पूर येतात, त्यानंतर डोंगर कोसळतात, या पद्धतीच्या गोष्टी होतात. पण हे सगळे मोठे विषय झाले. पण आपण आपल्यासाठी काय काय करू शकतो हे जर बघायला गेलो तर आपण कमीत कमी प्लास्टिकचा वापर कमी कसा करू शकू. अगदी बागांमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे की तुम्ही केमिकल जास्त वापरू नका, पण अगदीच वापरायची वेळच आली असेल तर तुम्ही त्याचे डबे एकत्र कलेक्ट करा, ते डिस्पोज ऑफ करण्याकरता काहीतरी मार्ग बघा. शीतपेय प्यायली जातात, त्याच्या बाटल्या इकडे तिकडे पडलेल्या असतात, पाण्याच्या बाटल्या कित्येक ठिकाणी पडलेल्या असतात, त्या एकत्र जमा करा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये खरे तर तसे पिंजरे दिलेले आहेत. आपल्या इथे जे जिल्हाधिकारी होते सुनील चव्हाण, त्यांच्याबरोबर मी हा प्रकल्प केला होता, त्यावेळी आम्ही हे सगळे पॉईंट काढले होते आणि त्यांनी या प्रकल्पामध्ये खूपच सहकार्य केलं होतं. त्याशिवाय या प्लास्टिकपासून इंधन ऑइल बनवण्याचा पण आपण तेव्हा प्रयोग त्याच्यावरती केले होते. तो प्रकल्प पुढे सुरू नाही झाला, पण माझे अजूनही प्रयत्न आहेत काही नाही तर रत्नागिरी शहरामधलं तरी प्लास्टिक एकत्र करून त्यापासून आपण इंधन ऑइल कसं बनवू शकू. आणि मग इथे आपल्याकडे MIDC आहे, त्याच्यामध्ये बरेच बॉयलर्स असतात, त्या बॉयलर्स करता हे ऑइल नक्कीच उपयोगाला येऊ शकतं. त्यामुळे मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये अशा पद्धतीचे प्रकल्प रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभे राहतील, प्लास्टिक कलेक्शन सेंटर तयार होतील आणि आपण आपल्या परीने तरी या पर्यावरणाला सांभाळण्यासाठी हातभार लावू शकू.
1: अगदी खरं आहे, कारण आता जे तुम्ही म्हणालात की पर्यावरणामध्ये आज सगळ्यात जास्ती धोका कसला आहे तर तो प्लॅस्टिकचा आहे. आणि आज आपण कुठेही रस्त्यावरती जर बघितलं तर रस्त्याच्या दुतर्फा फक्त प्लॅस्टिकचे ढिगच दिसतात.
0: बरोबर,
1: म्हणजे तो एक अवेअरनेस लोकांना मात्र प्रत्येकाला यायला हवा.
0: आणि आपण मला जास्त वाईट वाटतं ते म्हणजे हा तर प्रॉब्लेम आहेच, पण त्याच्याबरोबर हे जे प्राणी आहेत विषय आपण मला जास्त प्रकर्षाने सांगावा असा वाटतो की करोनाच्या काळामध्ये पण आपण म्हणजे मी आणि माझे काही इकडचे स्थानिक मित्र आम्ही भरपूर काम केलं होतं.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये आम्ही लोकांना औषधं वाटणं, त्यांना मास्क वाटणं, त्याच्याबरोबरच हे प्लास्टिक, या प्लास्टिक हे एवढं वाईट आहे की त्यावेळी लोकांना स्वतःला जेवायला नव्हतं, अशावेळी रस्त्यावरचे जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांना पण कुठून मिळणार, कारण ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हॉटेलच्या बाहेर असायचे, तो हॉटेलवाला उरलं सुरलं त्यांना खायला द्यायचा, परंतु करोनाच्या काळामध्ये त्यांना द्यायला सुद्धा कोणच नव्हती माणसं. त्यामुळे प्रॅक्टिकली मी बघितलंय की माणूस आपल्या घरी काहीतरी ब्रेड घेऊन चालला होता आणि मागणं एक कुत्रा आला आणि त्याच्या हातातला ब्रेड त्यांनी खेचून घेतला, कारण शेवटी त्या कुत्र्याला पण भूक लागलीच होती. पण यातनं आम्हाला समजलं की आता आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये या कुत्र्यांना खायला घालणं हे सुद्धा एक काम आहे. मग नंतर आम्ही ते कुत्र्यांना सुद्धा खायला घालायला लागलो. या सगळ्या रस्त्यावरची गाई बैल सुद्धा कुठल्या तरी कचऱ्याच्या ढिगाच्या इकडे जातात, बरेचशा वेळा अन्न प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून टाकलं जातं आणि मग त्या गाई बैलांना प्लास्टिक वेगळं करायचं कळत नाही, मग ते त्या प्लास्टिक सकट सगळं खाल्लं जातं, त्यांच्या पोटामध्ये एवढं प्लास्टिक मिळतं आणि मग उद्या हीच जनावरं दूध देणार, तेच दूध आपण पिणार, त्यातनंच ते आपल्या शरीरात जाणार, हे सायकल सगळं पुढे पुढे पुढे पुढे चालतच राहिलंय. आणि आता तुम्ही बघाल तर म्हणजे न्यू बॉर्न बेबीमध्ये सुद्धा आपल्याला प्लास्टिकचे अंश मिळत आहेत, म्हणजे थोडक्यात ते आपल्यामध्ये किती प्रमाणामध्ये भिनलंय याची साधारण आपल्याला जाणीव होऊ शकते.
1: आणि
0: धोका किती जवळपर्यंत आलाय. आणि आपण बघतोच आहोत की सध्या कॅन्सर, आपण पूर्वी म्हणजे असे हजारो लाखो मध्ये एखाद्या माणसाला झाला असं आपण ऐकायचो, पण आता दुर्दैवाने हे चित्र असं दिसतंय की प्रत्येक कुटुंबामध्ये, एक तर कुटुंबामध्ये डायरेक्टली किंवा त्यांचा नातेवाईक तरी किंवा त्यांचा मित्र तरी, असा सध्या तुम्हाला कॅन्सरचा पेशंट बघायला मिळतोय. पण हे जे गेले 25 वर्ष 50 वर्षामध्ये जे काही आपण केमिकल्स आणि प्लास्टिक खाल्लंय त्याच सगळ्या गोष्टींचा हा आउटकम आहे.
1: खरंय. आता एक चांगला मुद्दा तुम्ही सांगितलं की जनावरांची जी आज परिस्थिती आहे की जी अनाथ म्हणू शकतो आपण की जी

0: भटकतायत किंवा आता तुम्ही मला तसं की कुत्रे असतील, तर जसं आज आपण म्हणतोय की तरुणांना शेती परवडत नाही असा विषय आहे, त्याचप्रमाणे आज गाई गुरं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रस्त्यावरती दिसत आहेत. कारण एक साधारण 25-30 वर्षापूर्वी जर आपण चित्र बघितलं तर घरोघरी गुरं सांभाळली जात होती, पण आज ते चित्र अतिशय वेगळं आहे की ही सगळी गुरं आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत आणि हे परवडत नाही गुरं सांभाळणं असंही आपल्याला आज एक विधान दिसतं. काय सांगाल?
1: नक्कीच बरोबर आहे. कारण काय होत आहे की आता आपण गाय ही फक्त दुधासाठीच उपयोगाची आहे असा एक आपला सर्वसामान्य समज आहे. परंतु गाय, बैल, म्हैस हे कुठलीही जनावरं घ्या, त्यांचं दूध हे एक त्यातनं आपल्याला मिळणारं उत्पन्न आहे यात शंका नाही. परंतु त्याच्याबरोबरच त्यांचं जे शेण आहे, त्याचं जे मूत्र आहे, त्याच्यापासून सुद्धा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी करता येतात आणि त्यातून आपण हे उत्पन्न विविध पद्धतीने वाढवू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर शेणापासून ज्या छोट्या शेण्या केल्या जातात त्याच्यामध्ये मी पण त्याच्यावरती प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाची पानं आणि कापूर असं त्याच्यामध्ये घालून एक छोट्या छोट्या केल्या शेण्या, तर या पद्धतीच्या शेण्या पण विकायला असतात. तर तुम्ही बघाल तर त्या म्हणजे खरं सांगायला गेलं तर जे एक शेणी ते 25 आणि 50 रुपयाला विकतात. म्हणजे प्रॅक्टिकली आपण जे शेण असंच फुकट दवडतो तर त्याचा कोणीतरी व्यवसाय करायचा म्हटला तर तो नक्कीच यशस्वी व्यवसाय होऊ शकतो. गाईच्या मूत्रापासून तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला माहितीच आहे, म्हणजे अगदी कलमावरती फवारण्यापासून ते शेतीमध्ये भाजीपाल्यामध्ये त्याचा उपयोग करून, तर हे सगळे जर आपण उपयोग एकत्र केले तर म्हणजे फक्त तुम्ही असं बघून चालणार नाही की एक गाय मला 2 लिटर दूध देते, 4 लिटर दूध देते, म्हणजे फक्त मला 200 रुपयेच मिळतात असं करून चालणार नाही. आपल्याला त्यातनं बाकीचे सुद्धा उत्पन्न आपण काय काय करू शकतो, काय काय घेऊ शकतो हे जास्त महत्वाचं आहे.
0: अगदी खरं. आणि ही जी गाई गुरं आहेत ही मला वाटतं एक पूरक व्यवसाय म्हणून शेतीसाठी बघितला जातो. आणि जे तुम्ही मगाशी म्हणालात की रासायनिक शेतीकडून लोकांनी बाजूला व्हायला हवं आणि नैसर्गिक शेतीकडे यायला हवंय, तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. गाई गुरांचं जे गोमूत्र किंवा शेण आहे ते जर वापरलं आपण तर एक नैसर्गिक शेतीसाठी एक चांगला स्रोत मिळू शकतो.
1: नक्कीच मिळू शकतो.
0: शेतीतले अनुभव आणि व्यावसायिक कौशल्य यांचा एकमेकांना कसा फायदा होतो, काय सांगाल?
1: फक्त शेती म्हटल्यानंतर आपण मी फक्त नेहमीप्रमाणे फक्त आंब्याचे कलम आहेत आणि मग मे महिन्यामध्ये एकदाच आंबे लागतात, हे वर्षभर मी नुसता बसून राहणार हे असं नक्कीच उपयोगाचं नाही. तुम्हाला पूर्ण 12 महिने काम करायलाच पाहिजे. या शेतीमध्ये सुद्धा जे आपलं पारंपरिक फक्त आंबा आणि काजू याच्याशिवाय तुम्हाला आणखीन बाजूला सुद्धा बघायला पाहिजे, म्हणजे आपण दुर्लक्षित झालेलं आणखीन एक आपल्याकडचं वनस्पती किंवा पदार्थ तो म्हणजे फणस. आपल्याकडे फणस म्हणजे कित्येक वेळा तर म्हणजे नुसते गळून निघून जातात आणि आपण म्हणतो की झाडावरून काढायला कोण माणसं मिळत नाहीत. परंतु हा फणस असा आहे की या फणसापासून जर तुम्ही केरळसारख्या राज्यामध्ये बघितलं तर एवढं संशोधन झालेलं आहे की या फणसापासून 100 प्रकारचे वस्तू बनवलेले आहेत. अगदी फणसाचं बाहेरचं जे कव्हर असतं जे आपण टाकून देतो त्याच्यापासून सुद्धा एक फायबर निघतो, त्या फायबरपासून पिशव्या निघतात, पिशव्या बनवू शकतो एक आणि एकदा कापड बनलं की त्यापासून काही करता येतं. त्याच पद्धतीने जे आतमधल्या आठल्या आहे त्याचं पीठ करून ते उपयोगाचं आहे, ते भाकरीमध्ये पोळीमध्ये आपण वापरू शकतो. तर आपण हे फक्त आपली मर्यादित दरवर्षी आंबा आणि काजू हे फक्त बघत राहिलो तर शेती ही तुमची फायद्यामध्ये नक्कीच येणार नाही आहे. तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो यावरती जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला 100 रस्ते अवेलेबल आहेत.
0: अगदी खरंय. व्यवसाय आणि शेती सांभाळून तुम्ही समाजकार्य सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करताय, तर सामाजिक कार्याची ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि तुमच्या सामाजिक कार्याविषयी थोडं श्रोत्यांना सांगा.
1: बऱ्याचशा गोष्टी आपण लहानपणी आपल्या आई बाबांकडनं शिकत असतो, त्याप्रमाणे मी सुद्धा माझ्या आई वडिलांकडनं शिकलो. सामाजिक कार्य सुरू झालं माझं जेव्हा मी स्वतः वयाचा 8 वर्षाचा होतो, तेव्हा मी शिवाजी पार्कला राहायचो मुंबईमध्ये आणि तिकडे संध्याकाळी व्यायामशाळेत जायचो आणि व्यायामशाळा झाल्यानंतर एक जवळच गणपतीचं देऊळ होतं, त्या गणपतीच्या देवळामध्ये आरती सुरू व्हायची, त्या आरतीला खूप माणसं एकत्र यायची आणि ती आल्यानंतर ते त्यांच्या चपला हव्या तशा अत्यावस्थ पडलेल्या असायच्या आणि मला त्या बघून खूपच त्रास व्हायचा. त्यामुळे मग मी रोज जायचो संध्याकाळी त्या चपला लाईनीत लावायचं. अशाच एकदा चपला लाईनीत लावत असताना त्या चपला नेमक्या एका म्हाताऱ्या गृहस्थाच्या होत्या आणि त्याचा असा समज झाला की मी त्या चपला चोरतोय, म्हणून त्यांनी जवळच एक पोलीस स्टेशन होतं, त्या पोलीस स्टेशनमध्ये ते मला घेऊन गेले आणि पोलिसांना सांगितलं की हा माझा चपला चोरत होता मुलगा वगैरे वगैरे वगैरे. मी त्यांना म्हटलं माझे पाय बघा, तुमचे पाय बघा, या चपलांचा आकार तरी बघा, मला चोरून काय उपयोग आहे. पण नंतर ठीक आहे, मी पोलिसांनी पण मला समजवलं, माझ्या आईला पण बोलवलं, वडिलांना पण बोलवलं आणि जे काय व्हायचं ते झालं पोलीस स्टेशनमध्ये. परंतु तेव्हापासूनच मला ही सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली होती आणि तेव्हापासूनच हा माझा प्रवास सुरू होता. त्यामुळे आता आपण जे बऱ्याचशा गोष्टी माझ्या तुम्ही बघितल्या असाल याच्यामध्ये, त्याप्रमाणे की मी एक अंधशाळा चालवतो, त्याशिवाय आणखीन वृक्षारोपण वगैरे या गोष्टी आहेतच. आतासुद्धा आपण हा जो मिऱ्या नागपूर रस्ता आपल्या इथे झालेला आहे त्याच्या दुतर्फासुद्धा वृक्षारोपण करण्याकरता आपण कलेक्टरना एक प्रपोजल दिलेलं आहे, कारण

0: जेव्हा तो रस्ता मोठा केला तेव्हा खूपशा झाडं कापायला लागली, त्यामुळे तसे बघायला गेलात तर पूर्ण रस्ता आपल्याला असा ओसाड दिसतो आत्ता. तर तिकडे आत्ता जर आपण झाडं लावली तर पुढच्या 5-10-15-20 वर्षात ती मोठी होतील आणि नक्कीच लोकांना त्याचा उपयोग होईल. तर तोसुद्धा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, लवकरात लवकर तो पूर्ण होईल अशी मला आशा आहे.
1: तरुण पिढी ही करिअरच्या अनेक पर्यायांमध्ये गोंधळलेली दिसते, तर एक विद्यार्थ्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की हल्ली काय झालंय की मला कोणाला याच्यावरती टीका करायची नाही, फक्त परिस्थितीचं फक्त मी विश्लेषण करतोय. आता बघायला गेलो तर आजकालचे जे विद्यार्थी आहेत तर ते खूप हुशार आहेत. म्हणजे मी जेव्हा त्या वयाचा होतो त्यावेळची माझी हुशारी आणि आजची माझ्या मुलांची हुशारी आणि त्यापेक्षा आणखीन यंग मुलांची हुशारी यामध्ये खूपच फरक बघायला मिळतो आणि हुशारी नक्कीच वाढते, त्यामध्ये कुठेही शंका नाही अजिबात. पण एक चित्र काय दिसतं की आजच्या मुलांकडे माहिती खूप असते परंतु विषयाची डेप्थ कमी असते. म्हणजे आपण बघायला गेलो तर त्यांचं जे काय ज्ञान वाढत चाललंय ना ते त्यांचं हॉरिझॉन्टल वाढत चाललंय, व्हर्टिकल तेवढं वाढत चालताना दिसत नाही आपल्याला. म्हणजे आपण बघाल तर पूर्वी अगदी 10वी झालेला कुठला माणूस असेल तरी सुद्धा त्याचं ज्ञान आजच्या ग्रॅज्युएट माणसापेक्षा पण जास्त असायचं. कारण का त्यांची ते जे काही शिकले होते त्यांच्यामध्ये त्यांची जी खोली होती ती खोली आज मला कुठेतरी आपण गमावतोय असं दिसतं मला. तर मी आजचे जे तरुण आहेत त्यांना एवढंच सांगेन की जे तुम्ही शिकाल ते तुम्ही पूर्ण खोलात जाऊन शिका त्या विषयाची. आपल्याला नुसती माहिती जास्त असून उपयोग नाही आहे, एखाद्या विषयाचं पूर्ण ज्ञान असण्याची गरज आहे.
1: आज आपण बघितलं तर अनेक परीक्षा परीक्षा परीक्षा असं विद्यार्थ्यांचं चालू असतं, त्यामुळे एक मानसिक दडपण, प्रत्येकाला काहीतरी टार्गेट दिलेलं असतं ते पूर्ण करायचं असतं, त्याच्यामागे ही मुलं धावत असतात. आणि हे सगळं सांभाळण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी काय नेमकी भूमिका घ्यायला हवी?
0: आजकालच्या जगात बघायला गेलं तर विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे पालकच जास्त एन्झायटी असलेले असतात. आणि आपण खूप वेळा ती चूक करतो की ज्या गोष्टी माझ्या करायच्या लावून गेल्या आयुष्यामध्ये त्या माझ्या मुलांनी कराव्या. म्हणजे थोडक्यात आपण आपली जी काही टार्गेट्स होती ती मुलांवरती इनडायरेक्टली लादत असतो. तर तसं आपण सगळ्यांनी नाही केलं पाहिजे, त्यांना त्यांचं जगू दे, त्यांना त्यांचं ठरवू दे. आपण फक्त त्यांना त्यांचा निर्णय घेण्याकरता जी काही माहिती पाहिजे ती आपण त्यांना प्रोव्हाइड केली पाहिजे. त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर आपण त्यांना दिला पाहिजे, पण त्यांचा निर्णय त्यांनाच घेऊ दे. आणि शेवटी जे काही करून तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी तुम्ही करा, म्हणजेच त्या गोष्टी लॉंग टर्म पर्यंत राहू शकतात. कारण शेवटी आई बाबा सांगतात म्हणून केलेली गोष्ट ही फक्त मर्यादित राहते, परंतु जर तुम्ही तुम्हाला आवडतं म्हणून केलं तर तुमचं आयुष्यभरासाठी तुमची ती गोष्ट राहू शकते. म्हणजे तुमचा छंद हेच जर तुमचं प्रोफेशन झालं तर तुम्हाला त्याचा लॉंग टर्मसाठी उपयोग होऊ शकतो.
1: अगदी मनापासून ती गोष्ट केली जाते,
0: मनापासून ती गोष्ट केली जाते, म्हणजे तुम्हाला ते गोष्ट करण्याचं प्रेशर येत नाही, तुम्ही ती सहजपणे करत असता.
1: ग्रामीण किंवा निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या चांगल्या संधी मिळायला हव्यात म्हणून काय करावं त्यांनी?
0: गावातनं जी लोक शहरात जातात आणि जी लोक गावातच राहतात या सगळ्यांसाठी जर आपण बघायला गेलो तर तुम्ही नुसतं शेती हे करत असताना सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही बरेचसे व्यवसाय करू शकता. तुम्ही आता एखादी गोष्ट मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शेण्या विकायचं जरी तुम्ही केलं तरी तुम्ही तुमचा एक प्लॅटफॉर्म तयार करू शकता, तुम्ही ऑनलाईन विकू शकता, तुम्हाला फक्त एक सप्लाय चेन हँडल करायची आहे. त्याचप्रमाणे आपण एक प्रयोग केला होता तो म्हणजे की जे देवळांमध्ये जे निर्माल्य असतं त्याच्यापासून उदबत्त्या बनवायच्या. तर अशा प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय तुम्ही सुरू केलेत आणि शेती बरोबरच हा जोडधंदा म्हणून तुम्ही ठेवलात की म्हणजे दुपारचे 2-3 तास तुम्ही लॅपटॉपवरती बसलात आणि ऑनलाईन ऑर्डरचं तुम्ही एक्झिक्यूट केल्यात. तर अशा दोन्ही पद्धती एकत्र जाऊ शकतात. कित्येक ठिकाणी अकाउंटशी काही कामं असतात की जे तुम्हाला काही ते एक्सेल फाईल पाठवतात आणि तुम्हाला बसून त्याचे सगळे हिशोब लिहायचे आहेत, तर ती सगळी कामं तुम्ही करू शकता. म्हणजे शेतकरी म्हणजे तो अशिक्षितच असतो अशातला भाग नाही आहे, व्यवस्थित ग्रॅज्युएट झालेला माणूस सुद्धा शेतकरी असू शकतो आणि तो शेतीबरोबरच आपली अशी ऑफिसची कामं सुद्धा करू शकतो. तर या दोन्ही गोष्टी जर आपण करत राहिलो तर मला वाटतं की पर्यावरण शेती व्यवसाय हे सगळा बॅलन्स आपण साधता येऊ शकतो.
1: बरोबर, शेती आणि तंत्रज्ञान हे एकमेकांची सांगड घातली तर मला वाटतं तरुण पिढीला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
0: बरोबर.
1: सर, आता अगदी आपल्या मुलाखतीच्या सांगतेकडे जाऊया. तुम्हाला विचारते की पुढील आयुष्यामध्ये काय संकल्प आहेत तुमचे?
0: माझ्याकडे कामांची यादी असते, त्या कामांच्या यादीमध्ये बरीचशी कामं पेंडिंग असतात आणि कोणी सांगितलेलं कुठलंही काम तसं माझ्याकडनं सहजा सुटत नाही. त्या मोमेंटला मी करू शकलो नाही तरी सुद्धा ते डायरीमध्ये लिहिलं जातं आणि ते नंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा ते मी नक्कीच करतो. कोकणामध्ये कुठला तरी चांगला मला मोठा एखादा उद्योग सुरू करण्याचा विचार आहे, ज्याच्यामध्ये इकडच्या कमीत कमी 500,000 यंग मुलांना चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. डेअरीचा एक विषय आहे, त्यानंतर आणखीन इंडस्ट्रीयल याच्यामध्ये म्हटलं त्याप्रमाणे की निर्माल्य आणि झाडाची सुकी पानं याच्यापासून उदबत्त्या करण्याचा एक कार्यक्रम आहे. प्लास्टिकपासून इंधन तेल बनवण्याचा तो एक प्रोजेक्ट आहे. असे काही 3-4 प्रोजेक्ट्स आहेत मला, ते मला करायचे आहेत. माझ्या वयाच्या साधारण एक 18-20 वर्षापासून मी झाडं लावायला सुरुवात केली. पूर्व सुरुवातीला मी फक्त वर्षाला 5

0: 10 झाडं लावायचो, तर आम्ही मोजणं सोडलं पण आता कमीत कमी 1000 झाडं तरी दरवर्षी लावतो आणि त्यातली जगलेली झाडंही कमीत कमी 90-92% तरी आहेत की लावलेली झाडं अजूनही आहेत. मी खरं तर माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये बरेच वेळा माझ्या घरच्यांना श्रेय देण्याचं राहून जातं, तर या माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या पत्नी आणि माझी मुलं यांचा जो मला पाठिंबा मिळतो त्यामुळे हे सगळं काम माझं अव्याहतपणे चालू आहे. असंच प्रत्येकाला आपल्या कुटुंबाकडनं सहकार्य मिळावं आणि त्या माणसाने सुद्धा कुटुंबाला बरोबर घेऊन आपले गोल्स आणि टार्गेट्स पूर्ण करावे असं मला नक्की वाटतं.
1: खरंय, आपलं कुटुंब आपल्या सोबत असल्याशिवाय आपण प्रगती नाही करू शकत,
0: नक्कीच करू शकत नाही.
1: खरंय, श्रोते हो, व्यवसाय, शेती, समाजकार्य आणि पर्यावरण या सगळ्या क्षेत्रांकडे सकारात्मक आणि समतोल दृष्टिकोनातून बघण्याची प्रेरणा आपल्याला आज या मुलाखतीतून नक्कीच मिळालेली असेल आणि सामाजिक बांधिलकी विसरू नये हा महत्वाचा संदेश सुद्धा आज आपल्याला डॉक्टरांनी दिलाय. मला असं वाटतं की आपण जाता जाता एवढंच सांगावं की तरुणांनी स्वप्न बघावीत, नवीन संधींचा शोध घ्यावा आणि अनुभवातून शिकत आत्मविश्वासाने पुढे जावं. आणि अगदी सुरुवातीला जे तुम्ही मुलाखतीच्या सांगितलं की डायरीचा जो किस्सा सांगितला, तर मला वाटतं जर प्रत्येकाने अवलंबला तर वेळ नाही आणि वेळ नाही म्हणून मला काही करता येत नाही हे पर्यायच आयुष्यातून निघून जातील आणि एक मोठं ध्येय, मोठं स्वप्न प्रत्येक जण बघेल आणि ते पूर्ण करेल. आज आपण इथे थांबूया. तुम्ही आज इथे आलात, खूप छान पद्धतीने संवाद साधलात, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद, नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.
2: उच्च विद्याविभूषित सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताची. सुरुवातीला ऐकूया मोरिया या चित्रपटातील संदीप खरे यांचं गीत. फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

0: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस. एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला, भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

या गीताचे गीतकार होते मंदार सोळकर, संगीतकार अमित राज, चित्रपट होता दगडी चाळ आणि गायक आदर्श शिंदे. आता ऐकूया जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील अश्विनी शेंडे यांचं गीत मितवा या चित्रपटाकरता संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

शंकर महादेवन यांच्या आवाजातील हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. अगं बाई अरे चाटू या चित्रपटाकरता संगीत होतं निषाद यांचं. आता ऐकूया ती सध्या काय करते या चित्रपटातील विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं गीत.

0: ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लवकरच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता ऐकूया NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, आज 11 वाजून 5 मिनिटांनी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील काही गाणी. तर नक्की ऐका आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 11 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 25 सप्टेंबर, आज ज्येष्ठ गायक एस पी बालसुब्रमण्यम यांची पुण्यतिथी. 2020 मध्ये कोरोनामुळे या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायकाचं निधन झालं. बालसुब्रमण्यम यांचा जन्म 4 जून 1946 रोजी झाला. ते एक अष्टपैलू कलाकार होते. त्यांनी 5 दशकांपासून आपल्या सर्वोत्तम आवाजामुळे लाखो लोकांना मंत्रमुग्ध केलं. या ज्येष्ठ कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आपल्या या कार्यक्रमातून. श्रोते हो, 80च्या दशकापासून ते हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत होते. एक दूजे के लिए या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. ऐकूया या चित्रपटातील हे गीत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा, नक्की बस। HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या।
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा। गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत। इतरांची सुई वापरू नका। HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
4: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल।
3: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया।
4: जनजागृती हीच सुरक्षा। महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
5: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, सलमान खान याचा पहिला हिरो म्हणून चित्रपटाला मैंने प्यार किया, त्याच्यात सलमानचा आवाज होता SP बालसुब्रमण्यम यांचा। तरुण असलेल्या सलमानला SP'चा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। मात्र हा चित्रपट सुपरहिट झाला आणि SP बालसुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली। ऐकूया त्यातील हे सुपरहिट गाणं।

श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांना खरं तर अभियंता बनायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेशच्या अनंतपूर येथील जवाहरलाल टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश देखील घेतला होता. मात्र त्याच कालावधीत ते प्रचंड आजारी पडले. आजार तसा गंभीर नव्हता, परंतु त्यातून बरं होण्यासाठी त्यांना खूप कालावधी गेला. याचमुळे त्यांना इंजिनिअरिंग सोडावं लागलं. श्रोते हो, आपण जाणून घेणार आहोत एस्पींविषयी, पण तत्पूर्वी ऐकूया लता मंगेशकर यांच्या

श्रोते हो, सलमान खान आणि SP बालसुब्रमण्यम यांचं एकवेशन छान जमलं. कार्यक्रमात आपण या जोडीची गाणी ऐकणारच आहोत. सुरुवातीला आता ऐकूया तुमसे मिलने की तमन्ना है, हे गाणं साजन या चित्रपटातील.

श्रोते हो, नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबरच संगीताचं शिक्षण पण SP बालसुब्रमण्यम यांचं नित्यनेमाने सुरू होतं. 1964 त्यांना हौशी गायक म्हणून एका स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं. त्यानंतर गायन क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवून ते पुढे जात राहिले. सुरुवातीला त्यांनी अनेक मोठ्या दाक्षिणात्य संगीतकार आणि गायकांसोबत सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. असाच एका दाक्षिणात्य कलाकाराला त्यांचा आवाज मिळाला. तो कलाकार म्हणजे कमल हसन. चित्रपट आहे सागर. ऐकूया या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, 1969 मध्ये म्हणजेच वयाच्या 20व्या वर्षी स्वतंत्रपणे SP बालसुब्रमण्यम यांना गाण्याची संधी मिळाली. त्यांचं पहिलं गाणं हे तेलुगूत होतं. त्यानंतर अगदी 8 दिवसांमध्ये त्यांना कन्नड भाषेतील एक गाणं रेकॉर्ड करायला मिळालं. श्रोते हो, SP बालसुब्रमण्यम यांना दक्षिणेतील रफी म्हणून ओळखलं जायचं. ऐकूया हम आपके है कौन या चित्रपटातील हे एव्हरग्रीन गाणं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार अर्थात पद्मभूषण SP बालसुब्रमण्यम यांना गौरवण्यात आलं. या व्यतिरिक्त त्यांनी 6 राष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 अशा 12 तासात तब्बल 21 कन्नड गाणी रेकॉर्ड करत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं. याआधी त्यांनी एका दिवसात 19 तमिळ गाणी,

तर 16 हिंदी गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रम केला होता. ते इतके व्यस्त होते की दिवसाला 15-16 गाणी ते रेकॉर्ड करत, शिवाय मोठमोठ्या कलाकारांसाठी ते डबिंगही करत. श्रोते हो, सलमान खानसाठी त्यांचा आवाज हा बनलाच होता, पण पुढील गीत आहे जॅकी श्रॉफसाठी.

श्रोते हो, जाता जाता माझं पर्सनल फेवरेट गाणं, आणि मला माहिती आहे की हे अनेक जणांचं फेवरेट गाणं असेल, लव या चित्रपटातील चित्रा आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील हे गीत.

श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम जरी आपल्यात आता नसतील, नाही आहेत, तरीसुद्धा त्यांची अजरामर गाणी कायमच आपल्याला मंत्रमुग्ध करत राहणार. त्यांना या कार्यक्रमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी वैष्णवी आपला आता निरोप घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेचे उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसांपासून गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरात विराजमान झाले आहेत आणि त्यानंतर घरोघरी माहेरवाशिणी गौरींचंही आगमन झालं आणि यथावकाश आपला पाहुणचार घेऊन ज्येष्ठा कनिष्ठांनीही आपला निरोप घेतला. आणि आज बघा ना, गणरायालाही निरोप द्यायची वेळ आलेली आहे. आज आहे अनंत चतुर्दशी. पण मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात येतंय का की या सगळ्या सण उत्सवांमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी आपल्या कुटुंबामध्ये एक वेगळी स्थानदल, सणांची तयारी करण्याची एक लगबग सुरू असते. प्रत्येक सण कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेला असतो आणि या सगळ्या गदारोळात घराघरातले संवाद ऐकण्यासारखे असतात. चला तर मग आत्ताही आपण ऐकणार आहोत असाच एक कौटुंबिक संवाद. हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी आहेत वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक

0: राहुल, अरे राहुल कुठे गेलास तू?
1: अगाई मी इथेच आहे.
0: मग आवाज का देत नाहीस?
1: तूच म्हणतेस ना गणपती समोर शांत बसाव, म्हणून जरा शांत बसलो होतो ग.
0: शांत? आणि तू? मला वाटलं मोबाईलची बॅटरी संपली म्हणून शांत बसला असशील तू.
1: आजी आणि तुम्ही सर्व मंडळी ना फक्त माझ्या कामात दोष शोधता.
0: अरे दोष नाही शोधत रे, अनुभव सांगतो तुला.
2: आजी आज दादुड्याला काही म्हणू नको, आज बाप्पांचा शेवटचा दिवस आहे.
0: हो ग, म्हणूनच तर म्हणते आज भांडण नको. बाप्पांना निरोप देताना घरात आनंदही हवा आणि प्रेमही हवं ना.
1: बरोबर.
0: चला आधी सगळ्यांनी कामं उरकून घ्या, आरतीची तयारी करायची आहे ना. बाप्पांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
2: आई.
0: काय ग?
2: निरोप म्हणलं की मन थोडं भरून येतं ना.
0: हो ग, 12 दिवस कधी गेले कळलंच नाही का.
1: हो ना, अगदी पहिल्या दिवशी बाप्पा आले तेव्हा वाटलं होतं अजून किती दिवस आहेत.
0: आणि आज बघ विसर्जन करायची वेळ आली, म्हणता म्हणता अनंत चतुर्दशी देखील आली.
3: अरे मंडळी, घरात आल्यावर चहा मिळणार आहे की आज बाप्पा बरोबर चहाचंही विसर्जन आहे.
1: अरे वा, काका आले.
0: या गोविंद काका.
3: काय मंडळी, वातावरण पाहूनच कळतंय आज बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली.
0: हो पण तुम्ही चहाचा निरोप घेण्याआधी बसा.
3: हो चहाचा निरोप मी कधी घेतच नाही, चहा माझ्याशी एवढा जोडलेला आहे की
1: चहा संपला की काकांचं मन दुखत.
3: बरोबर. आणि दुसरा कप मिळाला की मन पुन्हा प्रसन्न.
0: काका खरं सांगायचं तर बाप्पा आले की घरचं वातावरणच बदलून जातं, नाही का.
3: हो, घरात एक वेगळीच ऊर्जा येते.
2: सकाळची आरती, संध्या

0: एकाची आरती.
1: त्यामुळे सगळे एकत्र येतात.
2: कसं आहे ना, खरं तर आपण रोजच दिवा लावतो, पण गणपती समोर दिवा लावला की घर कसं उजळून निघतं हो की नाही. मी खरं सांगू का, माणसांची मन जरा जास्तच उजळून निघतात या दिवसात, हो ना.
1: आजी आज तुम्ही किती भारी भारी बोलताय ना.
2: का, माझ्याकडे भावना नाहीत की काय?
1: नाही, भावना आहेत, पण त्यामध्येच जरा माझी थोडीशी खेचही असते बघ.
2: ती तर माझी खासियत की नाही राहुल. मग
3: या 12 दिवसात किती आठवणी जमा झाल्याने.
0: पहिल्या दिवशी बापांची स्थापना,
1: मग पहिली आरती,
2: मग मोदक.
4: हो, या घरातल्या मोदकांचा सुगंध तर माझ्या घरापर्यंत येत होता.
1: काका, सुगंध घरापर्यंत आला की तुम्ही घरापर्यंत पोहोचलात.
4: हो हो, गणपतीचा प्रसाद आहे म्हटल्यावर अंतर कशाला बघायचं.
3: तुम्ही प्रसादासाठी येता की बाप्पांच्या दर्शनासाठी?
4: दोन्हीसाठी. दर्शनामुळे प्रसाद मिळतो आणि प्रसादामुळे दर्शनाला पुन्हा यायची प्रेरणा मिळते.
0: पण खरंच बाप्पांमुळे आपण सगळे रोज एकत्र जमलो.
3: नाहीतर आजकाल काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाची धावपळ, कुणाला काम कुणाला अभ्यास.
2: पण बाप्पा आले की काही काळासाठी का होईना, सगळ्यांचं लक्ष एकाच ठिकाणी राहतं हो की नाही.
1: आणि माहिती का, सर्वजण ना जेवणाच्या टेबलवर एकत्रच बसले होते, एकत्र बसून जेवण करत होते.
3: तेच तर.
4: उत्सवाचा खरा अर्थ हाच नाही का? देवाची पूजा तर आहेच, पण त्या निमित्तानं माणसं एकत्र येणं, प्रेम वाढणं, आनंद वाटणं, हेही तितकंच महत्वाचं.
2: बरोबर.
0: आणि यंदा आपण आणखी एक गोष्ट जपली.
4: काय?
0: आपला गणपती पर्यावरण पूरक आहे.
1: काका, आपले बाप्पांची मूर्ती आहे ना, शाडूची आहे बर का.
4: छान, म्हणजे बाप्पा आलेही निसर्गातून आणि परत निसर्गातच जाणार.
3: आपण उत्सव साजरा करताना निसर्गाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे, नाही का.
1: बरोबर.
2: अगं रश्मी, देवानं निसर्ग दिला आणि आपण त्याच देवाच्या नावावर निसर्गाला त्रास द्यायचा का?
3: नाही ना,
2: काही बरोबर नाही बघ.
0: म्हणूनच आपण यंदा शक्य तितका पर्यावरण पूरक उत्सव साजरा केला.
1: आणि आता विसर्जनही घराजवळच करणार.
4: पाण्याच्या टाकीत?
0: हो, छोट्या टाकीत.
4: म्हणजे बापासाठी खास VIP विसर्जन टँक.
1: काका.
4: अरे हो, पण कल्पना वाईट नाही.
3: आपल्याला दूर कुठेही जाऊन गर्दीत विसर्जन करण्याची गरज नाही, घराजवळच शाडूच्या मूर्तीचं विसर्जन आपण करू शकतो, नाही का.
0: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसर्जनानंतरच पाणीही आपण जपून ठेवणार आहोत.
2: अगं, ते पाणी झाडांना देणार आहे ना आपण.
0: हो आजी.
2: मग बाप्पा जातील कुठे? आपल्या झाडांमध्येच तर राहतील ना.
1: खरंच गा आजी?
2: अरे राहुल, देवाला आपण एका मूर्तीत बांधून ठेवू शकत नाही रे. देव म्हणजे श्रद्धा, देव म्हणजे चांगुलपणा, आणि देव म्हणजे निसर्गाची काळजी घेणं.
1: अगदी बरोबर.

0: बर रिया, मला सांग, तू निर्माल्याचं काय केलंस?
1: सगळं वेगळं करून ठेवलंय.
2: किती सगळं जमा झालंय ना.
1: फुलं, दुर्वा, हार, पानं, 12 दिवसात भरपूर निर्माल्य झालं.
3: हा, आणि मग ते कचरा पेटीत टाकणार का?
1: नाही काका.
0: मग
1: त्याच खत तयार करणार.
2: वा, म्हणजे बाप्पांना वाहिलेली फुलं आता आपल्या झाडांना पोषणही देतील.
0: हो, ही किती सुंदर गोष्ट आहे की नाही.
4: आपण देवाला फुलं वाहिली आणि ती फुलं पुन्हा झाडांच्या रूपानं आपल्या अंगणात फुलली, तर मग किती छान की नाही.
1: हा, यापेक्षा सुंदर प्रसाद कोणता?
3: म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्या अंगणातली फुलं बापांच्या सजावटीला वापरायची.
2: हो, मग काकांनी फुलं तोडायला येऊ नये म्हणून मी कुंपण करणार.
3: अरे, मी फुलं चोरतो का?
4: नाही, फुलांचा सुगंध घेण्याच्या बहाण्यानं 2 फुलं गायब होतात, बाकी काही नाही.
3: हो आजी, माझ्यावर असे आरोप?
4: आरोप नाही तो, 12 दिवसांचे पुरावे आहेत.

0: मात्र ग, आता खरंच बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे ना.
1: आई,
0: काय?
1: आपण बाप्पांना निरोप देतोय पण मनात एक रिकामेपणा येतोय ग.
0: तो तर येणारच ना.
2: ज्याच्यावर प्रेम असत ना, त्याला निरोप देताना मन कसं भरून येतं बघ रिया.
3: मला पहिल्या दिवसाची अजूनही आठवण येते.
4: मलाही येते.
0: पहिल्या दिवशी बाप्पांना घरी आणताना किती आनंद झाला होता ना.
1: हो, सगळ्या घरात आनंद.
3: मित्र आले,
2: शेजारी आले
4: आणि मी आलो. ते तर रोज येतच असत आपण. अहो, बाप्पांनी बोलवलं होत.
2: बाप्पांनी कि मोदकांनी?
4: दोघांनी.
0: खरे पण खरं सांगायचं तर ना, बाप्पांनी आपल्याला या 12 दिवसात खूप काही दिलं, नाही का?
1: आनंद.
3: एकत्र येण्याची संधी दिली,
2: श्रद्धा दिली
4: आणि पर्यावरणाची जाणीव.
0: हो, आणि म्हणूनच आपण त्यांना निरोपही एका चांगल्या विचाराने देऊया का.
3: चला मग, सगळं तयार आहे.
0: वाजला याचा मोबाईल.
3: थांबा थांबा थांबा, करतो मी बंद, करतो, आता नाही वाजणारा तो. चला मग, सगळं तयार आहे.
1: टाकी तयार आहे.
0: निर्माल्य वेगळं ठेवलंय.
2: बाप्पांच्या हातातलं फूल नीट ठेव.
3: हो आजी.
4: आणि ढोल?
3: काका, आपल्या घराच्या विसर्जनासाठी तुम्हाला ढोल ताशांचं बँड कशाला पाहिजे?
4: अहो, उत्सव आहे.
2: पण आवाजापेक्षा भावना मोठ्या असू द्यात हो.
4: बरोबर आहे आजी.
0: चला सगळ्यांनी मिळून बाप्पांना घेऊया.
3: गणपती बाप्पा
5: मोरया,
3: मंगल मूर्ती
5: मोरया,
1: पुढच्या वर्षी
5: लवकर या.
2: आणि तोपर्यंत आमच्यावर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या.

0: आई बाप्पांना टाकी मध्ये ठेवू?
1: हो अगदी हळूवार ठेव हा।
0: हो हो
2: सगळ्यांनी हात लावा।
0: चला बरं सर्वांनी हात लावायला या।
3: हो हो बाप्पा या 12 दिवसात आमच्या घरात आनंद भरलात, आता जाताना फक्त आशीर्वाद ठेवून जा
2: आणि
0: सगळ्यांच्या मनात आनंद राहू द्या
2: आणि निसर्गाबद्दलची जाणीव कायम राहू द्या
4: आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा प्रसादासाठी बोलवा।
3: अहो तुम्हाला प्रसादासाठी बोलवण्याची गरज नसते, तुम्ही स्वतःच येतात ना।
0: बघा बघा बाप्पा आता हळूहळू विरघळत आहेत।
2: हो माती माती मध्ये परत जाते,
3: जिथून आले तिथच जाते
4: आणि उद्या हे पाणी झाडाला देणार।
2: हो
0: म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या झाडांना मिळणार
2: आणि हो त्या झाडांना फुलं आली की पुन्हा आपण बाप्पांना वाहू, नाही का?
3: किती सुंदर चक्र आहे ना हे।

0: रिया जरा इकडे ये ना.
1: काय झालं?
0: हे निर्माल्य कुठे ठेवायचं?
1: ह्या इथे ठेव बघ दादुड्या, आपण हे खत तयार करण्यासाठी वापरणार आहोत.
0: बर,
2: अगदी छान.
3: बघा, 12 दिवसात बाप्पांना वाढलेली फुलं आता झाडांसाठी उपयोगी पडणार नाही का?
0: म्हणजे बाप्पांनी जाताना झाडांसाठीही काहीतरी देऊन ठेवले.
3: हो, फक्त तुम्हाला प्रसादच दिला नाही.
1: हो काका, आणि हीच पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची खरी मजा आहे.
0: फक्त बाप्पांची मूर्ती पर्यावरणपूरक असून चालत नाही, तर आपली संपूर्ण सवयही पर्यावरणपूरक व्हायला हवी.
3: अगदी बरोबर.
2: सण 1-2 दिवसांचा असतो, पण त्यातून मिळालेला विचार वर्ष

0: घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालंय.
1: हो ना, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय ग.
2: पण मला वाटतंय घर रिकामं झालेलं नाही.
3: का ग?
2: कारण बाप्पा मूर्तीतून गेले असतील, पण त्यांच्या आठवणी, त्यांचा आनंद, त्यांचे संस्कार इथेच आहेत.
1: आणि हे झाडही आहे.
0: हो,
4: उत्सवाचा शेवट म्हणजे खर तर सुरुवात असते.
3: कशाची?
4: पुढच्या वर्षी पुन्हा चांगलं करण्याची,
0: आणखी सुंदर उत्सव करण्याची,
2: आणखी पर्यावरण पूरक उत्सव करण्याची,
1: आणि आणखी सगळ्यांनी एकत्र येण्याची,
3: आणि
4: आणि
3: पुढच्या वर्षी मोदकांची संख्या वाढवण्याची.
0: आता गोविंद काकांच्या मनातलं बोलल्यात बघा तुम्ही.
1: आजी आता कळलं बर का तुमच्यासाठी गणपती उत्सवाचा खरा संदेश काय आहे?
0: काय
3: काय बर?
1: गणपती बाप्पा मोरिया, मोदकांची संख्या
3: वाढवा.
4: हा संदेश मी लगेचच स्वीकारतो.
0: अरे वा. चला आता एक शेवटचा जयघोष करूया.
5: गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ती
1: मोरिया,
2: निसर्ग पूरक गणेश उत्सव
1: मोरिया,
3: निसर्ग जपा,
4: पर्यावरण जपा,
0: आनंद वाटा,
5: आणि बाप्पांचा आशीर्वाद मनात जपा.
0: गणपती बाप्पा
1: मोरिया,
5: पुढच्या वर्षी लवकर या.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
0: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
6: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले होते नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, निकिता फपाळ आणि अनिल नरवडे.

अष्टविनायक या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत तुम्ही ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे अनंत चतुर्दशी आणि मी मगाशी म्हटलं तसं रोज काही ना काही आपण आपल्या गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत असतो. तसंच बऱ्याच जणांकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे गणपती विसर्जन ज्या दिवशी असतं त्या दिवशी वाटल्या डाळीचा किंवा हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत सोपी अशी ही रेसिपी आहे. आपल्याला जितक्या प्रमाणात हरभऱ्याची डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये ही डाळ रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. दुसऱ्या दिवशी पाणी उपसून टाकायचं आणि ही डाळ तशीच अख्खी किंवा ज्यांना अख्खी आवडत नाही त्यांनी ही डाळ पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ बनवायची कशी, तर एका कढईत तेल घ्यायचं, त्यात फोडणी करायची, मोहरी जिरं टाकायचं आहे, हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, थोडी कढीपत्त्याची पानं, थोड्या हिरव्या मिरच्या, हे सगळं घातल्यानंतर फोडणी तडतडली की मग त्यात थोडंसं तिखट घालायचं आणि मग ही भिजवलेली डाळ त्यात घालून ती परतायची आहे. या डाळीमध्ये वरून चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर हे घालायची आणि मग थोडंसं पाणी टाकून या डाळीला वाफ आणायची आहे. ही डाळ जर तुम्ही वाटली असेल तर त्या वाटल्या डाळीला पाणी घालण्याची गरज नाही, ती अशीच नुसती वाफेवर शिजवायची. डाळ शिजली आणि थंड झाली की ती एखाद्या भांड्यात काढायची आणि मग त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे. मैत्रिणींनो, या डाळीचा हा नैवेद्य घरोघरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला दाखवला जातो. करायला अत्यंत सोपी आणि खायला अत्यंत चविष्ट अशी ही डाळ लागते बरं का, तेव्हा नक्की करून बघा. मैत्रिणींनो, उद्या आहे 26 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचा मानवी आरोग्यावर होणारा थेट परिणाम आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाची स्थापना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल हेल्थ द्वारे 2011 करण्यात आली. दूषित हवा, अशुद्ध पाणी, हवामान बदल आणि वाढतं प्रदूषण यामुळे मानवी आरोग्याला असणारे धोके ओळखून त्यावर उपाययोजना करणं ही त्यामागची खरी भूमिका आहे. 2026 या वर्षाची थीम आहे.

एन्व्हायरमेंटल हेल्थ स्टँडिंग विथ सायन्स टू प्रोटेक्ट कम्युनिटीज, पर्यावरण आरोग्य समुदायांच्या संरक्षणासाठी विज्ञानाच्या पाठीशी उभं राहणं अशी ही थीम आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे निरोगी पर्यावरण, समतोल निसर्गाची गरज. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत पर्यावरण याच क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय असलेल्या गौरी मिराशी. गौरी मिराशी या पर्यावरण धोरण तज्ज्ञ असून त्या इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स या सामाजिक उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत. भारतातील शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेसाठी हा उपक्रम कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात

0: कार्यरत आहे. पर्यावरण विज्ञान आणि प्रशासन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या गौरी पर्यावरणीय पुनर्स्थापना, कचरा व्यवस्थापन आणि हवामान लवचिकता यासाठी शाश्वत आणि समुदाय केंद्रित दृष्टिकोन वाढवण्यासाठी सखोलपणे कटिबद्ध आहेत. आपल्या कार्याद्वारे गौरी तळागाळातील कृती आणि धोरणात्मक वकिली यांच्यातील दुवा साधतात. स्थानिक सरकार, नागरी समाज आणि नागरिकांसोबत जवळून काम करून अर्थपूर्ण पर्यावरणीय बदल त्या घडवून आणतात. इकोसत्वसोबतच्या त्यांच्या कार्याने छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरातील कचरा व्यवस्थापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. गौरी यांनी TISS मधून शाश्वत विकास सराव या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून तिथे त्यांनी विकास उपक्रमांमध्ये शाश्वततेची तत्व समाकलित करण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीने त्यांना पर्यावरण धोरण आणि शाश्वत विकासाचा भक्कम पाया दिला असून त्याचा उपयोग त्या आपल्या व्यावसायिक कार्यात सध्या करत आहेत. गौरी मॅडम नमस्कार, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: विषय आपला आहे निरोगी पर्यावरण आणि समतोल निसर्गाची गरज. आणि गेल्या काही वर्षांपासून हा विषय खूप ऐरणीवर आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचं आरोग्य कसं चांगलं राहावं यासाठी अनेक संस्था आणि शासन दरबारी पण खूप काम केलं जात आहे. तर पर्यावरणाचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? पर्यावरणीय आरोग्य कशाला म्हणायचं?
1: ह्याचं अकॅडमिक उत्तर देते. सो पर्यावरणाचे आरोग्य म्हणजे परिसंस्थेतील भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांमधील समतोल स्थिती. जेव्हा ती स्थिती समतोल असेल तेव्हा त्या पर्यावरणाला आपण आरोग्यदायी म्हणतो. आणि ही समतोल स्थिती जेव्हा असते तेव्हा जी चक्र शाळेत आपण शिकलो असतो, कार्बन सायकल, वॉटर सायकल, नायट्रोजन सायकल, ही चक्रे स्थिर असतात आणि म्हणून जीवन टिकून असतं. आणि पर्यावरण जेव्हा आरोग्यशील असतं तेव्हा थोडेफार अडथळे, काही बदल ते शोषून घेऊ शकतं आणि रेझिलियन्स ज्याला आपण म्हणतो ते सावरून परत उभा राहायची क्षमता त्याच्यात असते. पण जेव्हा पर्यावरणाच्या आरोग्याला धक्का बसतो तेव्हा छोटे अडथळ्यांचा पण इम्पॅक्ट खूप मोठ्या स्तरावर होतो
0: आणि त्या प्रमाणावर तो दिसतो.
1: एक्झॅक्टली.
0: तर ह्या सगळ्या पर्यावरणाच्या आरोग्यावर कशा कशाचा नेमका परिणाम होत असतो?
1: मानवी प्रत्येकच ऍक्टिव्हिटीचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचं स्केल किती आहे, किती तो परिणाम होतोय आणि चांगला होतोय का वाईट होतोय, शेवटी आपण पण प्राणी, आपण पण पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पण आपण असे एकुलते एक प्राणी आहोत की ज्याचा परिणाम पर्यावरणावर खूप जास्त होत आहे. सो आपण ज्या इंडस्ट्रीज आपण उभारतो, जे मटेरियल्स आपण वापरतो, मेटल असेल, प्लास्टिक असेल, पेपर असेल, ते घडवण्यात जी काय प्रक्रिया आपण करतो, जेव्हा त्याचा वापर संपतो, जो कचरा आपण निर्माण करतो, ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातून पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो.
0: आता आपण म्हणतो की आपल्या पृथ्वीच्या भोवती ओझोनचा एक थर आहे आणि या वातावरणामधला ओझोन थराचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर पर्यावरणाच्या संतुलनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? आणि तो आत्ताच्या काळामध्ये झालेला दिसतोय आपल्याला.
1: हो, ओझोनचा जो थर आपण आकाशात जो असतो तो जो म्हणतो तो पातळ जेव्हा होतो आणि झालेला संशोधकांनी सिद्ध केला आहे तेव्हा सूर्याची किरणे जी आधी तो थर थांबवत होती, जे आपल्यापर्यंत नव्हते पोचत, ते आपल्यापर्यंत आता पोचायला लागले आहेत. ज्याच्यामुळे त्वचेचे बरेच प्रकारचे रोग आपल्याला दिसून येत आहेत. आणि ओझोन हा आपल्या हवेत जेव्हा असतो तेव्हा तो प्रोटेक्शन नसतो करत, तेव्हा तो एक प्रदूषकाचं काम करत असतो ज्यांनी रेस्पिरेटरी आजार पण होऊ शकतात,
0: फुफ्फुसांशी रिलेटेड आजार होऊ शकतात.
1: ऍब्सोल्युटली.
0: आता ही जी ओझोनची जी जाडी आहे किंवा हा जो थर आहे हा कमी होण्याची काय कारणं आहेत?
1: असे काही रसायनं आहेत जे आपण हवेमध्ये सोडतो, त्यांना फ्लोरोकार्बन्स असं म्हणतात. ते रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग अशा प्रोसेसेसमधनं जे रसायनं आपण हवेमध्ये टाकली आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या रिॲक्शननी तो थर कमी होताना दिसतोय असं.
0: आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसत आहेत. तुम्ही जे म्हणालात की त्वचेशी रिलेटेड काहीतरी आजार होऊ शकतात आणि बरेच आणखी

0: डोळ्यांशी रिलेटेड आजार होऊ शकतात. आता कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण हवेमध्ये वाढतं आहे, तर याच्यामुळे हवामान चक्र कसं बदलतं आपलं, किंवा त्याचा एकूणच पर्यावरणीय आरोग्यावर कसा परिणाम होतो?
1: सो कार्बन डायऑक्साईड हे एक झालं, पण त्याचसारखे मिथेन पण एक आहे. हे असे गॅसेस आहेत जे उष्णतेला धरून ठेवतात, त्यांना ग्रीन हाऊस गॅसेस असं आपण म्हणतो. त्यांचं प्रमाण पर्यावरणात वाढलं की तापमान जास्त वाढतं, आणि तापमान जेव्हा जास्त वाढतं तेव्हा समुद्रावर जे ग्लेशियर्स आपण म्हणतो, जे बर्फाचे स्टोर्स आहेत, त्यांच्यावर तो परिणाम व्हायला लागतो. समुद्राची पातळी वाढते, समुद्र किनारी बसलेल्या गावांमध्ये शहरांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. सो हे सगळे मूळ त्याचं कारण आहे पर्यावरणात ग्रीन हाऊस गॅसेस वाढणं.
0: हा म्हणजे ते जास्त झाल्यामुळे हे सगळे
1: परिणाम आपल्याला दिसून येत.
0: आता आपण सगळीकडे ओरड दिसते ग्लोबल वॉर्मिंग होतंय, म्हणजे जागतिक तापमान वाढ सध्या दिसते आहे, आणि त्यामुळे हिमनद्यांवर, तुम्ही आता म्हणालात ग्लेशियर्सचा, त्याच्यावर पण परिणाम होतो, समुद्रावर आणि जलचक्रावर एकूणच. तर तो परिणाम झाला तर काय होऊ शकतं पर्यावरणाला, कसा त्याचा ऱ्हास होऊ शकतो पर्यावरणाचा? त्यामुळे
1: आय थिंक आपण नेपाळमध्ये आता बघितलंच आहे, पाहतोय, म्हणजे आपल्या समोर होतंय. पर्यावरण हे आरोग्य जेव्हा त्याचं चांगलं आहे तेव्हा जास्त पाऊस होणं किंवा कोसळ होणं हे ते पर्यावरण शोषून घेऊ शकतं आणि त्यातनं पटकन स्थिर होऊ शकतं. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण ह्यांना एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणतो. खूप जास्त तापमान, खूप जास्त पाऊस, ड्राऊट, हे सगळे इव्हेंट्स आता आपण वाढलेले बघतोय. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स व्हायला लागले आहे, आणि तेवढ्या गतीनी ती शोषून घ्यायची आणि परत उभं राहायची शक्ती पर्यावरणातही नाही आहे, आणि मानवी कम्युनिटीजमध्ये पण नाही आहे.
0: आपण म्हणतो की जंगलं तोडायला नाही पाहिजे, आणि ते होताना दिसतंय, म्हणजे वनतोड, जंगलतोड सगळीकडेच, म्हणजे पूर्ण जगभरामध्ये आपल्याला दिसते आहे. यामुळे ही जी विविधता आहे, जैवविविधता, याचं संतुलन कसं बिघडतं आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर कसा होतो?
1: सो जंगलतोड किंवा वनतोड होते तेव्हा आपण मूळ म्हणजे त्या प्राण्यांचं किंवा कीटकांचं घर नष्ट करत असतो, आणि त्यांचं घर जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते दुसरीकडे राहायला जातात, किंवा मग त्यांचं प्रमाण कमी कमी कमी होत जातं. आणि आपण शाळेत परत अन्न साखळीबद्दल शिकलेलो असतो, तर जेव्हा एका प्रजातीचं संख्या कमी होत जाते, फॉर एक्झाम्पल जर प्रेडिटर ज्याला आपण म्हणतो त्याची संख्या कमी झाली तर दुसरे प्रजाती ज्याच्यावर तो शिकार करत होता त्या खूप वाढतात, आणि मग त्यांना त्यांचं अन्न कमी पडायला लागतं, आणि असं त्या पूर्ण साखळीवर परिणाम आपल्याला
0: किंवा ताण येतो.
1: ऍब्सोल्युटली.
0: आणि त्याचा परिणाम मग आपोआपच पर्यावरणावर दिसायला लागतो.
1: आणि जी विविधता आहे त्यात प्रत्येक जागेचे काही तिथले असे फुलं, झाडं, प्राणी विशेषता असते, आणि त्यांना आपण कीस्टोन किंवा इंडिकेटर स्पीशीज असे दोन प्रकार म्हणतो, की ते जर दिसले तर तिथलं पर्यावरण छान आहे, आरोग्यदायी आहे असं आपण समजू शकतो. सो हे जी जैवविविधता आहे ते इंडिकेटर पण आहे, आणि त्याच्यावर अवलंबून आरोग्य पण आहे पर्यावरणात.
0: बरोबर. आपण म्हणतो की नद्यांमध्ये रासायनिक द्रव सोडले जातात ते सध्या, किंवा एकूणच माणसाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिक इतकं आलंय किंवा विविध प्रकारचा कचरा इतका आलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा नद्यांवर, समुद्रांवर आणि एकूणच जलचक्रावर कसा परिणाम होतो?
1: आय थिंक पहिले तर आपल्या मनावर परिणाम होतो. आपलंच शहर जर बघितलं तर खाम आणि सुखना या दोन नद्या आहेत, ज्या मला तरी बालपणात ह्या नद्या आहेत असं कोणी नेलं नाही नदी दाखवायला, आणि जेव्हा माझ्या मुलाला मी नेते तेव्हा वाह नदीच्या ऐवजी शी नाला असं आपण जे रिॲक्शन बघतोय, तर आपलं आणि नद्यांचं किंवा आपलं आणि पर्यावरणाचं नातं तुटत चालल्याचं आपल्याला दिसून येतं, आणि चूक त्याची पण नाही आहे. आज आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी, कचरा, मेलेली जनावरे, कन्स्ट्रक्शनचं कचरा हे सगळं आपण टाकून ठेवलेलं आहे. जे नदी काठ आहेत तिथे जे आधी आपण जैवविविधता दिसली असती ती आता दिसत नाही, एकच प्रकारचं

0: ते मेक्सिकन येडी बाबू जे ज्याला आपण म्हणतो फक्त ते दिसतं. आणि म्हणून हे पण एक चक्र झालंय, नद्या अशा राहिल्या नाही की तिथे जाऊन आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हावं आणि तो कनेक्शन तुटलं म्हणूनच त्यांची आज ही परिस्थिती आहे.
1: आता आपण पाण्याविषयी बोललो म्हणजे नद्या आणि समुद्र किंवा तलाव सुद्धा शहरांमध्ये गावांमध्ये दिसतात, त्याच्यावर ह्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. पण आपण जर शेतीचा किंवा एकूणच मातीचा विचार केला तर हे जे अतिरिक्त रासायनिक खतं किंवा कीटकनाशक शेतीसाठी सुद्धा वापरली जातात त्याचा मातीवर परिणाम होतो आणि पर्यायाने त्याचा पर्यावरणाच्या आरोग्यावरही कसा परिणाम होतो?
0: जेव्हा आपण खतं ऍड करतो मातीला तेव्हा खूप एक अशी स्पेसिफिक गोष्ट आपण ऍड करायला जातो, मातीतली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपण समजून घेत नाही आणि एक गोष्ट केल्याने एकच परिणाम नाही पण 10 परिणाम होत असतात हे आपण कुठेतरी विसरतो. आणि म्हणून फक्त नायट्रोजन वाढवलं किंवा फक्त एक घटक वाढवला तर बाकी घटकांवर काय परिणाम होतोय ह्याचा आपण विचार करत नाही आणि मग काळाने ती मातीतली सुपीकता कमी होत जाते. तेच रासायनिक खतं जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ग्राउंड वॉटरच्या माध्यमातून आपल्या नद्यांमध्ये नाल्यांमध्ये येतात, त्यांनीच आपण आपल्या शेतांना पाणी देतो आणि बायोमॅग्निफिकेशन ज्याला आपण म्हणतो की अन्न साखळीच्या प्रत्येक वरच्या लेवलवरती जे हानिकारक घटक आहेत त्यांचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट होत जातं तर ते आपल्याच शरीरात येऊन फायनली कॉन्सन्ट्रेट होतं.
1: म्हणजे एकामागून एक ती साखळी असल्यामुळे ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या शरीरातच घेत असतो, खाण्याच्या माध्यमातून, धान्याच्या माध्यमातून आणि पाणी पिण्याच्या माध्यमातून. म्हणजे हे जे होणारे साईड इफेक्ट्स आहेत ते शेवटी मानवाला आणि पर्यावरणाला घातक आहेत. पर्यावरण म्हटलं की प्रदूषण हा एक विषय येतो, मग ते हवेतलं असेल किंवा पाण्यातलं असेल. याशिवाय ध्वनी प्रदूषण, तर ध्वनी प्रदूषणही आजकाल खूप होताना आपल्याला दिसत आहे आणि पक्षी आणि प्राणी यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? आणि आज तर आपण आनंद चतुर्दशी साजरी करतो आहोत आणि आपल्या या सगळ्या सण उत्सवांच्या मध्ये या प्रदूषणाचा परिणाम खूप जास्त असतो, याच्यामुळे या साखळीवर कसा परिणाम होतो?
0: हो, आय थिंक
1: प्राणी पक्ष्यांचं जे जीवन आहे ते कसं विस्कळीत होतं?
0: ध्वनी बरोबरच प्रकाशावर पण आपण जे मोठे लाईट आपण फ्लड लाईट्स वगैरे वापरतो, बरेचसे पक्षी प्राणी हे आवाजावरून किंवा सूर्योदय सूर्यास्त ह्या सायकलशी त्यांचं राहणीमान खूप गुंतलेलं असतं आणि जेव्हा अननॅचरली रात्री खूप आपण प्रकाश करतो तेव्हा ते आपली वाट शोधू नाही शकत किंवा जेव्हा आवाज खूप असतो तर ते एकमेकांना ऐकू नाही शकत, त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये आपण बाधा आणतो. म्हणजे शहरांमध्ये म्हणूनच जैवविविधता कमी होताना आपण बघतो.
1: आणि तुम्ही आता मघाशी एक मुद्दा सांगितला होता की जंगलांमधून सुद्धा प्रजाती नष्ट होताना काही काही दिसत आहेत, तर याच्या मागे हवामान बदल हा पण एक मुद्दा आहे का की ज्यामुळे काही काही पक्षी सुद्धा मायग्रेट होताना दिसत आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पर्यावरण संतुलनावर?
0: आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी खूप गुंतलेल्या आहेत. म्हणजे प्रदूषणामुळे पर्यावरण बदल, पर्यावरण बदलामुळे जैवविविधतेवर इम्पॅक्ट आणि मग जैवविविधता नष्ट झाल्यामुळे परत पर्यावरणावर इम्पॅक्ट. सो ह्या गोष्टी खूप एकमेकात गुंतलेल्या आहेत. हे मायग्रेशन असेल तर एक पॅटर्न्स खूप वर्षोनवर्ष हजारो वर्ष ते पक्षी ते पॅटर्न्स फॉलो करत असतात आणि जेव्हा त्यांच्या पाथवे त्यांना फ्लायवेज म्हणतात कारण पक्षी उडत जातात त्याच्यात जेव्हा काही त्यांचे आराम करण्याचे स्पॉट किंवा खाण्यापिणं जिथे आधी त्यांना मिळायचं तिथली जागा जेव्हा नष्ट होते तेव्हा त्यांचं मायग्रेशन जे त्यांच्या जीवनासाठी खूप गरजेचं आहे ते आपण डिस्टर्ब करतो. जैविक गोष्टींमुळेच ते मायग्रेट करत असतात. खूप थंडी, खूप उन्हाळा किंवा अन्न मिळण्याची क्षमता जिथे कमी होते म्हणूनच तर ते मायग्रेशन ड्राईव्ह होत असतं.
1: म्हणजे अगदी बेसिक गोष्टींसाठी ते खरं तर मायग्रेट होत असतात, त्यांच्या आवडत्या जागेपासून ते स्थलांतरित होतात ही किती म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे.
0: आम्ही काही पक्ष्यांचं ते राहणीमान आहे तसं की एका सीझनमध्ये ह्या भागात दुसऱ्या सीझनमध्ये त्या
1: भागामध्ये आणि पण ते सोडून सुद्धा बऱ्याच वेळा त्यांना मायग्रेट व्हावं लागतं. ही गोष्ट होऊ नये यासाठी मानवाने काय करायला हवं खरं तर पर्यावरणाच्या ह्या संतुलन

0: जीवनामध्ये या गोष्टींना कसं महत्व दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्याशी जोडलेल्या या सगळ्या साखळ्या आहेत.
1: हो, खरं सांगायचं तर आय थिंक पर्यावरणाच्या क्षेत्रात पुढाकार घेणारी लोक वाढलीच आहेत गेले 10-15-20 वर्षात. खूप देशांमधली लोक येऊन, की एक सेंट्रल एशियन फ्लायवे हा एक पक्ष्यांचा मायग्रेशनचा एक पाथ आहे, त्याच्यात जी देश येतात ती एकत्र येऊन ह्यांचा जो मार्ग आहे तो कसा सुरळीत करू शकतील ह्याच्यासाठी पण एफर्ट्स आणि चर्चा वगैरे सुरू आहे. पण आय थिंक प्रॉब्लेम इतका मोठा आता झाला आहे आणि इतका गुंतलेला आहे की एक गोष्ट करून किंवा थोड्याशा लोकांनी करून आता चालणार नाही.
0: त्यासाठी सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे. याच प्रश्नाकडे मी येते की मानवी विकास आणि पर्यावरणाचं संतुलन यामध्ये समतोल राखणं का आणि किती आवश्यक आहे.
1: आपण आतापर्यंत मला वाटतंय की चक्रांबद्दल बोललो, बायोमॅग्निफिकेशन बद्दल बोललो, पण कुठे ना कुठे हे पुस्तकी ज्ञान नसलं तरी जळता कचरा जर शेजारी असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो हा आपला अनुभव आहे. जेव्हा आपले उन्हाळ्यातले तापमान खूप वाढत चालले तेव्हा आपल्याला जो त्रास होतो तो आपला अनुभव आहे. सो तो समतोल आपण नाही राखू शकलो आहोत आणि त्याचे दुष्परिणाम अगदी काहीही वाचलं नसेल काहीही बघितलं नसेल तरी अनुभवातनं आपल्याला आता जाणवायला लागले आहे. आणि सो का समतोल तो राखावा, आय थिंक ह्याचं उत्तर सगळ्यांकडे आहेच,
0: फक्त त्यावर काम करण्याची खूप गरज आहे.
1: कुठेतरी आपण त्याचे जे दुष्परिणाम होत आहे त्याच्यावर काम करत राहतोय. तापमान वाढलं तर एसी लावू, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर गाडी घेऊ आणि खिडक्या वर करून यु नो तेवढीच हवा वापरू, असं आपण त्याच्याकडे बघतोय. ते खराब का होतंय आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे इथे लक्ष जाणं गरजेचं आहे.
0: म्हणजे मूळ प्रश्नाकडे जाणं खूप गरजेचं आहे. आपलं जसं मानवाचं आरोग्य असतं तसंच पर्यावरणाचंही आरोग्य असतं हे बऱ्याच जणांच्या गावी पण नसतं. यासाठी कुठले घटक मोजणं आवश्यक आहे, म्हणजे हवेतनं ते कळतं आपल्याला, पाण्यातनं कळतं, मातीतनं कळतं, जैवविविधतेतनं कळतं की आणखी कशातून कळतं आणि ते कसं कळून घ्यायला हवंय आपण.
1: आय थिंक दुर्दैवाने आपली परिस्थिती आज अशी आहे की हे सगळं आपल्याला मोजावं लागतंय आणि बरेच इंटरनॅशनल किंवा नॅशनल स्टँडर्ड्स आपण बनवतो की AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स तुमचा इतका असला तर तुमची हवा योग्य आहे किंवा योग्य नाही आहे. तसंच वॉटर क्वालिटीचे क्लास ए वॉटर आहे का क्लास बी वॉटर आहे, त्यातलं COD BOD कुठले घटक तुम्ही मोजताय, काय त्याच्यात तुमच्या पाण्यात आहे हे आपण मोजतोय. तर हे सगळे आता इंडिकेटर्स आहेत जे आपल्याला सांगू शकतील की किती चांगलं किंवा वाईट आपली परिस्थिती आहे आणि जे काय आपण प्रयत्न करतोय त्याचा प्रभाव होतोय का नाही होते. खूप झाडं लावायचा एका शहराने मानस घेतला तर 10 वर्षांनी तापमानात मॅक्रो क्लायमेटमध्ये नाही पण शहराच्या अवतीभोवती घरांच्या अवतीभोवती तापमानात घट झालेला दिसला पाहिजे, एअर क्वालिटी इंडेक्स कमी झालेला दिसला पाहिजे. सो हवा असेल, पाणी असेल, जमीन सॉइलचं आपण टेस्टिंग करू शकतो. जैवविविधतेत आधी संशोधकांवर अवलंबून असायचो की ते जातील ते बघतील कुठले कुठले दिसतायत. आता EDNA टेक्नॉलॉजी पण खूप वेगाने पुढे येते आहे की पाण्यातनं DNAचे सॅम्पल्स घेऊन आपल्याला समजू शकतं की त्या भागात कुठले कुठले जीव प्राणी आणि पक्षी आहेत. सो आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढती आहे पण ते आपल्याला गाईड करू शकणार की सध्या परिस्थिती काय आहे ती सुधारती आहे का अजून बिघडतीये. ती सुधरवायला जे प्रयत्न करायचे आहेत ते आपल्यालाच करायचे आहेत.
0: संपूर्ण जगाचा विचार केला तर असे कोणते कोणते देश आहेत की जे म्हणजे प्रदूषण मुक्त आहेत आणि आपल्या देशाचा भारताचा कितवा नंबर आहे.
1: आय थिंक रँकिंग बऱ्याच प्रकारचे आहेत आणि दुर्दैवाने भारताचा पर्यावरणाच्या क्षेत्रात परफॉर्मन्स हा कमी आहे. ते रिसर्च असेल की किती डेटा अवेलेबल आहे किंवा मग तुमचं 10 सगळ्यात प्रदूषित शहरं बघितली तर 4 का 5 भारताची टॉप 10 मध्ये आहेत देश जगाच्या. पण चांगले एक्झाम्पल्स म्हणायला जर गेलं तर जपानचे काही भाग, भूटान, युरोपमध्ये नॉर्वे, स्कॉटलंड,

0: ते भाग किंवा इवन चीन, ज्या परिस्थितीत खूप इंडस्ट्रियलायझेशननी जी परिस्थिती उजाडली होती चीनवर, त्यांनी खूप प्रयत्नांनी ती उलटवण्याचा प्रयत्न केला आहे, कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशात पण नॉर्थ ईस्टमध्ये काही भाग आहे जिथे लोक स्वतःच्या गावाचा किंवा शहराचं आपुलकीनी जबाबदारीनी काळजी घेत आहेत, आणि तिकडे पण कचऱ्यातला विषय असेल किंवा जैवविविधतेचा विषय असेल तर तिथे पण खूप सकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: तुम्ही घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून काम करत आहात. संभाजीनगरचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने काम व्हायला हवं जर आपलं शहर स्वच्छ करायचं असेल तर?
0: गेले 12-13 वर्षात जे आम्ही काम करतोय, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं खूप पटीने वाढलं आहे. आधी आपल्याकडे पाहिजे तेवढ्या घंटा गाड्या नव्हत्या, प्रक्रिया केंद्र नव्हते, ठिकठिकाणी ढीग लागलेले असायचे कचऱ्याचे. ती परिस्थिती आय थिंक बऱ्याच प्रमाणाने सुधारली आहे. आता आपल्याकडे कारण नाही आहे घनकचरा व्यवस्थापनात एकदम इंदोरला हरवायची, कारण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे, खूप आपली रिसोर्सेस आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर झालंय, सिस्टम आणि सिस्टम पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये आता चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाली आहे. वर्गीकरण होतंय कचऱ्याचं, सगळीकडे नाही पण बऱ्याच वॉर्ड्समध्ये होतंय. आपले 3 प्रक्रिया केंद्र आहेत जिथे ओल्या कचऱ्याचं खत निर्मिती होतीये, सुख्या कचऱ्याचे केंद्र आहेत जिथे कचरा वेचक महिलांच्या माध्यमातून म्हणजे लाईव्हलीहूड्स पण जनरेट होत आहेत आणि कचऱ्याची विल्हेवाट पण होतीये. आय थिंक आता गरज आहे एन्फोर्समेंट ची,
1: अंमलबजावणी
0: करण्याची, आणि ते पण जनजागृती भरपूर झाली आहे, प्रोग्राम्स भरपूर झाले आहेत, आता दंड असं मला वाटतं की तिथे आपण वळण्याची गरज आहे.
1: म्हणजे शासन स्तरावर प्रयत्न खूप झालेले आहेत. खरं तर यामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची किंवा कायद्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर नागरिकांनी ती गोष्ट आपली समजून स्वतःचा सहभाग तिथे नोंदवायला हवा. आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीने जनजागृती होऊ शकते या क्षेत्रामध्ये?
0: आपले कायदे किंवा आपले जे स्कीम्स प्रोग्राम्स जर बघितले, स्वच्छ भारत असेल, माझी वसुंधरा असेल, हरित भारत मिशन असेल, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन, नमामी गंगे प्रोग्राम असेल, तर आय थिंक पॉलिसीमध्ये आणि पेपरवरती आपल्याकडे सगळे स्कीम्स, सगळे प्रोग्राम, इवन आयईसीचे मटेरियल, पॅम्फलेट असेल, जिंगल असेल, हे सगळं आता आपल्याकडे आहे. अंमलबजावणीमध्ये नागरिक आणि शासन ह्या दोघांचाही सहभाग गरजेचा आहे. शाळांमध्ये आता खूप भर दिला जात आहे पर्यावरण ह्या विषयाला. मला असं वाटतंय की जे आपण सुरुवातीला बोललो की जे कनेक्शन तुटलंय ते परत जोडण्याची गरज आहे. आपली वागणूक ही आपल्या विश्वासातून येते. आपण कुठल्या काय आपले व्हॅल्यूज आहेत, काय आपले बिलीफ्स आहेत, ह्यातनं आपली वागणूक येते. वागणूक तर आपण बदलत चाललोय, आपण जनजागृती करतोय, कचरा वर्गीकरण, कुठे फेकलं तर फाईन, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय, पण जे बिलीफ्स आणि व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी बदलताना
1: उतरवण्याची खूप गरज आहे प्रत्येक नागरिकाने
0: स्वतःमध्ये, पण ती दिसून यायला पाहिजे
1: तुमच्या कृतीतून
0: दिसायला हवी. प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी आपण चर्चा करत होतो की कुठली तरी सिस्टम जर बिघडली, एखादा नाला फुटला, एखाद्या दिवशी किंवा 2-3 दिवस कचरा गाडी नाही आली, तर ती सिस्टम सुधारायची आपुलकी सध्या आपल्याला वाटत नाही. कुठेतरी नोंद करावी, कुठेतरी तक्रार करावी, त्याचं निवारण करूनच घ्यावं, हा जो भाव आहे तो नाही आहे. 3 दिवस गाडी नाही आली तर 4th दिवशी बाहेर टाकून द्यायला आपल्याला काही वाटत नाही.
1: म्हणजे थोडक्यात काय की अधिकार आणि हक्क आपल्याला कळतात पण जबाबदारी कळली पाहिजे. मॅडम, पर्यावरणाचं आरोग्य, आपण जसं माणसाचं आरोग्य आहे तसंच या पर्यावरणाच्या आरोग्याला रोगग्रस्त आणि आजारी करणाऱ्या माणसाच्या सवयी कोणत्या आहेत की ज्याने पर्यावरणाला जास्तीत जास्त हानी पोहोचू शकते?
0: जसं आपण आधी बोललो, प्रत्येकच वागणूक आपली ह्याचा इम्पॅक्ट तर पडत असतो. मग ती कचरा जनरेट करण्याची असेल, तो टाकण्याची असेल, गरजेपेक्षा जास्त गाड्यांचा वापर, यु नो टेक्नॉलॉजीचा वापर, ह्या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट पर्यावरणावर

0: पडत असतो आणि बरेचदा आपण त्याच वादात गुंततो की आता मी प्लास्टिकची बॅग नाही वापरत, आता मी पेपरची बॅग वापरते, आता मी पेट्रोलची गाडी नाही, आता मी ईव्ही वापरते. पण आमच्या क्षेत्रात बरेचदा म्हणतात की प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि प्रत्येक सोल्युशनचा प्रॉब्लेम असतो. तर ईव्ही जरी आपण वापरली, प्रदूषण कमी झालं, तरी ज्या बॅटरीज बनतायत त्या बनवताना जे प्रदूषण होत आहे, तर आपल्या गरजेंवरच कुठेतरी कंट्रोल असणं आणि त्यातनं जी वागणूक येईल ती नॅचरली पर्यावरणाशी जोडून वागणूक त्यातनं येईल.
1: बरोबर. आत्ता आपण म्हणजे पर्यावरणाबद्दल इतकं बोलतो आहोत, पण हे जे सगळेच बदल म्हणजे मातीचं जे टेक्स्चर आहे किंवा हवेमधला बदल आहे, पाण्यामधला बदल आहे, जीवसृष्टीमधला बदल आहे, या सगळ्यांमधला कुठला बदल पर्यावरणासाठी जास्त त्रासदायक आहे?
0: कमी जास्त असं जागतिक स्तरावर म्हणणं कठीण आहे. काही भागांमध्ये जिथे पाण्याचा खूप ताण आहे तिथे जलचक्रावरचा बदल जास्त हानिकारक असू शकतो. ऑफकोर्स हे जेव्हा आपण मानवी दृष्टिकोनातनं बघतोय तेव्हा. आधी जशी चर्चा झाली, सगळे एकमेकांशी गुंतलेले आहेत, तर एक बिघडला तर दुसऱ्यांवर त्याचा परिणाम आपल्याला दिसणारच आहे. पण प्रत्येक जागेचं प्रायोरिटी ही वेगळी आहे. तर म्हणून जागतिक स्तरावर कुठलं जास्त महत्वाचं आहे असं म्हणणं कठीण आहे. बरेच पर्यावरणाला समजून घ्यायचे बरेच फ्रेमवर्क्स आहेत. त्यातला एक असा आहे की 9 अशी चक्र आणि प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत जे आपण ओलांडली नाही पाहिजे, आणि त्यातली आपण एक ओलांडली दुसरी ओलांडली असं ते ट्रॅक करतायत. सो एक ओलांडली की एका दिशेने आपण ताणले जाऊ, पण बाकी दिशांचं पण म्हणजे ताण हा वाढतच चालला आहे. सो हे 9 चक्र किंवा 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज ह्या सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत.
1: तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहात गेले काही वर्षांपासून आणि तुमचा विषय पण तो आहे अभ्यासाचा. तुम्ही जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की एकूणच पर्यावरणाचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, पहिल्यांदा मी तर म्हणते की आपल्या कुटुंबापुरता विचार करा, आपल्या कॉलनीपुरता विचार करा, आपल्या शहरापुरता विचार करा, आपल्या प्रांतापुरता आणि मग देशापुरता. म्हणजे सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून जर करायची असेल तर काय करायला हवं सामान्य माणसाने?
0: सगळ्यात आधी थोडं संशोधन. आपण काय खातोय, आपण जे पाणी पितोय त्याचे काय घटक त्याच्यात आहेत, आपल्या गावाची किंवा शहराची हवामान कसं आहे, AQI काय आहे, ह्या गोष्टींनी सिरियसनेस आय थिंक समजेल. आणि जास्त करून आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा पुढच्या पिढीचा जेव्हा आपण विचार समोर ठेवतो तेव्हा बरेचसे लोक ज्यांचं एकमेकांशी पटत नसेल तरी ते एकत्र येऊ शकतात, कारण आपण आपल्या मुलांचं त्यांच्या मुलांचा विचार करत असतो. सो सर्वात पहिले आहे की जाणून घेणं की काय सध्याची परिस्थिती आहे. आणि दुसरं जसं मी म्हटले की आपण आणि पर्यावरण ह्यातलं जे नातं आहे ते दुरुस्त करणं ही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट आहे. नाही तर वागणूक बदलत जाईल, पण मनातला विश्वास जर नाही बदलला तर ती वागणूक आपण शाश्वतरित्या पार नाही पाडू शकणार. आणि मग जेव्हा ते कनेक्शन पर्यावरणाबद्दल निसर्गाबरोबर परत जुडेल तेव्हा मग आपण कुठलं खातोय, लोकल खातोय का खूप दूर प्रिझर्वेटिव्हवालं पॅकेजवालं जे मिलो ट्रान्सपोर्ट होऊन आपल्याकडे आलं आहे असं अन्न खातोय का, जे ताजं आहे जे लोकल आहे जे आपलं आहे ते खातोय. जेव्हा पाणी येत आहे तेव्हा आपण फक्त आपल्या घराचा आणि कोणाची बोर सगळ्यात खोल असा विचार करतोय का, आपल्या वॉर्डचा कुठे आपण रिचार्ज पिट बांधू शकतो, कुठे पूर्ण कम्युनिटीसाठी ग्राउंड वॉटरची पातळी कशी आपण वाढवू शकतो असा विचार आपण करू शकतो का. जसं मी आधी म्हटलं जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून फक्त मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवण्यापेक्षा ते दुष्परिणाम समाजासाठी कसे आपण कमी करू शकतो त्याचा विचार यायला लागेल जेव्हा हे इंटरकनेक्शन्स जी गुंतागुंती आहेत ती आपल्याला समजायला लागेल.
1: बरोबर. आणि एकूणच म्हणजे काय म्हणतात त्याला की स्वतःच्या देशाबद्दल प्रेम, स्वतःच्या शहराबद्दल प्रेम आणि स्वतःच्या समाजाबद्दल सुद्धा प्रेम जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपोआपच तो माणूस एक

0: सुजाण नागरिक बनू शकतो आणि सगळ्या या गोष्टींचा तो साकल्याने विचार करू शकतो. गौरी मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने हा जो इतका वेगळा असा विषय आहे, पर्यावरणाचं आरोग्य बऱ्याच जणांना माहीत पण नाहीये हा विषय, तर त्यावर तुम्ही प्रकाश टाकला आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, 26 सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाच्या निमित्ताने निरोगी पर्यावरण समतोल निसर्गाची गरज या विषयावर गौरी मिराशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मग आज इथेच थांबते. सादर करते नयन पवार यांच्यासह मी मदालसा कानडे तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

खरंच किती विरोधाभास आहे ना, म्हणजे सुंदर विरोधाभास आहे ना. गणपतीचं स्वागत करताना आपण म्हणतो बाप्पा आले, आणि विसर्जनाच्या वेळी म्हणतो बाप्पा निघाले. पण खरंच बाप्पा निघून जातात का? मूर्ती पाण्यात विसर्जित होते, पण बाप्पा ते तर आपल्या मनातच राहतात ना. आपल्या घराच्या उंबरठ्यावर राहतात, आपल्या आठवणींमध्ये राहतात, आपल्या प्रार्थनेत राहतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वागण्यात राहतात. गणपती म्हणजे फक्त 10 दिवसांचा उत्सव नाही, गणपती म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली एक सुंदर शिकवण आहे. आगमनात आनंद आणि विसर्जनात स्वीकार. जे आलं आहे ते एक दिवस जाणारच, हा जीवनाचा नियम बाप्पा आपल्याला अगदी सहज शिकवून जातात.

श्रोते हो, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीकडे पाहिलं ना की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. बघा हां तुम्ही, इथे वयाचं अंतर नाही. आजोबा असतील, त्यांच्या शेजारी मुलगा असेल आणि त्यांच्याबरोबर नातू ढोलाच्या तालावर देखील नाचत असेल. एकाच तालावर तीन पिढ्या चालत असतात. कुणाच्या हातात टाळ, कुणाच्या हातात भगवा झेंडा, कुणाच्या डोळ्यात बाप्पांसाठी प्रेम आणि कुणाच्या मोबाईलच्या कॅमेरात हा सगळा क्षण बंदिस्त होत असतो. काळ बदलला, उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली, पण बाप्पांशी असलेलं नातं ते अजूनही तसंच आहे.

विश्वते हो विसर्जनाची मिरवणूक म्हणजे शेजारच्या गल्लीपासून ते चौकापर्यंतचा प्रवास. आज ती खूप मोठी झाली आहे. मोठे मंडप, मोठी रोषणाई, मोठी मिरवणूक, मोठे आवाज. पण या सगळ्या मोठेपणामध्ये आपण एक छोटी गोष्ट विसरू नये. बाप्पांना मोठेपणाची गरज नसते, त्यांना मनाची गरज असते. डीजे लावा, काहीही तुम्ही लावा, मोठे मोठे आवाज लावा, पण त्याबरोबर जसं आपल्याला म्हणतो की डीजे नको, मोठे आवाज नको, पण त्याबरोबर इतरही गोष्टी आपल्याला नको आहेत की निर्माल्य कुठेही टाकू नका. निर्माल्य कलश जे निर्माण ठेवलेले आहेत महापालिकेने, त्या कलशामध्येच निर्माल्य टाका. शिस्तीत जा, कोणाला त्रास होणार नाही ह्याची खबरदारी घ्या. हेच तर सगळं आहे आपलं मिरवणूक.

0: ただいて。
1: आता हळूहळू मिरवणूक पुढे सरकेल. ढोल ताशे यांचा आवाज वाढेल. गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष होईल. आणि शेवटी तो क्षण येईल बाप्पांना विसर्जित करण्याचा. कुणाच्या डोळ्यात आनंद असेल, कुणाच्या डोळ्यात अश्रू. लहान मुलं कदाचित आईला विचारतील की अरे आई बाप्पा आता पुन्हा कधी येणार, आणि आई म्हणेल पुढच्या वर्षी. किती साधं उत्तर आहे, नाही? पण त्या एका उत्तरात आशा आहे पुन्हा भेटण्याची.

गणपती बाप्पा मोरया हा जयघोष होईल आणि शेवटी तो क्षण येईल बाप्पांना विसर्जित करण्याचा. कुणाच्या डोळ्यात आनंद असेल, कुणाच्या डोळ्यात अश्रू. लहान मुलं कदाचित आईला विचारतील की अरे आई बाप्पा आता पुन्हा कधी येणार, आणि आई म्हणेल पुढच्या वर्षी. किती साधं उत्तर आहे नाही, पण त्या एका उत्तरात आशा आहे पुन्हा भेटण्याची, पुन्हा भेटण्याची आशा. आणि म्हणूनच कदाचित गणपती विसर्जन आपल्याला दुःख शिकवत नाही, ते आपल्याला विरहातून आशा ठेवायला शिकवतं. आज अनंत चतुर्दशी, आज निरोप आहे पण शेवट नाही, आज विसर्जन आहे पण नात्यांचं विसर्जन नाही. तेव्हा आज आपण जे चांगलं शिकलो ते पुढच्या वर्षापर्यंत विसरू नये, असंच आपल्याला बाप्पा सांगतो. आपल्या मनात अनंत काळ राहू दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: दीड वाजतो आहे आंतरराष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे. त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईत गिरगाव चौपाटी, दादर, जुहू यासारख्या नैसर्गिक विसर्जन स्थळांसह विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन होणार आहे. त्यासाठी 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. राज्यात इतरत्र नद्या आणि तलावांवर विसर्जनाची व्यवस्था स्थानिक प्रशासनानं केली आहे. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी पातळीचं निरीक्षणही केलं जाणार आहे. देशाच्या सर्व नागरिकांचा सहभाग आणि योगदानातूनच विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत वाराणसी ते वडनगर असा प्रवास करणाऱ्या सेवायात्रींशी आज त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात अनेक आव्हानं येतील पण त्यांचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं.
1: हमें आत्मनिर्भर भारत बनाना है. चुनौतियां आएगी, चुनौतियों को चुनौती देने का तो संस्कार लेकर के हम चले हैं. इसलिए हमें हर दिन एक नई ऊर्जा लेकर सेवा भाव के साथ राष्ट्र कल्याण, राष्ट्र सेवा का काम, जन सेवा से राष्ट्र सेवा, इस मंत्र को जीना है. इस यात्रा में भी जितने ज्यादा लोगों को सेवा के काम में जोड़ेंगे ये यात्रा उतनी ज्यादा सफल होगी.
0: गेल्या 12 वर्षांमध्ये देशातली शहरं आणि खेड्यांमधलं अंतर खूप कमी झालं असून खेड्यातल्या पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. तसंच देशाच्या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत असंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पंडित दीनदयाळ

0: उपाध्यायांनी दिलेल्या 7 सूत्रांचा उल्लेख त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभ आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रयत्नांविषयी.
1: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणं सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. SIR संदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे Form 6 प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा विशेष तपास पथकाद्वारे तपास व्हावा, तसंच ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं आहे. जर निवडणूक आयोग अयोग्य असेल तर केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय कसा मिळाला असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी हे खोटं आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात ते संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जम्मू आणि काश्मीरला तातडीनं संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा देण्यासाठीचा ठराव मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज विधानसभेत मांडला. भाजपाच्या आमदारांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाल्यानं पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 26 जून 2000 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेनं संमत केलेल्या ठरावांनुसार केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरला तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा असं या ठरावात म्हटलं आहे. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा प्रस्ताव इराणनं अमेरिकेला दिल्याचं वृत्त आहे. तर टप्प्याटप्प्याने संघर्ष कमी करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचंही सांगितलं जात आहे. अमेरिकेनं निर्बंध कमी केले तर होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याचा प्रस्ताव इराणनं दिला आहे. या 7 दिवसीय प्रस्तावात पश्चिम आशियातला संघर्ष थांबवणं, होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा पुन्हा सुरू करणं या मुद्द्यांचा समावेश असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी म्हटलं आहे. मध्यस्थांमार्फत हा प्रस्ताव अमेरिकेला कळवला असून यातल्या काही अटींची पूर्तता झाल्यानंतर 7व्या दिवशी होर्मुझची समुद्रधुनी खुली होईल आणि अणुकार्यक्रमावर चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं. इराण चर्चेला तयार असून अमेरिका आणि इस्रायल इराणच्या विरोधात लष्करी कारवाया करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन होत असताना भूमिका न घेणाऱ्या युरोपीय देशांवर त्यांनी टीका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच जूनमध्ये झालेला करार अयशस्वी झाल्याचा आरोप इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केला. तसंच इराण चर्चेसाठी तयार असल्याचंही नमूद केलं. इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सोडवण्यासाठीच्या द्विदेश उपाययोजनेला आपला स्पष्ट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा भारतानं पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव सी बी जॉर्ज यांनी काल संयुक्त राष्ट्र महासभेच्या निमित्तानं न्यूयॉर्कमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हे स्पष्ट केलं. भारताच्या दृष्टिकोनात

0: राजकीय वचनबद्धते बरोबरच व्यावहारिक पाठिंब्याचाही समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं आज सुवर्ण पदकावर नाव कोरलं. सध्या 2 सुवर्ण 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चित्रे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत जोशना चिन्नप्पा आणि वेलावन सिंथिल कुमार यांनीही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. स्क्वॉश महिला एकेरीत अनाहत सिंहनं तन्वी खन्नावर 3-0 मात करून उपांत्य फेरी गाठली, तर अभय सिंहनं जपानच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टियुद्ध सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. पोकेमॉन युनाइट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनंत चतुर्दशी निमित्त देशभरात गणपती विसर्जनाची लगबग, प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. काही अटी मान्य झाल्या तर 7 दिवसात युद्ध संपवण्यासाठीचा इराणचा अमेरिकेला प्रस्ताव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची बांधावर जाऊन पाहणी. पिकांचं सरसकट नुकसान झाल्यानं मदतही सरसकट देण्याची ग्वाही. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं. आणि जिल्ह्यात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू.
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
4: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. निलंगा तालुक्यात जाऊ आणि औसा तालुक्यातल्या खरोसा इथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ सुमारे 50% पाऊस झाल्यामुळे नदी नाले आणि विहिरींच्या पाणी पातळीत मोठी घट झाली असून खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. प्रत्यक्ष पाहणीत पिकांचं सरसकट नुकसान झाल्याचं दिसून येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही सरसकट देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आंदोलनं सुरूच आहेत. औसा तालुक्यातल्या तावशी इथं लातूर तुळजापूर महामार्गावर अज्ञातांनी टायर जाळून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा देखील दुष्काळाच्या प्रश्नावरून वादळी ठरली. पावसाअभावी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे नुकसान झालेल्या सोयाबीनसह अन्य पिकांचे गठ्ठे सभागृहात आणून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवण्यात आले. लातूर जिल्ह्यात पिकांचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव, पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देखील लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी आंदोलनं झाली. निलंगा तालुक्यातल्या निटूर आणि लातूर बार्शी महामार्गावरील साखरा पाटी इथं रस्ता रोको करण्यात आला. काही ठिकाणी टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. तर निलंगा तालुक्यातल्या मसलगा इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनानं निर्णय घ्यावा अशी मागणी

0: मोर्चातून करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. पहिल्या 2 दिवसात 21 शिबिरांमध्ये 142 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावं अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर इथं घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईच्या काळात गावनिहाय सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. लातूर जिल्ह्यात गणेशोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात पार पडला. आज गणेश विसर्जन होत असून प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. उदगीरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. संवेदनशील ठिकाणं मुख्य रस्ते आणि विसर्जन मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता आणि शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ इथं गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डीजे सुरू ठेवणं, पोलिसांशी हुज्जत घालणं, धक्काबुक्की आणि रस्ता रोको केल्याप्रकरणी भाजप तालुका अध्यक्ष माधव बिरादार यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लातूर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीनं दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून हेल्मेटचा वापर करणाऱ्या दुचाकी स्वारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. रेणापूरमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयासह महत्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरातील रस्त्यावर गतिरोधक बसवावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. लातूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यावर अनेक दिवसांच्या खंडानंतर काही भागात पावसानं हजेरी लावली. उदगीर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र खरीप पिकांचं यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं आगामी रबी हंगामासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चांगल्या परतीच्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहे. आता भावधारा कार्यक्रम सुगम संगीताचा कुंदा बोखील यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: संजीव वसंत फडके यांनी लिहिलेल्या प्रभात टॉकीज समोर या ललित लेख संग्रहाचे शीर्षक आकर्षक वाटले. नोकरीनिमित्त किंवा काही कारणाने मी देखील प्रभात टॉकीज समोरील ठाणे येथील या विभागात वावरल्यामुळे मला हे पुस्तक अधिक जीवाभावाचे वाटले. हे पुस्तक म्हणजे आत्मचरित्र आहेच, पण एका कुटुंबातील 3-4 पिढ्यांची सांस्कृतिक आणि भौगोलिक स्मृतियात्रा आहे. ठाण्याचा तलावपालीजवळचा परिसर, प्रभात चित्रपटगृहाची पूर्वीची इमारत, टॉकीज, ती गर्दी, प्रभातला पिंजरा सिनेमा लावलेले पोस्टर याची अप्रतिम रंगसंगती असलेले मुखपृष्ठ बघूनच ठाण्याची आठवण येते किंवा ठाण्याला जावंसं वाटतं. मनोगतात लेखक असं म्हणतात, मी शहरातला मुलगा पण सुखवस्तू नव्हतो. शहरातल्या मुलांना सगळं काही पटकन मिळतं असा एक चुकीचा समज आहे. जीवन प्रवाहात आलेले प्रश्न, गर्दी, अपघात, नोकरी न मिळणं आणि नोकरी मिळाली तरी ती मनासारखी नसणं, पुढे जीवन जसं समोर आलं तसं मी हसतमुखाने सामोरा गेलो असे लेखक सांगतात. ही कहाणी हलकी फुलकी करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे, पण ती केवळ हलकीच असेल असं नाही, त्याच्यात अन्य काही वजनदार देखील आहे. विशीतल्या मिशीत या नावाने त्यांनी फेसबुकवर आधी या आठवणी टाकायला सुरुवात केली. प्रत्येक लेखक आधी रसिक वाचक असतो आणि नंतर लेखक बनतो. लेखक हे अनुभवी ज्येष्ठ असून त्यांना माणसं वाचण्याचा छंदच आहे आणि या छंदाचा उपयोग त्यांना या स्तंभलेखनात झाला आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम या दोन ओळींनी पुस्तकाची सुरुवात झाली आहे. आयुष्य म्हणजे काय असतं? घडणाऱ्या घटनांचा स्वप्नांचा साद आणि मानवाने दिलेला प्रतिसाद. त्यामुळे प्रभात टॉकीज समोर हे शीर्षक लेखकाचं आयुष्यच तिकडे गेल्यामुळे समर्पक वाटलं. तलवार जे काम करू शकत नाही ते शब्दाच्या माध्यमातून लेखनी करते असं म्हटलं जातं. आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष एक प्रकारे युद्धच असतो आणि ही जीवनाची युद्धगाथा लेखकाने शब्दबद्ध करण्यासाठी लेखणीचा वापर केला आहे. प्रभात टॉकीज समोर यातील पहिल्या प्रकरणात लेखक वाचक

0: आठवणींचं दप्तर उघडून बालपणात प्रवेश करतात. बालपणीच्या आठवणी, त्या काळी नळावर पाणी भरावं लागणं, तिथली भांडणं, चाळीतील राहणी, किल्ल्याजवळच्या तथाकथित भूतप्रेताच्या ऐकीव कथा, एकत्र कुटुंब, त्या काळी खूप विंचू निघायचे त्यामुळे विंचू चावणे, किड्या मुंग्यांनी भरलेली घरं, घरी वारंवार होणारी महिलांची बाळंतपणं, घरात खूप मुलं असणं आणि त्यांचा दंगा, दिवसभर काम करणाऱ्या स्त्रिया, यातून हळूहळू सुधारत जाणारी पुढची पिढी देखील आपल्याला या पुस्तकात समजते. होणारे प्रश्न, कौटुंबिक प्रश्न, आजार, घर बदलण्यासाठी घर शोधणं, हे प्रश्न शहरात देखील तरुणांना असतं. एक लांबलचक रस्ता, दोन्ही बाजूला घरी, अशी एखाद्या कीटकासारखी आळीसारखी दिसणारी वस्ती म्हणून या प्रभात टॉकीज जवळच्या गल्ल्यांना आळी म्हणत असत. 100 वर्षाहून अधिक काळ या आळींमध्ये दहीहंडीचा उत्सव होत असे, विविध सण साजरे होत असत आणि तीच माणसं पिढ्यानुपिढे तिथे राहत असत. लेखकाच्या कुटुंबातील माणसं जिथे जिथे गेली व जिथे जिथे राहिली तिथे तिथे माणसं जोडत राहिली, सांस्कृतिक ठसा स्वीकारत राहिली आणि सांस्कृतिक ठसा कायम ठेवून देखील गेली.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखक संजीव वसंत फडके यांच्या प्रभात टॉकीज समोर या पुस्तकाचा, शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे तीळ लागवड. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत तीळ लागवडीविषयी. तीळ हे तेलबियांमधलं एक अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. त्यापासून आपल्याला उत्तम प्रतीचं खाद्य तेल मिळतं. तिळाच्या पेंडीला सुद्धा खूप महत्त्व आहे कारण पशुखाद्य म्हणून त्याचा उपयोग होतो. कमी कालावधीमध्ये आणि कमी पाण्यामध्ये घेता येणारं पीक म्हणून तिळाची लागवड नेहमीच फायदेशीर ठरते. कोकणामध्ये तिळाचं पीक खरीप हंगामात पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तसंच खरीपाच्या भात कापणीनंतर जमिनीच्या अंगओलितावर सुद्धा रब्बी हंगामात हे पीक घेता येऊ शकतं. पाण्याचा निचरा न होणारी खार जमीन हे सोडून सर्व प्रकारच्या विशेषतः मध्यम ते भारी जमिनीमध्ये तिळाचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तिळाला भुसभुशीत परंतु वरचा थर दाबलेली जमीन आवश्यक असते, त्यामुळे गरज असेल तर नांगरणी करावी. कुळवाच्या किंवा कल्टिव्हेटरच्या उभ्या आडव्या दोन पाळ्या देऊन फळी फिरवून जमीन सपाट करून घ्यावी. तिळाच्या पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्याला चोळावं. फुले तीळ नंबर 1 तापी आणि पद्मा या काही तिळाच्या सुधारित जाती आहेत. मंडळी, सलग पीक घेताना 2 ओळीतलं अंतर हे 30 सेंटीमीटर किंवा 45 सेंटीमीटर ठेवून पेरणी करावी. पेरणी करताना बियाणं एकसारखं पडावं म्हणून बियाण्यामध्ये वाळू, राख किंवा चाळलेलं शेणखत मिसळावं. सलग पिकासाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो बियाणं लागतं. पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी 5 टन कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मातीमध्ये मिसळून द्यावं. आंतरमशागतीच्या बाबतीत पेरणीनंतर 3 आठवड्यांच्या आत विरळणी करून 2 रोपातलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवावं. ओळीत पेरणी केलेल्या पिकामध्ये 15 सेंटीमीटर ठेवावं आणि 45 सेंटीमीटर अंतरावर पेरणी केलेल्या पिकामध्ये 10 सेंटीमीटर अंतर राहील अशा प्रकारे विरळणी करावी. पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आवश्यकतेनुसार 1 ते 2 कोळपण्या आणि 1 ते 2 बेडण्या करून पीक नेहमी तणरहित ठेवावं. मंडळी, तिळावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी आणि गादम माशी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्या नियंत्रणासाठी 40% प्रवाही प्रोफेनोफॉस 10 मिलीलिटर अधिक पानावरील ठिपक्यांच्या रोगबंदोबस्तासाठी 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा डायथेन M45 प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मंडळी, पिकाची काढणी वेळेत करावी.

काढणी लवकर केली तर दाणे बारीक आणि पोचट राहतात, आणि उशिरा केली तर बोंड फुटून ती शेतामध्ये गळून पडतात. यासाठी पीक पक्वतेच्या वेळी पानाचा रंग पिवळा होऊन ती गळू लागतात आणि बोंडाचा रंग पिवळसर होतो ही खूण लक्षात ठेवावी. कापणी केल्यानंतर पेंढ्या एकमेकांना लावून उभ्या ठेवाव्यात आणि वाळल्यानंतर त्या कापडावर किंवा ताडपत्रीवर उलट्या करून झटकून तीळ वेगळे करावेत. उन्हामध्ये चांगले वाळवून त्याची साठवण करावी. सलग पिकाचं हेक्टरी 5 ते 7 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. तर मंडळी, तिळाचं योग्य वाण घेतलं, वेळेवर पेरणी केली आणि तण नियंत्रण तसंच संतुलित पद्धतीनं खत व्यवस्थापन केलं तर तिळाचं चांगलं उत्पादन आपण मिळवू शकतो. तेव्हा मंडळी, आपल्या कोकणामध्ये तिळाचं पीक घेणं हे नक्कीच किफायतशीर ठरू शकतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत तीळ लागवड याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हृदय हा आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा असा अवयव आणि तो सतत कार्यरत असतो. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम हृदयाचं असतं. परंतु ज्या काही कारणांमुळे या हृदयक्रियेमध्ये व्यत्यय येतो किंवा काही अडचण निर्माण होते, त्यावेळी हृदयविकार होतो. मंडळी, या संदर्भातच आपण पुढचे काही दिवस माहिती करून घेणार आहोत. KEM रुग्णालय मुंबई येथील हृदयरोगतज्ज्ञ विभागातील प्राध्यापक डॉक्टर चरण लांजेवार यांच्याकडून. सर, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, 29 तारखेला जागतिक हृदय दिन आपण साजरा करणार आहोत, तर हा जागतिक हृदय दिन का साजरा केला जातो, त्यामागचा उद्देश काय, हे सुरुवातीला सांगा.
2: हा जो जागतिक दिवस आपण साजरा करतो तो 29 सप्टेंबरच्या दिवशी आपण साजरा करत असतो. प्रत्येक वर्षाला एक ध्येय असतं. ह्या वर्षी आता ध्येय हे आहे की तुम्ही अवेअर तर व्हा, पण अवेअर केल्यानंतर इमिजिएटली हार्टचा प्रॉब्लेम झाला तर काय करायला पाहिजे तर हे लोकांना कळायला पाहिजे. म्हणून त्याचं स्लोगन ह्या वर्षाचं असं आहे की ऍक्ट इमिजिएटली आफ्टर ऑफ गेटिंग अवेअर दॅट यू हॅव अ हार्ट अटॅक. म्हणजे याचा जो फायदा आहे, हे सगळे आपले जे कॉमन जे पब्लिक आहे त्यांना हार्ट अटॅक काय आहे, त्याची कारणे काय आहेत, ते कसं ओळखावं, त्याच्यानंतर समजा घरी असलं तर त्याच्यानंतर आपण काय काय त्या रुग्णांना आपण काय करू शकतो घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी, आणि लगेच नेक्स्ट स्टेप काय करावी. हार्ट अटॅक आणि याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे, जे सडन कार्डियक डेथ मध्ये आणि हार्ट अटॅक मध्ये काय फरक आहे, तिथे एक्सपेक्ट आहेत का, हे सगळे प्रकार त्याच्यात होतो. आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता सगळीकडे

0: ट्रीटमेंट अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्ये बेसिकली काय काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि पुढे काय करायचं, आणि हे होऊच नाही नंतर, म्हणजे प्रिव्हेंशन काय काय करू शकतो आपण आपल्या, हा सगळा आलोक त्याच्यामध्ये आहे.
1: अच्छा बरं, आता सर ह्या जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने सर्व श्रोत्यांना तुम्ही एक काय सल्ला द्याल?
0: तर श्रोते हो, सगळ्यांना हृदयरोग काय आहे, हार्ट अटॅक काय प्रकार आहे हे सगळ्यांनी ओळखून घ्यायचे. जसं आपल्याला कळलं की बाबा कोणाला आपल्या जवळपासच्या लोकांना रिलेटिव्हला हार्ट अटॅक आलेला असं संभवतो, आणि जर आपल्याला वाटेल की हा हार्ट अटॅक नाही पण हार्ट अटॅक भविष्यात होऊ शकतो, त्या लोकांना मग व्यवस्थित डॉक्टरांकडे पाठवून ईसीजी करणं, स्ट्रेस टेस्ट करणं, इकोकार्डिओग्राफी करणं, ह्या याच्यामधूनही आपण नंतर एंजिओग्राफी करणं, ह्या पण टेस्ट तेवढ्याच महत्वाच्या असतात, त्या रुटीन प्रेसिजवर आपण करू शकतो. तर तुमचा हृदयाचे रोगचे लक्षणं लवकरात लवकर ओळखायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून लक्षणं असतील तर तुरंत आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्हायला पाहिजे, आणि लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आणि हृदयरोग होऊच नये त्याच्यासाठी तुमची जीवनशैली बदला, जेवणामध्ये आमूलाग्र बदल करा, आणि नियमित व्यायाम करा, त्याच्यामुळे तुमचं हार्ट अटॅकचे प्रमाण निश्चितच कमी होणार.
1: नक्कीच. श्रोते हो, आपण उद्याच्या भागामध्ये तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचं जे प्रमाण वाढलं आहे त्यामागची कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत, तेव्हा उद्या भेटूया. नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार. येत्या रविवारी म्हणजे 27 सप्टेंबर रोजी आपण जागतिक पर्यटन दिन साजरा करतो आहोत. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण सर्वच जण कुठे ना कुठे कधी ना कधी सहलीला जात असतोच. एखादे तीर्थक्षेत्र, एखादं वारसास्थळ ते अगदी पिकनिक स्पॉटपर्यंत आपल्यापैकी सहलींना न गेलेली व्यक्ती शोधून सापडणार नाही. सर्वच वयोगटातील लोकांसाठी हा एक आवश्यक विरंगुळा आहे आणि स्थानिक अर्थकारणही या सहलींशी जोडलेलं आहे. त्यामुळे पर्यटन हा आजघडीचा महत्त्वाचा व्यवसाय झालेला आपण बघू शकतो. अलीकडील काळात विशेषतः तरुण वयोगटाकडून पर्यटनामध्ये निरनिराळे विशिष्ट स्वरूपाचे कल जोपासले गेलेले दिसतात. सहल ठरवताना विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. मौज मजा आणि प्रवास करताना वेगवेगळे हेतू किंवा वेगवेगळे छंद ठरवून त्यानुसार सहली केल्या जातात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वारसा पर्यटन, अभ्यास सहल असे अनेक सांगता येतील. निसर्ग पर्यटन हा त्यापैकीच एक हेतू. गर्दी टाळण्यासाठी आणि शांत स्वच्छ निसर्गरम्य ठिकाणी निवांत होण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं प्रवास करतात. जंगल भ्रमंती किंवा साहसी क्रीडा अशा माध्यमातून हा कल आता अलीकडे

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकणार आहात. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ सिद्धेश संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केलेली आहे. ऐकूया अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी.

अनिरुद्ध देशपांडे यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सांगता होत आहे, त्यामुळे सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मानाच्या आणि प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत मंगलमूर्ती गणरायाच्या भव्य मिरवणुकांना सुरुवात झाल्यानं सर्वत्र ढोलताशांचा आवाज आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर ऐकू येतोय. बालरूपात असलेल्या गणेश गल्लीतला मुंबईचा राजा, तेजुकाया लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गिरगाव चौपाटी, दादर, जुहूसह 67 नैसर्गिक विसर्जन स्थळं आणि 383 अधिक कृत्रिम तलावांवर यंदा गणेश विसर्जन होणार आहे. गणेशमूर्तींचं शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत जीवरक्षक 24,000 अधिक पोलीस कर्मचारी तैनात आहेत. महत्वाच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही देखरेख केली जाणार आहे. मिरवणुकीतल्या ध्वनी प्रदूषणांवर नियंत्रण ठेवण्यास ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. 29 गणेश मंडळं सहभागी झालेल्या या मिरवणुकीत नाशिक महानगरपालिकेनं 77 अधिकृत विसर्जन स्थळं घोषित केली आहेत. तसंच घरगुती गणेशमूर्तींच्या संकलनासाठी विशेष मूर्तीदान व्यवस्थाही उभारण्यात आली आहे. बुलढाण्यातल्या खामगाव शहरात मानाच्या लाकडी गणपतीच्या महाआरतीनं सकाळी 9 विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. धुळ्यात पांझरा नदीसह विविध विसर्जन स्थळांवर विसर्जनाची व्यवस्था आहे. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय.
0: मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाजवळ बेशुद्ध पडल्यानं एका वृद्धाचा मृत्यू झाला. मरण पावलेली व्यक्ती स्थानिक रहिवाशी आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी मुंबईतल्या वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या

0: जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीने मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. वडाळा इथल्या गृह प्रकल्पामुळे 2 ते 3 हजार माथाडी कामगारांना स्वतःच्या हक्काचं घर मिळण्याची अपेक्षा आहे. भविष्यात कामगारांसाठी आणखी नवीन गृह प्रकल्प उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळासंदर्भातला शासन आदेश कदाचित आजच निघेल आणि त्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील असं आश्वासन त्यांनी आज दिलं.
1: दुष्काळ मोठा आहे, पीक खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करपलेलं आहे, शेतकऱ्यांच्या हाती काही येईल अशी परिस्थिती नाही आणि बहुतांश भागात पिण्याचं पाणी असेल, चारा असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आम्ही त्याचं नियोजन करतो. जसं मी सांगितलं की या संदर्भातला GR आपण काढतो, तो आजच कदाचित निघेल आणि त्या माध्यमातून आपल्या दुष्काळाच्या उपाययोजना सुरू होतील.
0: मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 अधिक विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 446 टँकर्समार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखीन 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. साजिद पांडे आणि विजय किंगार अशी या 2 विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे हा सांगलीचा तर किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे. तर संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम या 2 अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्याचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जातील अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. SIR प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कार्यकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय सुलभता आणण्यासाठी सरकारनं केलेल्या विविध प्रश्नांविषयी.
2: जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभता निर्देशांकात 2014 भारत 142 स्थानी होता. नेपाळ आणि पाकिस्तान सुद्धा या क्रमवारीत भारतापेक्षा वरच्या स्थानी होते. पूर्वी कंपनीची नोंदणी व्हायला जवळपास महिनाभराचा कालावधी लागायचा. एकाहून अधिक राज्यात जाणाऱ्या वाहनांना प्रत्येक राज्याचा स्वतंत्र कर द्यावा लागायचा. त्यानंतर देशभरात GST लागू झाला आणि एकदा चलन काढून देशभरात कुठेही माल वाहतूक करणं सोपं आणि जलद झालं. माल वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग, द्रुतगती महामार्ग यामुळे वाहतुकीचा वेगही वाढला. दिवाळखोरीच्या संदर्भात नवीन कायदा लागू झाल्यामुळे निष्क्रिय झालेल्या कंपन्यांना बंद करणं सोपं झालं. विविध कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदींची पूर्तता केली नाही म्हणून दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारनं जनविश्वास विधेयक आणलं. कंपनी कायदा सुलभ केला. या सर्व प्रयत्नांमुळे 2020 व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारत 63 स्थानी पोहोचला.

0: मुंबईतल्या आयआयटी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच त्याच्या फोनमधील कॉल लॉग्स आणि मेसेज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज आयआयटीला भेट दिली आणि साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल्स थ्री पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज सांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्यपदकासह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीला नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. प्रसार भारतीच्या वेव्ह्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते हो, दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. दुसऱ्या प्रसारणसभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं सर्वत्र घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन सोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. कनिष्क गल्लीतला मुंबईचा राजा तेजूकाया, लालबागचा राजा, बोरिवलीतला उपनगराचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह अनेक गणपतींच्या मिरवणुका वाजत गाजत आणि भाविकांच्या गर्दीत सुरू झाल्या आहेत. गणेश मूर्तींचे शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करून पर्यावरणाचं रक्षण करावं असं आवाहन मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी केलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षण गट ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. IIT मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज IIT भेट दिली आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी रौप्य पदकाची कमाई केली. सध्या 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदकासह पदतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 5:02:50 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करतोय कार्यक्रम गीतसंध्या.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि चित्रपट होता अष्टविनायक.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

महानंदा या चित्रपटासाठी श्रोते हो आपण ऐकत होतात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर, राणी वर्मा आणि रंजना पेठे यांनी.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आई तुळजा भवानी या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. शब्दरचना होती अंबंग कोळी यांची आणि संगीत होतं सदाशिव गुजर यांचं.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल.
2: ITI करून मला नोकरी मिळेल का एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा. कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन. पण खरं सांगू का, ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं. ITI मधून प्रशिक्षण घ्या, मग ॲप्रेंटिशिप करा, 2 वर्ष इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरवून घेऊ शकत नाही.
1: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत आपण ऐकलं. जावयाची जात या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

आशा भोसले यांनी गायलेलं राजेश मुजुमदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट होता आपली माणसं. श्रोतेहो, गीत संध्या कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: मित्रमैत्रिणींनो, आजच्या युवावाणीच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत अशाच एका प्रतिभावान सुरेल हिंदुस्थानी शास्त्रीय गायिकेला, जी गेल्या तब्बल 17 वर्षांपासून मेवाती घराण्याचे गायक श्री सचिन नेवपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ख्याल गायकीचे शिक्षण घेते आणि तिने अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली असून देश विदेशातील विविध संगीत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलंय. आपल्यासोबत आहे प्राची खोत. हॅलो प्राची.
1: हॅलो.
0: तुझं युवावाणीमध्ये खूप खूप स्वागत. युवावाणीमध्ये आपण आज एक संगीतमय मैफिल रंगवणार आहोत, तुझ्याशी संवाद साधणार आहोत, त्यामुळे सर्वात आधी तू आम्हाला काय ऐकवशील?
1: राग भिंपलास मध्ये माझ्या गुरुजींचीच रचना आहे, चले चलो माँ के दरबार, सादर करते.

0: म्हणजे अगदी वयाच्या अगदी लहानपणापासून तुला संगीताची आवड होती की एखाद्या व्यक्तीमुळे किंवा प्रसंगामुळे तू संगीताकडे वळलीस?
1: माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझी आई आणि माझे गुरु या दोघांचा सर्वात मोठा रोल आहे. आईचा यासाठी कारण मी सुरुवातीला म्हणजे त्या वयात आपल्याला काही कळत नसतं खरं तर, ज्या वेळेला मला आई घेऊन गेली माझ्या गुरूंकडे, तर गाण्याची आवड होती. पण आवड असणं आणि प्रत्यक्षात ती कला ॲज अ करिअर निवडणं यात बराच फरक असतो. तर त्यामुळे आईचं ते एक श्रेय की आई मला घेऊन गेली आणि मग गाता गाता किंवा शिकता शिकता मला आवड लागली आणि मग त्याच्यात खरं तर हे सगळा प्रवास इतका नकळत झालेला आहे. मी ठरवून गाण्यात आलीच नाही आहे, शिकता शिकता मला त्यात आवड पण होती, मी करत गेले आणि कधी गायला लागले बाहेर हे मला पण कळालं नाही खरं तर. तर माझ्या गुरूंचा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण शिक्षकाच्या हातात असतं की विद्यार्थ्याला त्या कलेबद्दल काय वाटतंय. तर जेव्हा मी माझ्या गुरूंचे लहानपणी रियाजाचे सेशन्स ऐकायचे किंवा, तर ते एक म्हणजे शिक्षण, फॉर्मल शिक्षण जे असतं तो एक वेगळा भाग असतो की तुम्हाला त्यामध्ये इन्फॉर्मेशन, माहिती जी असते ती फार मिळते आणि तुम्हाला टेक्निकली गोष्टी शिकवल्या जातात. पण त्या व्यतिरिक्त संगीत शिक्षणामध्ये वातावरणाचा किंवा त्या शिक्षकासाठी गाणं काय आहे हे जेव्हा तुम्ही जवळनं बघता, अनुभवता, त्या सगळ्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर फार होतो आणि त्यातनं कलाकार म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळते की आपण काहीतरी करू शकतो किंवा करायला हवं.
0: तू गेली 17 वर्ष मेवाती घराण्याचे तुझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतीयस, तर ह्या गुरु शिष्य परंपरेचा तुझ्या आयुष्यावर, एकंदरीत आयुष्यावर कसा प्रभाव पडला?
1: गुरु शिष्य परंपरेमध्ये शिकण्याचा फार मोठा फायदा हा असतो ना की तुम्ही फक्त शिक्षणासाठी त्या गुरुकडे जात नाही तर त्यांच्या सहवासात राहता आणि जेव्हा त्यांच्या सहवासात असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही फक्त गाणं न शिकता इतर पण बऱ्याच गोष्टी, जसं आम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज करतो, त्यानंतर मी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतो सुद्धा त्यांच्या अकॅडमीमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमधनं खूप अनुभव असे तुमच्या गाठीशी येतात जे नुसतं शिक्षणातनं कधी कोणी सांगू शकत नाही. कारण एखादी गोष्ट मला तुला शिकवायची आहे असं जर मी ठरवलं तर ते होत नसतं, एखादा प्रसंग तसा यावा लागतो की त्या निमित्ताने ते तुम्हाला सांगणं होतं.
0: बरोबर.
1: तर ते प्रसंग वेगवेगळे अनुभवायला मिळणं हे सगळं गुरु शिष्य परंपरेत मधनच साध्य होतं असं मला वाटतं.
0: बरोबर आहे. आपण गुरूंसोबत प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, माणूस म्हणून घडतो आणि कलाकार म्हणून सुद्धा. तुझ्या गुरूंची एखादी रचना असेल ना जी तू आम्हाला ऐकवशील?
1: नक्की. राग देस मधली एक रचना आहे, मला फार आवडते, सादर करते.

0: खूप छान गायलेस, पण तुझ्या संगीत प्रवासासोबत तू अकॅडमिक्स किंवा तुझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांग आम्हाला.
1: लहानपणीपासूनच गाणं शिकायला सुरुवात केल्यामुळे आणि त्याच्यात कल असल्यामुळे खरं तर 10वीपर्यंत माझा ओढा गाण्याकडे खूपच गेला होता. त्यामुळे म्हणजे तसं तर मला आर्ट्सच घ्यायचं होतं. 11th 12th मी कॉमर्समधनं केलंय आणि मग त्याच्या पुढे, कारण म्हणजे जेव्हा तुम्ही करिअर ऑप्शन सिलेक्ट करत असतात 10वीनंतर, तेव्हा थोडं असतं की काहीतरी बॅकअप ठेवू. कारण आर्ट फील्ड म्हणजे हे फक्त मी नाही, असे भरपूर लोक असतील ज्यांचं हे डोक्यात असतं की आर्ट थोडी रिस्की फील्ड आहे, घ्यायला हवं की नको, नक्की त्यात तेवढा स्कोप आहे का. त्यामुळे सगळ्यांनाच जो प्रश्न पडतो तो मालाही त्यावेळेला होता आणि त्यामुळे 11th 12th कॉमर्समध्ये झालं. पण मग त्यानंतर मी बॅचलर्स जे आहे म्युझिकमधनंच केलं आहे आणि त्याच्या पुढे मास्टर्स भारती विद्यापीठातनं पुण्यातनं केलं. मग त्यात स्पेशलायझेशन ख्याल गायनाच्यातनं केलं.
0: ओके, खूप छान. तुझा रोजचा रियाज कसा असतो प्राची? कारण संगीतामध्ये रियाजाला प्रचंड महत्व आहे आणि एका नव्या विद्यार्थ्याला समजा संगीत शिकण्याची, गाणं शिकण्याची सुरुवात करायची असेल तर त्याने कशी करावी?
1: खूप छान प्रश्न विचारला. कारण आजकाल काय होतंय ना की टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे युट्यूबवरनं वगैरे पण खूप लोक शिकण्यास सुरुवात करतात. तर जेन्युअनली जेव्हा आम्ही पण शिकवतो तेव्हा माझं हे मत आहे की सर्वात आधी कुठला तरी गुरुकडे तुम्ही जायला हवं जर तुम्हाला कुठलीही कला शिकायची आहे. कारण कलांमध्ये असं नसतं की एक फिक्स फॉर्मॅट आहे आणि हे तुला दिलं आणि झालं. प्रत्येकाचा कल वेगळा असतो, प्रत्येकाची विचारशैली वेगळी असते, प्रत्येकाच्या आवाजाची जडणघडण वेगळी असते, टोन वेगळा असतो आणि त्याच्यानुसार गुरु अनुभवानुसार त्याला शेप करत असतो किंवा त्याला आकार देत असतो. तर एक रियाज मला चालला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला चालेल असं होत नाही आणि ते करण्यासाठी तो एक एक्सपिरियन्स, तो वेळ गेलेला हवा. त्यामुळे कुठल्या तरी गुरुकडे जाऊन शिकणं हे खूपच महत्वाचं असतं. तर कुठली पण कला शिकायची असेल तर आधी तुम्ही गुरुकडे जा आणि मग रियाज त्या पद्धतीने हळूहळू सांगितला जातो की कसा असायला पाहिजे. आणि तू म्हणतेस तसं गाण्यामध्ये रियाजाला फार महत्व आहे. कारण मुळात कुठलाही अवयव आपण गळा गातो जेव्हा, तर गळा हे अवयव झालं, त्याला वापरात असणं आणि त्याचा फ्लेक्झिबिलिटी वाढवणं असेल, टोन डेव्हलप करणं असेल, त्याची आवाजाची जवारी तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टींसाठी टेक्निकल रियाज असतो. मग खयाल गायन, तुम्हाला कुठला प्रकार गायचा आहे त्या प्रकारासाठी काय लागतंय. मग गजला गाणार असेल तर उच्चारांकडे स्पेशली लक्ष द्यायला लागतं, त्याचा भाव समजून घ्यायला लागतो, त्याची मांडणी कशी असते, केहन कशी असते याच्याकडे जायला लागतं. खयाल गाणार असेल तर रागांचं स्ट्रक्चर समजून घेणं असेल, राग उभा करण्यासाठी

0: त्याबद्दल विचार करणं असेल, मग त्याचं चिंतन आलं, वेगवेगळ्या गायकांचं ऐकणं आलं, या सगळ्या गोष्टी करायला लागतात. तर जसा जसा जॉनर तुम्हाला निवडायचा असतो, मग त्यानुसार त्याचा रियाज ठरतो. पण कुठलीही कला तुम्ही जर निवडली तर रियाजाशिवाय पर्याय नाही.
1: आणि तुझाही रियाज मग असाच होत असावा. तू अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहेस. अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, प्रभा अत्रेंसमोर सुद्धा तू गायली आहेस. तुझ्या ह्या संगीत प्रवासाबद्दल सांग.
0: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणं सुरू केलं, मग त्यानंतर नॅचरलीच वेगवेगळ्या संधी येत गेल्या. आणि काही काही वेळा म्हणजे जेव्हा ते मुमेंट्स आलेत की अशा दिग्गजांसमोर गायची संधी आली, खरं तर विश्वास नाही बसत. आणि खूप दडपण पण असतं, खूप भीती पण असते, पण आपल्या रियाजावर, आपल्या शिक्षणावर एक विश्वासही असतो थोडासा, की काय गायचे हे माहिती असतं. मग तिथे जाऊन फक्त श्रद्धेने आपली कला सादर केली की बाकी होऊन जातं सगळं.
1: एवढ्या एवढ्या दिग्गजांसमोर गाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुला असं वाटतंय का की आजची तरुण पिढी शास्त्रीय संगीताकडे वळते, आकर्षित होतीये?
0: नवीन पिढी शास्त्रीय संगीताकडे वळतीये, कारण आता माझ्या जनरेशनमध्ये बघितलं तर खूप लोकांचा शास्त्रीय संगीताकडे कल आहे, खूप लोक शिकतायत आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार देखील करतायत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने शास्त्रीय संगीताचं काम चाललेलं आहे. फक्त नवीन विद्यार्थ्यांनी कला आणि सादरीकरण या दोन्ही गोष्टी एकात एक आहे. मुळात गाणं परफॉर्मिंग आर्ट आहे, त्यामुळे ती सादर करणं हे तेवढाच महत्वाचा भाग आहे, पण त्याची गडबड न करता ती परिपूर्ण होऊ देणं किंवा त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी येऊ देणं आणि त्यानंतर त्याला पुढे येणं, याच्यानी आणखीन कलेचा दर्जा वाढतो असं मला वाटतं.
1: नक्कीच, अगदी बरोबर प्राची. याबरोबर तो आम्हाला आता काय ऐकवशील?
0: एक भावगीत ऐकवते.

0: प्राची, तू केवळ एक शास्त्रीय गायिका नाहीये तर एक उत्तम हार्मोनियम वादक सुद्धा आहेस आणि तू बऱ्याचशा रचनाही केलेल्या आहेस, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील?
1: संगीत ही एक म्हणजे खूप मोठी कॉन्सेप्ट आहे किंवा खूप मोठी टर्म आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने संगीताला अनुभवू शकता. तर गायन हे एक माध्यम झालं, वाजवणं हे एक माध्यम झालं, पण त्या व्यतिरिक्त अरेंजमेंट करणं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धती, तर या सगळ्यातनं मला असं वाटतं की तुम्ही संगीताच्या आणखीन जवळ जाता किंवा संगीताला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवू शकता. तर त्यामुळे जेव्हा म्हणजे आवडती गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवता येते त्यामुळे मला या सगळ्याच गोष्टी करायला फार आवडतं.
0: मग तू स्वतः एखादं गायलेलं गाणं ऐकवशील का आम्हाला?
1: हो नक्की, दर्शन दे मोहे राम.

0: प्राची, आता आपण शेवटाकडे वळतोय. मला सांग, संगीत तुझ्यासाठी काय आहे?
1: खरं तर म्हणजे कुठल्याही गायकाला हा प्रश्न विचारला तर सेमच उत्तर असेल किंवा फार अवघड आहे ते सांगणं की संगीत माझ्यासाठी खरं तर काय आहे. इतक्या वर्षांमध्ये जेव्हापासून मी शिकायला सुरुवात केली आहे, गायलं नाही असा कुठला दिवस जात नाही किंवा नाही गायलं तर खरं तर करमत नाही. तर कुठल्याही कलाकारासाठी त्याची कला हे त्याच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम असतं असं मला वाटतं. की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा, आणि आणखीन एक असं की त्या कलेतनं तुम्हाला काय काय एक्सप्रेस करायचंय किंवा काय व्यक्त करायचंय, तर या दोन्ही गोष्टी कलेतनं फार होतात आणि कलाकारासाठी ते माध्यम असतं त्या गोष्टीचं. तर म्हणजे एवढे वर्ष जे तुम्ही त्यासोबत घालवता की त्याच्यामध्ये ट्रेनिंग असणं म्हणा, त्याची तालीम घेणं म्हणा, किंवा टेक्निकली स्वतःला तयार करणं असेल, आणि मग या सगळ्याच्या माध्यमातून फायनली तुम्ही काय व्यक्त करताय, कशासाठी त्याचा वापर करताय, कसं ते लोकांसमोर आणताय आणि लोकांना त्यातनं काय देताय, हे सगळं कलाकारासाठी म्हणजे विश्व बनतंय एका पॉईंट नंतर. तर माझ्यासाठी पण हा प्रवास असाच होता की सुरुवातीला आपण शिकायला लागतो, मग आपण त्याच्यातनं स्वतःला एक्सप्लोअर करायला लागतो, मग त्यातनं आपण सोसायटीसाठी पण काहीतरी तयार करतो, आणि हळूहळू ही कला तुम्हाला खूप काही काही देते, म्हणजे व्यक्ती म्हणून समृद्ध करते, तुम्हाला तुमचे स्वभाव पण जास्त कळायला लागतात. म्हणजे गाणं ही अशी कला आहे, कारण खयाल गायनामध्ये स्पेशली तुमचा स्वभाव रिफ्लेक्ट होतो, तर त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप चांगलं ओळखायला लागता की माझा पेशन्स किती आहे, मी किती वेळ बसू शकते, काय गाऊ शकते, काय केलं की मला मी कॉन्शियस व्हायला लागते, किंवा मी किती कॉन्शियसली स्वतःला ऐकते. छोटी छोटी जी गाण्यातली मूल्य आहेत ती आयुष्यामध्ये पण तुम्हाला महत्वाची ठरतात. म्हणजे गाण्यातनं काही गोष्टी कळतात स्वतःबद्दल, त्या आयुष्यात पण खूप जास्त महत्वाच्या ठरतात.
0: बरोबर आहे प्राची, जसं तू म्हणालीस तसं संगीत आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असावं असं आपण म्हणू शकतो. आता तू आम्हाला काय ऐकवशील?
1: जाता जाता माझ्या शेवटच्या गाण्यातून मी फक्त गणपतीला प्रार्थना करते आणि आशा व्यक्त करते की जे काही युवकांनी म्हणा, भक्तांनी म्हणा, मागणं गणपतीला मागितलंय किंवा जी काही

0: राजी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जाता जाता युवकांना काय संदेश देशील?
1: मी शिकवताना पण या गोष्टी खूप अनुभव करते की जेव्हा तुम्ही कुठली तरी कला शिकता आणि मग हळूहळू 10वी 12वी परीक्षा करिअर या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि कुठेतरी कलेकडचा तुमचा कल कमी होतो किंवा लक्ष देणं होत नाही, रियाज करणं होत नाही, तर कुठली पण कला शिकण्यासाठी तुम्ही त्यात करिअर करणं गरजेचं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य समर्पित करावं असंही अपेक्षा नाही आहे. पण व्यक्ती म्हणून समृद्ध होण्यासाठी किंवा तुम्हाला तुमचा स्वतःच्या व्यक्त होण्यासाठी काहीतरी एक कला हाताशी असावी असं नक्की मला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्या तरी कलेचा एक म्हणजे क्लास लावा म्हणा किंवा काहीतरी बेसिक शिक्षण नक्की घ्यायला हवं आणि त्याला आवड म्हणून का होईना पण जपायला हवं. आणि त्यासोबत भारतीय कला आहे यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ऐकायला जाणं असेल किंवा वेगवेगळ्या कलाकारांच्या कॉन्सर्ट अटेंड करणं, तर ह्या गोष्टी पण युवकांनी नक्की कराव्या.
0: नक्कीच, जसं तू आता गाणं गायलंस त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या मनोकामना बाप्पा पूर्ण करो. आणि तू युववाणीमध्ये आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद प्राची. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडून तुझ्या पुढच्या संगीताच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: तर उत्कर्षा, मला पण खूप छान वाटलं आकाशवाणी केंद्रामध्ये येऊन आणि आकाशवाणी केंद्रामध्ये मला इथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहोत युववाणीचा हा संगीतमय विशेष कार्यक्रम गायिका प्राची खोत हिच्यासोबत. मला खात्री आहे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडला असेल आजचा युववाणीचा कार्यक्रम. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होता, सादर करते होते सुजित बनसोड. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत, ठीक 6 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं, चित्रपट दिवाना.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

लता मंगेशकर यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम लक्ष्मण आणि चित्रपट होता हम आपके है कौन. श्रोते हो, गीतबहार कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

2024 च्या अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 10:20 आपण ऐकाल कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन कल्याण. हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी, उद्या सकाळी 6:05 ऐकाल सुविचार आणि मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांमधील लाळ्या खुरकूत आजाराचं नियंत्रण याविषयीची माहिती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:02. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 6:55 रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. 8:40 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ITI शिक्षण रोजगाराच्या नव्या वाटा याविषयी अभिजित गुरव यांची रोहित देव यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतार वादनात सादर केलेला राग मिया की तोडी. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफल आणि बोल कायद्याचे उद्या ऐकाल भाग 3. ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. 1:05 गीतबहार. 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 शास्त्रीय संगीत. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 2:00 संध्याकाळी 5:02 गीतसंध्या. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युवावाणी. या तरुणाई आणि मानसिक संतुलन या विषयावर आजोबा आणि नात यांच्यातील संवाद. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 11:10 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:35:10 झालेत. श्रोतेहो, आता आनंद घेऊया लोकसंगीताचा.
1: गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.

0: प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं रमेश जंगम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या मुख्य स्वरातलं रमाकांत पाठक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं राजानंद गडपायले यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता कृष्णा शिंदे यांचा.
1: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
2: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
3: काय म्हणाला तुझा मित्र?
2: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
3: मग दिलीस का माहिती?
2: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
3: अरे मी पण तुझा सारखा.
2: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
4: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
5: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
1: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं. सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

शैला चिखले यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजय कठीण यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चौघांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. भाद्रपदातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आज सर्वजण लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप

0: साठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव दादर जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका स्वयंसेवी संस्था संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
1: पुण्यात कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन पार पडलं. विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी गर्दीनं रस्ते फुलले आहेत. ड्रोन आणि भरारी पथकांमार्फत सुरक्षा यंत्रणा मिरवणुकांवर लक्ष ठेवून आहेत. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत बदल करण्यात आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागपुरात नदी आणि तलावांचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जन करायला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नाशिकमध्ये मिरवणूक सुरू असताना पोलिसांनी घाई केल्यामुळे महात्मा गांधी रोड सिग्नल इथं काही काळ गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं मिरवणूक पूर्ववत सुरू झाली. दरम्यान नाशिक महानगरपालिकेनं विविध ठिकाणाहून 36,000 अधिक मूर्तींचं दान स्वीकारलं आहे. बुलढाणा, धुळे, जालना इथल्या आमच्या वार्ताहरांनी गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्याच्या बातम्या दिल्या आहेत. नंदुरबारमध्ये दादा आणि बाबा गणपतींच्या मध्यरात्री होणाऱ्या पारंपरिक हरिहर भेटीकडे भाविकांचं लक्ष लागलंय. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिना दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाशी इथं कांदा बटाटा मार्केटमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या 36 माथाडी मंडळांच्या कामकाजाचं लेखापरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र पॅनल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माथाडी कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा यासाठी मंडळांची पुनर्रचना केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान आपल्या वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 13 कोटी मतदारांची नावं कशी वगळली याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाद्वारे करावा असंही याचिकेत म्हटलं आहे. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कुठलंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांनी म्हटलं होतं. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्तीवेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून 3 दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक गड ब मुख्य परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींमध्ये 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातल्या दोघांवर प्रश्नपत्रिका बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप आहे तर अन्य 2 आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जवळपास 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या सोन्याची भुकटी करून तशाच रंगाच्या अन्नपदार्थांमध्ये ती मिसळून ती पाकिटात भरून या प्रवाशांनी भारतात आणल्याचं संचालनालयानं सांगितलं. ही भुकटी मिसळलेले जवळपास 33.5 किलो वजनाचे अन्नपदार्थ या प्रवाशांकडे आढळून आले. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा इथं बस उलटल्यानं झालेल्या अपघातात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले. वाटेत आलेल्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या

0: प्रयत्नात चालकाचा वाहनावरचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी होते. जखमींना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकासह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या इतर खेळाडूंच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन हिनं कांस्य पदकाच्या रुपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
0: मुंबईतल्या भुलेश्वर भागात मुंबादेवी मंदिरालगत असलेल्या भैरुमल हाऊस या 4 मजली इमारतीला आज आग लागली. दुपारी 1:15 सुमाराला ही आग लागली. इमारतीतल्या दहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. अग्निशमन दलाने दुपारी 3:15 आग आटोक्यात आणली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. माथाडी कामगार कायदा संपू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निर्णय प्रक्रियेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. मुंबई विमानतळावर तस्करीचं 9.5 किलो सोनं जप्त. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. 7:10 आणि 25 सेकंद झालेत.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी 2 वेळा तपासून पहा.
6: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी।
1: सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्री वल्लभ साठे यांचा।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच।
1: लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं। सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
0: तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी। रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 8:40 महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांवरून।

जिथे हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारतानं अनेक क्षेत्रात प्रगतीचे आलेख उंचावले. हरित ऊर्जा क्षेत्र हे त्यापैकीच एक. बाहेरील देशांवरील इंधन अवलंबित्व कमी करत भारताची वाटचाल ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे करत आणि त्याचवेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक उद्दिष्ट ठेवत सरकारनं अनेक परिणामकारक योजना राबवल्या आहेत. याचाच परिपाक म्हणून भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. तर पवन, जैव, हरित, हायड्रोजन अशा शाश्वत ऊर्जा क्षेत्रातही भारतानं आघाडी घेतली आहे. याच प्रगतीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊ. श्रोते हो, सौर ऊर्जेनं भारताच्या हरित प्रवासात मोठं योगदान दिलं आहे. तसंच पवन ऊर्जेची क्षमता 2014 मधील 21 गिगावॅटवरून वाढून 52 गिगावॅटपेक्षा जास्त झाली आहे. यासाठी केंद्र सरकारनं अर्थसंकल्पातही विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. याच

0: आणि पवन ऊर्जेविषयी शाश्वत क्षेत्रातील उद्योजिका आणि लेखिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याकडून जाणून घेऊ.
1: नव्या आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयासाठी 26-27 केंद्रीय अर्थसंकल्पनात तब्बल 32,914 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने ही तरतूद तब्बल 30% अधिक आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी हरित ऊर्जा हे केवळ पर्यावरणीय बांधिलकीचे क्षेत्र नाही, तर ते राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रमुख साधन बनले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी सौर, पवन, जलविद्युत, जैव इंधन आणि हायड्रोजन अशा विविध स्रोतांचा एकत्रित वापर करण्यावर सरकारचा भर आहे. वाढीव अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे सौर पार्कच्या उभारणीला, ग्रामीण भागातील सौर ऊर्जीकरणाला आणि संशोधन व नवउन्मेषणाला गती मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा अर्थसंकल्प भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे, कारण यामध्ये सामान्य कुटुंबासाठी थेट फायदेशीर ठरणारी एक योजना आहे, पीएम सूर्यघर मोफत वीज बिल योजना. यामध्ये जी थेट सर्वसामान्य घरघरात पोहोचली आहे. 24 फेब्रुवारी मध्ये सुरू झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट आहे देशातील 1 कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवणे. या योजने अंतर्गत पात्र कुटुंबांना छतावरील सौर ऊर्जा यंत्रणेसाठी थेट अनुदान दिले जाते, ज्यामुळे सामान्य कुटुंबाला दरमहा 300 युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकते. याचा थेट परिणाम म्हणजे अनेक कुटुंबाचे वीज बिल आज शून्यावर आले आहे. विशेष म्हणजे जास्तीची वीज निर्माण झाल्यास ती वीज वितरण कंपन्यांना विकूनही अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. यामुळे ही योजना केवळ बचतीचीच नाही तर उत्पन्नाचेही साधन ठरते आहे. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील भाडला सोलर पार्क हे भारताच्याच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पापैकी एक आहे. सुमारे 14,500 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या पार्कची एकूण क्षमता जवळपास 2,500 मेगावॅट पेक्षाही अधिक आहे. या भागाची निवड विशेष विचारपूर्वक करण्यात आली आहे, कारण येथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो आणि जमीन नापीक असल्याने शेतीसाठी वापरली जात नाही. यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प फायदेशीर ठरला. या पार्कमध्ये अनेक सरकारी आणि खासगी कंपन्यांचे संयुक्त प्रकल्प उभे आहेत, ज्यामुळे स्पर्धात्मक दरात सौर वीज निर्मिती करणे शक्य झाले आहे. भाडला सोलर पार्कमुळे राजस्थानसह उत्तर भारतातील अनेक राज्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवठा होतो आहे. स्थानिक पातळीवरही रोजगार निर्मितीची मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारताने अशा प्रकारचे अनेक सोलर पार्क देशभरात विकसित केले आहे. शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम कुसुम योजना हे शेती आणि सौर ऊर्जा यांची सांगड घालणारी एक अभिनव योजना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या योजनेत 3 प्रमुख घटक आहेत. पहिला म्हणजे शेतकऱ्यांच्या नापीक किंवा पडीक जमिनीवर छोटे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती तयार करणे आणि ती वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणे. दुसरा घटक म्हणजे विद्यमान डिझेल पंपाचे सौर पंपामध्ये रूपांतर करणे आणि तिसरा घटक म्हणजे स्वतंत्र सौर कृषी पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अनुदानासह मदत करणे. या योजनेसाठी शेतकऱ्यांचा डिझेलवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि दिवसा ढवळ्या सिंचनासाठी विश्वासार्ह वीज पुरवठा उपलब्ध होतो आहे. याशिवाय अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्यांना एक हमखास आणि नियमित उत्पादनाचा स्रोतही निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही बनत आहे. सूर्याबरोबरच वाऱ्याची साथही भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे. गेल्या काही वर्षात भारतात पवन ऊर्जेचा वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. आज भारत जगात पवन ऊर्जा क्षमतेत 4थ्या क्रमांकावर आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्राने लाक्षणीय प्रगती केली आहे. तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात केवळ जमिनीवरील पवन ऊर्जा प्रकल्पांवर भर होता, मात्र आता भारत

0: ऑफशोअर म्हणजे समुद्रातील पवन ऊर्जा प्रकल्पाच्या दिशेनेही पावले टाकतो आहे. गुजरात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असे प्रकल्प नियोजित आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होणार आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही प्रगती झाली आहे. आता अधिक उंचीच्या आणि मोठ्या क्षमतेच्या टर्बाईन्स वापरल्या जात आहेत, ज्यामुळे कमी वाऱ्याच्या क्षेत्रातही वीज निर्मिती शक्य होत आहे. सौर्य आणि पवन ऊर्जा एकत्रित करणारे हायब्रिड प्रकल्पही वाढत्या प्रमाणात उभारले जात आहेत, ज्यामुळे दिवस रात्र सातत्याने वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. पवन ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ भारताला जागतिक अक्षय ऊर्जा नकाशावर एक महत्वाचे स्थान मिळवून देत आहे.
1: श्रोते हो, भारताला हरित ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करताना जगातील इतर देशांनाही ही स्वस्त ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली आहे. या संस्थेची माहिती डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी दिली.
0: 2015 साली पॅरिस येथे झालेल्या जागतिक हवामान परिषदे दरम्यान भारताने फ्रान्सच्या सहकार्याने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना ही एक आंतर सरकारी संघटना असून जगातील सर्व देशांना विशेषतः सूर्यप्रकाश समृद्ध पण आर्थिकदृष्ट्या मर्यादित साधन संपत्तीच्या असलेल्या देशांना परवडणारे आणि स्वच्छ सौर ऊर्जा तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. या आघाडीच्या माध्यमातून 121 देशांसाठी एक व्यापक 10 कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला, ज्यामध्ये सौर तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, वित्त पुरवठा, क्षमता बांधणी आणि संशोधन यांचा समावेश आहे, ज्यामुळे लहान आणि विकसनशील देशांनाही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणे शक्य झाले आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेली ही संघटना जागतिक हवामान बदलाच्या लढ्यातील एक महत्वाचा स्तंभ बनली आहे. याद्वारे भारताने हे सिद्ध केले आहे, केवळ स्वतःच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण जगाला हरित भविष्याकडे नेण्यासाठी भारताचे नेतृत्व सक्षम आहे.
1: श्रोते हो, वनस्पती तसंच शेतीतले अवशेष अशा जैविक स्रोतांपासून मिळणारं इंधन म्हणजेच जैव इंधन, या क्षेत्रातही भारत उत्तरोत्तर यश मिळवत आहे, याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: आज भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठले आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होण्यास आणि शेतकऱ्यांना ऊसापासून मक्यापासून अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी मदत होते. मात्र या क्षेत्रात काही आव्हाने देखील आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी अन्नधान्याचा वापर केल्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच काही वाहन उत्पादक आणि ग्राहकांकडून इंजिन कार्यक्षमतेबाबत आणि इंजिन मायलेज बाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकार सातत्याने जनजागृती आणि तांत्रिक सुधारणा करत आहे. सध्या भारत मुख्यत्वे फर्स्ट जनरेशन जैव इंधनाच्या टप्प्यावर आहे, जे प्रामुख्याने अन्नधान्य आणि साखर उत्पादनावर आधारित आहे. मात्र भविष्यासाठी सरकारचे लक्ष आहे सेकंड आणि थर्ड जनरेशन म्हणजेच जैव इंधनाकडे वाटचाल करणं, म्हणजे शेतीतील टाकाऊ पदार्थ, पिकांचे अवशेष, शैवालासारख्या घटकांपासून इंधन निर्मिती करणे. याचप्रमाणे कचरा यापासूनही इंधन निर्मिती होत आहे. चौथ्या जनरेशन पर्यंत पोहोचण्यासाठी जैव तंत्रज्ञानाकडून संशोधन, नवीन बायो रिफायनरी उभारणी आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहेत.
1: श्रोते हो, आणखी एक पर्यावरण पूरक इंधन म्हणजे हरित हायड्रोजन. हे ग्रीन हायड्रोजन पाण्यावर विशिष्ट प्रक्रिया म्हणजेच पाण्याचे विद्युत अपघटन करून तयार केले जाते. भारताला स्वच्छ ऊर्जेचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी 2023 मध्ये नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. हायड्रोजन इंधनावर धावणारी देशातील पहिली ट्रेनही नुकतीच जुलै महिन्यात सुरू झाली आहे. या ग्रीन हायड्रोजन मिशन विषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांनी अधिक माहिती दिली.
0: ग्रीन हायड्रोजन म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय स्त्रोतांचा वापर करून पाण्याचे इलेक्ट्रोलिसिस करून तयार केला जाणारा हायड्रोजन, जो पूर्णतः प्रदूषण मुक्त असतो. हा हायड्रोजन पोलाद उद्योग, खत निर्मिती, वाहतूक क्षेत्र आणि जड उद्योगांमधील पारंपरिक इंधनांना पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. या मिशन अंतर्गत इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी आणि ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी

0: विशेष प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहेत. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि भारत या क्षेत्रात जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयास येईल असा सरकारचा विश्वास आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि परकीय गुंतवणूकही अपेक्षित आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन हे भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले मानले जात आहे.
1: श्रोते हो, तयार केलेली अक्षय ऊर्जा साठवण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही भारतानं मोठी झेप घेतली आहे, त्याविषयी डॉक्टर मेधा ताडपत्रीकर म्हणाल्या.
0: सौर आणि पवन ऊर्जा दिवसा किंवा वाऱ्याच्या वेळेनुसार मिळते, पण त्यातून निर्माण झालेली जी वीज आहे ती साठवण्यासाठी सक्षम बॅटरी तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरते. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत सातत्याने प्रगतिशील आहे. आतापर्यंत भारत बॅटरी निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातींवर अवलंबून होता. मात्र आता सरकारने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजेच PLI योजनेच्या माध्यमातून देशांतर्गत ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादनाला मोठे प्रोत्साहन दिले आहे. यामुळे देशात अनेक गिगा फॅक्टरी उभारल्या जात आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना सारख्या देशांशी लिथियम आणि इतर महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी सामंजस्य करारही करण्यात आले आहे. देशांतर्गत लिथियम साठ्यांच्या शोधासाठी संशोधन सुरू आहे. विशेषत जम्मू काश्मीर मध्ये सापडलेल्या लिथियम साठ्यांमुळे नवी आशा निर्माण झाली आहे. सोडियम आयन बॅटरी सारख्या पर्यायी तंत्रज्ञानावरही संशोधन सुरू आहे, जे भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करू शकेल. बॅटरी तंत्रज्ञानातील ही आत्मनिर्भरता केवळ ऊर्जा साठवणुकीपुरतीच मर्यादित नाही तर इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी वाढीलाही अत्यंत महत्वाची आहे.
1: श्रोते हो, आज हरित ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. ती ओळखून वेळीच पावले उचलल्यानं भारत अक्षय ऊर्जेत कसा आत्मनिर्भर बनला आहे त्याचा वेद आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये घेतला. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 आणि 9 सेकंद झालेत. श्रोतेहो आता प्रसारित करतोय कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन आहे ऋचा गद्रे यांचं.

नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौरदिनांक 3 अश्विन शके 1948, अर्थात 25 सप्टेंबर 2026. मंडळी, ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती तुम्हा सगळ्यांना माहीत आहेतच. या पद्धतींमध्ये आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे. आता या पद्धती स्वयंचलित झाल्या आहेत. स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती ही आधुनिक शेतीची एक अत्यंत प्रभावी आणि पाण्याची बचत करणारी प्रणाली आहे, जी सेन्सर आणि ऑटोमेशनच्या साह्याने पिकांना अचूक पाणी पुरवते. आज आपण याच स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतींविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर बजरंग आयरे आणि

0: त्यांच्याशी बातचीत केले विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पाणी हे राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यामुळे त्याचा वापर हा काटकसरीनं करणं गरजेचं आहे. कोकणातील उपलब्ध जलसंपत्तीचा वापर आधुनिक सिंचन पद्धती जसं ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा वापर करून केला तर खूप मोठं क्षेत्र लागवडीखाली आणि सिंचनाखाली आणायला वाव आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धती म्हणजेच स्वयंचलित प्रणाली यांची माहिती सांगण्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून प्राध्यापक डॉक्टर बजरंग आयरे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: सर सुरुवातीला ठिबक सिंचनाविषयी माहिती सांगा.
2: ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या म्हणजे झाडांच्या मुळाजवळ थेंबाथेंबाने हळूहळू कमी दाबाने आणि पिकांच्या गरजेनुसार मोजून मापून पाणी देणे होय. या पद्धतीमध्ये जमीन, पाणी,

0: आयरे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो.
0: सर सुरुवातीला ठिबक सिंचनाविषयी माहिती सांगा.
1: ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या म्हणजे झाडांच्या मुळाजवळ थेंबाथेंबाने हळूहळू कमी दाबाने आणि पिकांच्या गरजेनुसार मोजून मापून पाणी देणे होय. या पद्धतीमध्ये जमीन, पाणी, हवामान आणि पीक पद्धती इत्यादी बाबींचा विचार करून पिकास लागणारे पाणी बंद नळ्यामार्फत म्हणजे लॅटरलमार्फत पिकांना ड्रिपरमधून समप्रमाणात देणे होय. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होते आणि उत्पन्नामध्ये भर पडते.
0: आता ठिबक सिंचनामध्ये ऑटोमेशन हे का गरजेचं आहे?
1: ठिबक सिंचनामध्ये ऑटोमेशन म्हणजे आपण स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा म्हणतो. ठिबक सिंचन पद्धत शेतीकरता आजची काळाची गरज आहे. ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे सर्वांना परिचित आहेत. तरी पण ठिबक सिंचनाची कार्यक्षमता प्रत्येक वेळी कशी वाढेल हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आतापर्यंत ठिबक सिंचन संच हा माणसाने चालवण्यात येत होता, परंतु असे करीत असताना मानवी त्रुटीमुळे म्हणा किंवा आळसामुळे म्हणा किंवा दुर्लक्षितपणा म्हणा ह्या चुका होण्याचा आणि व्यत्यय येण्याची दाट शक्यता असते. असे घडत आलेले आहे. त्यामुळे ठिबक सिंचन संचाच्या कार्यक्षमतेमध्ये घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. असे होऊ नये म्हणून ऑटोमेशन प्रणाली म्हणजे स्वयंचलित ठिबक सिंचन जर आपण वापरलं तर फार चांगलं होईल आणि त्यामुळे संचाची कार्यक्षमता वाढून त्यापासून अधिकच फायदा होऊ शकेल.
0: नक्कीच. म्हणजेच ठिबक सिंचन वापरणं ही आता काळाची गरज झाली. ठिबक सिंचन ऑटोमेशन प्रणाली म्हणजे काय त्याविषयी आता सांगा.
1: ठिबक सिंचन संच मानवी हस्तक्षेपाचा वापर न करता विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून नियंत्रित करणे गरजेचे आहे. त्याकरता लागणारी उपकरणे बरेचसे बाहेरच्या देशातून आयात करावी लागतात. काही उपकरणे आपल्या भारतात तयार होतात. ऑटोमेशनचा लेआउट एकदम साधा आणि सोपा आहे. त्यामध्ये टायमर आणि इतर कंट्रोल वॉल असतात.
0: बरोबर. आता या ऑटोमेशन म्हणजेच स्वयंचलित प्रणालीचे फायदे कोणते?
1: आपण ठिबक सिंचनामध्ये स्वयंचलित म्हणजे ऑटोमेशन प्रणाली वापरली तर पिकांना योग्य प्रमाणात आणि योग्य मात्रेमध्ये झाडांना पाणी देता येते. तसेच ठिबक संचातील प्रेशर म्हणजे दाब योग्य नियंत्रित ठेवता येतो, त्यामुळे पाण्याची नासाडी होत नाही. त्याचप्रमाणे पाण्याचे मोजमाप योग्य प्रमाणात करता येते आणि त्यामुळे पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळता येते, त्यामुळे मोटर किंवा पंप यावर ताण पडत नाही आणि विजेची बचत होण्यास मदत होते. त्यामध्ये सुद्धा पाण्याचा स्रोत नदी नाले असेल तर मोटार पंप घरी बसून आपल्याला चालू किंवा बंद करता येतो. तसेच ठिबक सिंचनामध्ये ऑटोमेशन वापरण्यातून खताची योग्य मात्रा ठिबक सिंचनातून देता येते, त्यामुळे खतांच्या खर्चात कपात होते. त्याचप्रमाणे ऑटोमेशन सिंचन 24 तास रात्री देखील वापरता येतो आणि संच नियंत्रित करता येतो. नवीन नवीन पिकाची लागवड करून सिंचनाचे वेळापत्रक तयार करता येते, त्यामुळे सिंचनात व्यत्यय येत नाही. त्याचबरोबर मोबाईल, इंटरनेट व कम्प्युटरद्वारे जगात कुठूनही आपण ठिबक सिंचनाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करू शकतो. त्याचबरोबर सिंचनाचा पूर्ण अहवाल आणि नियोजनसुद्धा आपण म्हणजे प्लॅनिंग जे म्हणतो ते आपण करू शकतो. तसेच ऑटोमेशन प्रणालीमध्ये ठिबक सिंचनाचे वेळापत्रकानुसार आणि पाण्याच्या गरजेनुसार सुधारित डिझाईन करता येऊन सिंचनाची किंमत कमी होऊ शकते.
0: बरोबर. म्हणजेच ठिबक सिंचन ऑटोमेशन प्रणाली ही आता काळाची गरज झाली आणि याचा वापर केला तर आपण आपलं काम करत असतानाच शेतामध्ये त्याच वेळी पाणी सुद्धा देऊ शकतो. ठिबक सिंचन ऑटोमेशन प्रणालीचे मुख्य घटक कोणते आहेत?
1: ठिबक सिंचन ऑटोमेशन प्रणालीमध्ये विविध घटक असतात. सदरचे घटक हे ऑटोमेशनची पातळी किंवा प्रकारानुसार वापरता येतात. त्यामध्ये साधारणपणे पहिला घटक म्हणजे कंट्रोलर म्हणजे मायक्रो प्रोसेसर आपण त्याला म्हणतो, म्हणजे नियंत्रण करणारा घटक. दुसरा घटक आहे तो हायड्रॉलिक वॉल. हायड्रॉलिक वॉल म्हणजे हायड्रॉलिक झडप म्हणतो आपण त्याला, किंवा जलदाब किंवा नियंत्रण झडप असे त्याचे नाव आहे. त्यामध्ये तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सॉलेनॉइड वॉल्स, म्हणजे विद्युत संकेत मिळाल्यावर पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद करण्यासाठी झडप असते त्याला सॉलेनॉइड वॉल म्हणतात. त्यानंतर सेन्सर, सेन्सर म्हणजे संवेदक, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे सेन्सर असतात. इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर, आपल्याला पाणी किती वेगाने वाहत आहे ते इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटरवरून समजू शकते. त्यानंतर केबल, केबल म्हणजे विद्युत तार. त्यानंतर RTU, RTU म्हणजे रेडिओ टर्मिनल युनिट. त्यानंतर फर्टिलायझर कंट्रोलर म्हणजे खत नियंत्रक आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर EC आणि PS सेन्सर कंट्रोलर म्हणजे विद्युत वाहकता, म्हणजे पाण्यात किंवा मातीत विरघळलेल्या क्षाराचे प्रमाण आपण या

0: कंट्रोलद्वारे पाहू शकतो.
1: आता ठिबक सिंचन ऑटोमेशनचे प्रकार कोणते आहेत?
0: ठिबक सिंचन ऑटोमेशन साधारण चार प्रकारात मोडतात. एक म्हणजे वेळ आधारित, टाईम आधारित प्रणाली. दुसरी प्रणाली आहे व्हॉल्यूम आधारित ऑटोमेशन प्रणाली. तिसरी प्रणाली आहे सेन्सर आधारित ऑटोमेशन प्रणाली. आणि चौथी आणि लेटेस्ट आहे IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित स्मार्ट सिंचन पद्धती. आता आपण एक एक पद्धती पाहूया. पहिली पद्धत म्हणजे टाईम म्हणजे वेळ आधारित प्रणाली. या प्रणालीमध्ये टाईम म्हणजे मायक्रो प्रोसेसर वापरण्यात येतो. ही प्रणाली अगदी साधी, सरळ आणि कमी खर्चाची आहे. छोट्या शेतीकरता तसेच मोठ्या शेतीकरता सुद्धा फार उपयुक्त आहे. या प्रणालीत सिंचनाच्या वेळापत्रकानुसार टायमर कंट्रोलमध्ये प्रोग्राम केला जातो आणि त्यानुसार ठिबक सिंचनाच्या संचाचे नियंत्रण केले जाते.
1: बरोबर.
0: यामध्ये दुसरी प्रणाली आहे ती व्हॉल्यूम आधारित ऑटो. व्हॉल्यूम म्हणजे पिकांना किती पाणी द्यायचं त्यासाठी आपण व्हॉल्यूम वापरतो. त्यात इलेक्ट्रॉनिक वॉटर मीटर आणि मायक्रो प्रोसेसरचा वापर करतात. पिकांच्या गरजेनुसार अगोदरच एकूण मात्रा निश्चित केली जाते आणि त्यानुसार प्रोग्राम केला जातो. ही पद्धतसुद्धा कमी खर्चाची आणि सोपी आहे. तिसरी प्रणाली आहे सेन्सर आधारित प्रणाली. आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सेन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळे सेन्सर वापरून ऑटोमेशन केले जाते. ही पद्धत वापरण्यास अवघड आणि महाग आहे. पण ह्या पद्धतीमध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर्स म्हणजे मातीतील ओलावा मोजण्यासाठी, तसेच मातीतील ओलावा निर्धारित मर्यादेपेक्षा कमी झाल्यास कंट्रोलला संकेत मिळतो आणि ठिबक सिंचन सुरू केले जाते. आणि मातीमध्ये आवश्यक ओलावा प्राप्त झाल्यावर ठिबक सिंचन आपोआप बंद होतो.
1: बरोबर.
0: ह्यामध्ये चौथी प्रणाली आहे ती IoT बेस्ड आधारित स्मार्ट ठिबक सिंचन. IoT आधारित प्रणालीमध्ये मातीतील ओलावा, तापमान, पाण्याचा प्रवाह, दाब आणि इतर माहिती सेन्सरद्वारे गोळा केली जाते. ही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईलवर किंवा संगणकावर पाहता येते. काही प्रगत प्रणालीमध्ये मोबाईलद्वारे पंप आणि सर्नाइड वॉल रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करता येतात.
1: बरोबर. स्वयंचलित ठिबक सिंचनातील प्रमुख साहित्य कोणती आहेत?
0: ठिबक सिंचन प्रणालीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पहिला म्हणजे पाण्याचा सोर्स, म्हणजे आपण पाण्याचा साठा म्हणतो. जसे की विहीर, विंधन विहीर, शेततळे, तलाव, जलाशय आणि इतर उपलब्ध जलस्रोत वापरता येतात. साधारणपणे पाण्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता आणि हंगामानुसार उपलब्ध होणारे पाणी यांचा विचार करावा लागतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आपण पंप किंवा मोटार म्हणतो. यामध्ये पंप आणि मोटार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. पाण्याला आवश्यक डिस्चार्ज आणि प्रेशर देण्यासाठी पंप वापरला जातो. पंपाची क्षमता ठरविताना एकावेळी चालणाऱ्या ठिबक क्षेत्राचे क्षेत्रफळ, ड्रिपरचा डिस्चार्ज म्हणजे प्रवाह, लॅटरलची संख्या, पाईपलाईनची लांबी आणि उंचीमधील फरक यांचा विचार करावा लागतो. ह्यामध्ये तिसरा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे फिल्टर. फिल्टर दोन प्रकारचे असतात, एक स्क्रीन फिल्टर आणि दुसरा सँड फिल्टर. ठिबक सिंचनातील सर्वात महत्त्वाचा घटक हा स्क्रीन फिल्टर आहे. हा पाण्यातील वाळू, गाळ, इतर कचरा आणि इतर घाण फिल्टरद्वारे साफ केले जातात. फिल्टर योग्य प्रकारे काम न केल्यास ड्रिपर बंद पडून पाणी वितरणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे फिल्टरची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतर चौथा घटक म्हणजे मुख्य पाईपलाईन, याला आपण मेन लाईन म्हणतो. साधारणपणे ही PVC वापरलेली असते. पंपातून निघालेले पाणी सीतेतील वितरण प्रणालीपर्यंत नेण्यासाठी मुख्य पाईपलाईनचा वापर केला जातो. त्यानंतर पाचवा जो घटक आहे ते उपमुख्य पाईपलाईन, म्हणजे आपण याला PVC सबमेन म्हणतो. मुख्य पाईपलाईनमधून पाणी वेगवेगळ्या सिंचन विभागामध्ये नेण्यासाठी उपमुख्य पाईप वापरला जातो, त्याला आपण सबमेन लाईन असे म्हणतो. आणि ह्या सबमेनमधून पाणी ही लॅटरलपर्यंत पोहोचवले जाते. पुढचा घटक म्हणजे लॅटरल. ही लॅटरल ही 16 mm काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची लॅटरल वापरल्यामध्ये शेवळा तयार होत नाही. लॅटरल ही पिकांच्या ओळींच्या बाजूने टाकलेली ठिबक सिंचनाची नलिका आहे. त्यावर ठराविक अंतरावर ड्रिपर बसवलेले असतात. पुढचा जो घटक आहे तो ड्रिपर, त्याला आपण इमीटर म्हणतो इंग्रजीमध्ये. ड्रिपर हा ठिबक सिंचनाचा मुख्य घटक आहे. तो पाणी नियंत्रित म्हणजे डिस्चार्ज नियंत्रित करतो आणि हे पाणी थेंबाथेंबाने झाडाच्या मुळाजवळ सोडतो. साधारणपणे 4 लिटर प्रति तास किंवा 8 लिटर प्रति तास झाडांच्या किंवा पिकांच्या पाण्याच्या गरजेनुसार आपण हे पाणी देतो. ड्रिपरचा डिस्चार्ज आणि स्पेसिंग म्हणजे अंतर हे पिकांच्या प्रकारावर आणि गरजेनुसार निवडला जातो.
1: आता स्वयंचलित नियंत्रण प्रणालीतील घटक नेमके कोणते आहेत?
0: आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे स्वयंचलन प्रणालीमध्ये मेन म्हणजे कंट्रोलर, सॉलिनॉइड

0: ऑल, टाइमर, सॉइल मॉइस्चर सेंसार, फ्लो सेंसार, प्रेशर सेंसार, रेन सेंसार आणि तापमान आणि आर्द्रता सेंसार अशा प्रकारचे घटक वापरले जातात.
1: आता या स्वयंचलित ठिबक सिंचनाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत?
0: स्वयंचलित ठिबक सिंचनासाठी प्रारंभिक गुंतवणूक तुलनेने थोडी जास्त असू शकते, कारण त्यामध्ये आपण कंट्रोलर, सेन्सार्स, सॉलेनॉइड व्हॉल्स, फिल्टर्स आणि इतर उपकरणामुळे प्रणालीची किंमत वाढते. ठिबक सिंचन प्रणालीमध्ये ड्रिपर बंद होण्याची समस्या महत्त्वाची आहे. पाण्यातील गाळ किंवा क्षारामुळे ड्रिपर चोक होऊ शकतात, त्यामुळे योग्य फिल्ट्रेशन आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास पंप आणि नियंत्रण प्रणालीवर परिणाम होऊ शकतो. सेन्सार आणि कंट्रोलरमध्ये बिघाड झाल्यास स्वयंचलित सिंचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
1: स्वयंचलित ठिबक सिंचनाची देखभाल कशी करायची त्याविषयी आता सांगा.
0: स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणाली असूनही नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. फिल्टर नियमितपणे साफ करावा, लॅटरलचे फ्लशिंग करावे, ड्रिपरमधून योग्य प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे की नाही हे तपासावे, पाईपलाईनमधील गळती तपासावी, प्रेशर गेज आणि फ्लो मीटर यांची नोंद तपासावी, सॉलेनॉइड व्हॉल्व्स योग्य प्रकारे उघडत आणि बंद होत आहेत का ते पाहावे, तसेच सॉइल मॉइश्चर सेन्सार योग्य माहिती देत आहे का ते तपासावे आणि कंट्रोलर आणि विद्युत जोडणीची नियमित तपासणी करावी.
1: बरोबर, हे झालं ठिबक सिंचन स्वयंचलित प्रणालीबद्दल. आता स्वयंचलित तुषार सिंचन प्रणालीबद्दल थोडी माहिती सांगा.
0: स्वयंचलित तुषार सिंचन म्हणजे अशी तुषार सिंचन प्रणाली ज्यामध्ये पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया ही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अत्यल्प मानवी हस्तक्षेपासह स्वयंचलित नियंत्रकाच्या साह्याने चालवले जाते. या पद्धतीमध्ये पाण्याच्या सोर्समधून पंपाद्वारे पाणी दाबाखाली पाईपलाईनमध्ये पाठवले जाते आणि फिल्टरद्वारे पाण्यातील अशुद्ध घटक बाहेर काढले जातात आणि ते पाणी तुषार सिंचनामार्फत पिकांना दिले जाते. तुषार सिंचनातून पाण्याचे सूक्ष्म थेंब तयार होतात आणि ते पिकाच्या क्षेत्रावर पावसाप्रमाणे वितरित होतात. स्वयंचलित प्रणालीमध्ये ठराविक वेळेनुसार आणि मातीतील ओलाव्यानुसार सॉलेनॉइड व्हॉल्व उघडणे आणि बंद होतात आणि त्याच्या आवश्यकतेनुसार पंप नियंत्रित करणे शक्य होते.
1: स्वयंचलित तुषार सिंचनाची नेमकी गरज का आहे?
0: पारंपरिक तुषार सिंचनामध्ये शेतकऱ्याला सिंचन सुरू करण्यासाठी आणि पंप बंद करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. क्षेत्र मोठे असेल तर वेगवेगळ्या विभागामध्ये पाणी सोडण्यासाठी वारंवार व्हॉल्व बंद करणे आवश्यक असते, परंतु करणे शक्य होत नाही. मजुरांची उपलब्धता कमी असल्यास किंवा शेतकरी शेतापासून दूर राहत असल्यास ही प्रक्रिया करणे अवघड होते. स्वयंचलित तुषार सिंचनामुळे ही कामे नियंत्रकाच्या साह्याने केली जाऊ शकतात. पिकांना वारंवार आणि ठराविक कालावधीसाठी सिंचन आवश्यक असल्यास टायमर आधारित प्रणाली वापरता येते. मातीतील ओलाव्यानुसार सिंचन करावयाचे असल्यास सॉइल मॉइश्चर सेन्सार आधारित प्रणाली वापरता येते. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन अचूक होते.
1: खरं आहे. स्वयंचलित तुषार सिंचनाचे नेमके फायदे कोणते आहेत?
0: जसे ठिबक सिंचनामध्ये वेगवेगळे फायदे आहेत, तसेच स्वयंचलित तुषार सिंचन वापरल्यानंतर मेन म्हणजे पाण्याची बचत होते. पिकांना आवश्यकतेनुसार आणि नियंत्रित प्रमाणात पाणी देता येते आणि पाण्याचा वापर कमी करता येतो. त्याचप्रमाणे तुषार सिंचनाने स्वयंचलित यंत्रणा वापरल्यामुळे ठराविक वेळेनुसार आणि मातीतील ओलाव्यानुसार सिंचन आपोआपच बंद आणि चालू करता येते. मजुरांची बचत होते. हल्ली मजूर मिळणे फार अवघड झाले आहे. पंप सुरू करणे, त्यानंतर व्हॉल्व बंद किंवा चालू करणे आणि सिंचनावर सतत लक्ष ठेवणे यासाठी लागणारी मजूर कमी होऊ शकतात. तसेच योग्य वेळी सिंचन, पिकांच्या गरजेनुसार त्याच्या वाढीनुसार योग्य वेळी सिंचन करता येते. त्यामुळे पाण्याच्या ताणामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर अतिसिंचन म्हणजे जास्त सिंचन दिल्यानंतर ते पिकांना फायदेशीर नाही आहे. त्यासाठी मातीतील ओलावा हा सेन्सार वापरल्यास मातीमध्ये पुरेशी ओलावा असताना सिंचन करता येत नाही किंवा तशी व्यवस्था आपल्याला करता येते. त्यानंतर पाणी वितरणामध्ये एक समानता, युनिफॉर्मिटी आपण त्याला म्हणतो, समप्रमाणात पाणी वितरण होते. कारण तुषार सिंचनाचा योग्य दाब आणि तुषार सिंचनाची योग्य निवड केल्यास आणि दोन स्प्रिंकलर किंवा दोन तुषार सिंचनामधील अंतर योग्य केल्यास शेतात तुलनेने एक समान पाणी वितरित करता येते. त्याचप्रमाणे खतांचा कार्यक्षम वापर करता येतो. योग्य उपकरणे वापरून पाण्यात विरघळणारी खते सिंचनाच्या पाण्याबरोबर देता येतात. तसेच मातीची धूप कमी करण्यास मदत होते, वेळेची बचत होते आणि उपलब्ध पाण्याचे

0: नियोजन योग्य प्रकारे करता येते. आणि आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असे सेन्सार, IoT बेस्ड मोबाईल नियंत्रण आणि हवामान माहिती यासारखी तंत्रज्ञानाशी जोडून आपण अधिक स्मार्ट सिंचन प्रणाली विकसित करतो.
1: खरंय. स्वयंचलित तुषार सिंचनाची कार्यपद्धती कशी असते?
0: जसे ठिबक सिंचन सांगितल्याप्रमाणे तुषार सिंचनाच्या पाण्याच्या सोर्सपासून पंपाच्या सहाय्याने पाणी मुख्य पाईपलाईनमध्ये सोडले जाते. त्यानंतर मुख्य पाईपमधून ते पाणी उपमुख्य पाईप म्हणजे सबलाईनमध्ये सोडले जाते. पुढे ते लॅटरलमार्फत पाणी पोहोचते आणि स्प्रिंकलरमध्ये ठिबक सिंचनामध्ये लॅटरल असतात, तशाच तुषार सिंचनामध्येही ठराविक अंतरावर लॅटरल असतात आणि त्यावर स्प्रिंकलरही बसवलेले असतात. त्यामुळे संपूर्ण शेत ओले करण्याऐवजी पिकांच्या मुळाजवळच पाणी उपलब्ध करून देत आहेत.
1: सर, आता स्वयंचलित तुषार सिंचनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत?
0: स्वयंचलित तुषार सिंचनाचे वर्गीकरण मुख्यतः सिंचन बंद आणि सुरू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियंत्रण पद्धतीनुसार करता येते. त्यामध्ये पहिले म्हणजे टायमर आधारित स्वयंचलित तुषार सिंचन, दुसरी मातीतील ओलावा म्हणजे आर्द्रता सेन्सर आधारित स्वयंचलित तुषार सिंचन, तिसरी प्रणाली म्हणजे हवामान आधारित स्वयंचलन तुषार सिंचन आणि IoT बेस्ड म्हणजे IoT आधारित स्मार्ट तुषार सिंचन. टायमर आधारित स्वयंचलित तुषार सिंचन ही सर्वात सोपी ऑटोमेशनची पद्धत आहे. यामध्ये नियंत्रकामध्ये सिंचन सुरू करण्याची वेळ आणि सिंचनाचा कालावधी आधीच निश्चित केलेला असतो. उदाहरणार्थ आपल्याला सकाळी 6 वाजता सिंचन करून 45 मिनिटांनी बंद करायचे नियोजन केले असल्यास टायमरनुसार प्रणाली नियंत्रित करता येते. ही पद्धत नियमित पाण्याची गरज असलेल्या पिकासाठी आणि स्थिर सिंचन वेळापत्रकासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर दुसरी जी प्रणाली आहे ती मातीतील आर्द्रता सेन्सर आधारित स्वयंचलित तुषार सिंचन. या पद्धतीमध्ये मातीतील आर्द्रता म्हणजे मातीतील ओलावा यासाठी सेन्सर वापरला जातो. सेन्सर पिकांच्या मुळांच्या प्रभावी क्षेत्रामध्ये मातीमधील आर्द्रता मोजतो म्हणजे ओलावा मोजतो आणि ही मातीतील ओलावा ठराविक किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास सेन्सार नियंत्रकाला संकेत देतो आणि त्यानुसार सिंचन चालू होते. आवश्यक ओलावा प्राप्त झाल्यानंतर तुषार सिंचन आपोआप बंद केले जाऊ शकते. ही पद्धत पिकांच्या वास्तविक पाण्याच्या गरजेवर आधारित असल्यामुळे फक्त वेळेवर आधारित प्रणालीपेक्षा अधिक शास्त्रीय पद्धतीचे सिंचनाचे नियोजन करता येते. तिसरा प्रकार म्हणजे हवामान आधारित स्वयंचलित तुषार सिंचन पद्धत. या प्रणालीमध्ये हवामानाशी संबंधित माहितीचा वापर केला जातो. तापमान, सापेक्ष आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि साधारणपणे बाष्पर्जन, आपण त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो, संबंधित माहितीच्या आधारे सिंचनाचे वेळापत्रक बदलता येते. उदाहरणार्थ पाऊस झाल्यानंतर लगेच सिंचन करण्याची गरज नसल्यामुळे सिंचन प्रणाली पुढे ढकलू शकते किंवा काही तासानंतर आपण करू शकतो. त्याचप्रमाणे वातावरणातील पाण्याची गरज वाढल्यास, मागणी वाढल्यास सिंचनाचे नियोजन त्यानुसार करता येईल. यामध्ये चौथा आणि महत्त्वाचा म्हणजे IoT आधारित स्मार्ट तुषार सिंचन. IoT आधारित प्रणालीमध्ये सेन्सर आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा वापर केला जातो. मातीतील ओलावा, तापमान, पाण्याचा प्रवाह आणि तुषार प्रणालीतील संचाचा दाब यासारखी माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवता येते. मोबाईल किंवा संगणकाद्वारे प्रणालीची स्थिती पाहता येते आणि काही प्रमाणात रिमोट कंट्रोलद्वारे आपण पंप आणि इतर व्हॉल नियंत्रित करता येतात.
1: बरोबर. स्वयंचलित तुषार सिंचनातील प्रमुख साहित्य कोण?
0: यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जसे ठिबक सिंचनामध्ये पाण्याचा सोर्स म्हणजे आपण जलस्रोत म्हणतो, मग ती विहीर असेल, विंधन विहीर असेल, शेततलाव असतील किंवा इतर जलाशय असतील, त्यातून आपण पाणी घेऊ शकतो. आता हे पाणी पंपाद्वारे उचलावे लागते. पाण्याला आवश्यक डिस्चार्ज आणि प्रेशर देण्यासाठी पंप वापरला जातो. पंपाची क्षमता ठरविताना एकाच वेळी चालणाऱ्या स्प्रिंकलरची संख्या आणि त्याचा डिस्चार्ज, पाईपलाईनची लांबी आणि उंचीमधील फरक आणि आवश्यकता याचा विचार करावा लागतो पंपाची निवड करण्यासाठी. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिल्टर. पाण्यातील गाळ, इतर काडी कचरा आणि घाण काढून टाकण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी फिल्टरचा वापर केला जातो. स्प्रिंकलरचे नोदल बंद पडू नये त्यासाठी योग्य फिल्टरेशन आवश्यक आहे. फिल्टरमधून फिल्टर केलेले पाणी हे मुख्य पाईपलाईनद्वारे शेताच्या मुख्य वितरण बिंदूपर्यंत नेण्यासाठी आपण मुख्य पाईपलाईनचा वापर करता येतो. यामध्ये आपण PVC वापरू शकतो किंवा HDPE पाईपचा वापर करू शकतो किंवा लोखंडी पाईपचाही वापर करता येतो. मुख्य पाईपलाईनमधून आलेले पाणी हे उपमुख्य पाईप म्हणजे सबलाईनमध्ये जाते आणि ह्या पाईपमधून वेगवेगळ्या सिंचन विभागाकडे हे पाणी वाहून पाईपद्वारे नेले जाते.

0: त्यानंतर लॅटरल, लॅटरलवर आपण स्प्रिंकलर बसलेले असतात वेगवेगळ्या अंतरावरती, आणि त्याद्वारे आपण प्रत्येक स्प्रिंकलरला लॅटरलमधून पाणी मिळते. त्यानंतर स्प्रिंकलर, स्प्रिंकलरमध्ये दोन प्रकार आहेत. छोटे स्प्रिंकलर त्याला आपण मायक्रो स्प्रिंकलर म्हणतो, आणि मोठे स्प्रिंकलर आहे ते ओव्हरहेड स्प्रिंकलर, जे मोठ्या पिकासाठी वापरतात, ज्याची जास्त उंची आहे तशी ते स्प्रिंकलर आपण वापरू शकतो. त्यानंतर ह्याच्यामधला महत्त्वाचा घटक म्हणजे सॉलेनॉइड व्हॉल्स. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे स्वयंचलित प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नियंत्रकाकडून विद्युत संकेत मिळाल्यावर हा व्हॉल आपोआप उघडतो किंवा बंद होतो, त्यामुळे सिंचन नियंत्रित करता येते. त्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कंट्रोलर, जो कंट्रोल म्हणजे ऑटोमेशन करतो, म्हणजे ऑटोमेशन प्रणालीचा नियंत्रण बिंदू आहे, म्हणजे केंद्र आहे. हे टायमर आणि सेन्सरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तो व्हॉल म्हणजे पंपाची झडप नियंत्रित करतो. त्यानंतर टायमर, ठराविक वेळेला सिंचन सुरू आणि बंद करण्यासाठी टायमरचा वापर केला जातो. आणि मातीतील आर्द्रता म्हणजे मातीतील ओलावा मोजण्यासाठी आपण जे वापरतो त्याला आपण सेन्सार म्हणतो. मातीतील पाण्याचे म्हणजे ओलाव्याचे प्रमाण मोजण्यासाठी हा सेन्सार वापरला जातो. सिंचनाची गरज ओळखण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर जो घटक आहे तो प्रवाह माप, म्हणजे वॉटर मीटर, सिस्टममधून पाणी किती वाहत आहे हे मोजण्यासाठी फ्लो मीटरचा वापर केला जातो. त्यानंतर सिस्टममध्ये तुषार सिंचनामध्ये प्रेशर मोजण्यासाठी दाब मापक, म्हणजे पाईपलाईनमधील ऑपरेटिंग प्रेशर तपासण्यासाठी हे प्रेशर गेजचा वापर केला जातो. साधारणपणे स्प्रिंकलर इरिगेशनसाठी 2 kg पेक्षा जास्त प्रेशर आवश्यक आहे. त्याच्यानंतर विद्युत नियंत्रण व्यवस्था, विद्युत नियंत्रण व्यवस्था म्हणजे कंट्रोलर, सेन्सार, सॉलेनॉइड व्हॉल्स हे चालवण्यासाठी विद्युत पुरवठा आवश्यक असतो. काही ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित या प्रणालीचा वापर करता येऊ शकतो.
1: आता स्वयंचलित तुषार सिंचनामध्ये सेन्सरचा वापर हा नेमका कसा आणि का होतो?
0: स्वयंचलित तुषार सिंचनामध्ये मातीतील ओलावा मोजण्यासाठी हा सेन्सार अत्यंत उपयुक्त ठरतो. हा सेन्सार मातीतील ओलाव्याचे प्रमाण मोजून नियंत्रकाला म्हणजे कंट्रोलला माहिती देतो. उदाहरणार्थ पिकासाठी आवश्यक ओलावा किती मर्यादेपर्यंत निश्चित केली आहे आणि मातीतील ओलावा त्या मर्यादेपेक्षा कमी झाल्यास सिंचन प्रणाली आपोआप सुरू होते. त्याचप्रमाणे आवश्यक ओलावा प्राप्त झाल्यावर तुषार सिंचन संच आपोआप बंद होतो. अशा प्रकारे केवळ वेळेवर आधारित सिंचनाऐवजी मातीतील ओलाव्यावर आधारित सिंचन करता येते. त्यामुळे अनावश्यक सिंचन टाळण्यासाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी याची मदत होते.
1: आता स्वयंचलित तुषार सिंचनातील सेन्सर बद्दल सांगा.
0: स्वयंचलित तुषार सिंचनाला सामान्य तुषार सिंचनापेक्षा वेगळे बनवणारा महत्वाचा भाग म्हणजे सेन्सार आधारित नियंत्रक. हे सेन्सार वेगळ्या प्रकारचे असतात. मातीतील ओलावा मोजण्यासाठी वेगळा सेन्सार, त्याच्यानंतर पर्जन्य सेन्सार, पाऊस झाल्यास आवश्यक सिंचन टाळण्यासाठी जो सेन्सार वापरतो त्याला आपण पर्जन्य सेन्सार म्हणतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर तापमान सेन्सार, तापमानातील बदल लक्षात घेऊन सिंचनाचे नियोजन करण्यासाठी आपण तापमान सेन्सार वापरतो. त्यानंतर प्रवाह सेन्सार, म्हणजे तुषार सिंचन सिस्टममधील पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी प्रवाह सेन्सारचा वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दाब सेन्सार, प्रेशर सेन्सार म्हणतो. सिस्टममध्ये आवश्यक दाब आहे की नाही हे तपासण्यासाठी दाब सेन्सारचा वापर केला जातो.
1: बरोबर आहे. आता स्वयंचलित तुषार सिंचनाच्या मर्यादा कोणत्या आहेत?
0: आता स्वयंचलित तुषार सिंचनामध्ये प्रारंभिक गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामध्ये पंप, पाईपलाईन, स्प्रिंकलर, फिल्टर्स, सॉलेनॉइड व्हॉल्स, कंट्रोलर आणि यामध्ये ह्या तुषार सिंचन प्रणालीची किंमत वाढू शकते. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा कंट्रोलर किंवा सेन्सारमध्ये बिघाड झाल्यास स्वयंचलित प्रणालीचे प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे स्प्रिंकलरचे नोझल बंद पडणे, पाईपलाईनमध्ये गळती होणे, दाबातील फरक आणि वाऱ्याचा परिणाम, त्यामुळे तुषार सिंचनाची एक समानता कमी होऊ शकते. म्हणून ऑटोमेशन असूनही नियमित निरीक्षण आणि तुषार सिंचनाची देखभाल करणे आवश्यक आहे.
1: खरंय, नियमित निरीक्षण आणि देखभाल आवश्यक आहे, नाही का? तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देखभाल. तर या स्वयंचलित तुषार सिंचनाची देखभाल कशी करायची?
0: स्वयंचलित तुषार सिंचन प्रणाली असूनही देखभाल आवश्यक आहे. त्यासाठी नियमित फिल्टर साफ करणे, पाईपलाईन फ्लशिंग करणे, तुषार म्हणजे स्प्रिंकलरची तपासणी करणे, स्प्रिंकलरच्या नोझलमध्ये काही अडचणी आल्यास, काडी कचरा अडकल्यास तो काढणे, पाईपलाईनमधील गळती तपासणे, गळती वाढत असेल तर प्रेशर कमी होतं आणि प्रेशर गेजची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच कंट्रोलर, सेन्सार आणि

0: सॉलिनाइड वॉल्स यांची वेळोवेळी तपासणी करावी. मातीतील ओलावा सेन्सार योग्य ठिकाणी बसवला आहे की नाही आणि तो योग्य माहिती देत आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
1: खरंय, म्हणजेच सध्याच्या काळामध्ये या ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती योग्य काळजी आणि देखभाल केल्यावर आपल्या शेतामध्ये उपयुक्तच ठरू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतींविषयी सविस्तर अशी माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी बंधू.
2: स्वयंचलित ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती याविषयी डॉक्टर बजरंग आयरे यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: गोकुळाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 ITI शिक्षण, रोजगाराच्या नव्या वाटा या विषयावरती अभिजित गुरव यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल।
4: ITI करून मला नोकरी मिळेल का, एवढाच प्रश्न विचारण्यापेक्षा ITI करून मी कोणत्या प्रकारचा स्किल सेट मिळवू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं स्किल्ड प्रोफेशनल मी बनू शकतो हा प्रश्न विचारायला हवा। कारण ITI हा शेवट नाही, तो करिअरच्या मोठ्या प्रवासाची एक सुरुवात आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ITI म्हणजे शेवटचा पर्याय, मी दुसरीकडे कुठे ऍडमिशन नाही घेतलं म्हणून मी ITI ला ऍडमिशन घेईन, पण खरं सांगू का, ITI हा शेवट नाही, एखाद्याच्या करिअरचं ते रॉकेट लॉन्चिंग पॅड बनू शकतं। ITI

0: मधून प्रशिक्षण घ्या, मग ॲप्रेंटिशिप करा, 2 वर्षे इंडस्ट्रीत हँड्स ऑन एक्सपिरियन्स घ्या. एकदा का तुमच्या हातात ती स्किल आली, तो स्किल सेट आला, की तुम्ही तुमची ती आयुष्यभराची बँक बॅलन्स बनून जाते, जी जगातली कोणतीही मंदी किंवा आणीबाणी कधीही हिरावून घेऊ शकत नाही.
1: तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: बालदोस्तानो, बाल जगत या कार्यक्रमात ऐकूया जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन आणि पर्यावरण हा कार्यक्रम. रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 हा कार्यक्रम सादर करणार आहेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पानवल घवाळीवाडी रत्नागिरीचे विद्यार्थी.
3: नील, मला माझ्या मित्राचा फोन आला होता.
4: काय म्हणाला तुझा मित्र?
3: त्याला कोकणातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती हवी होती.
4: मग दिलीस का माहिती?
3: मला कुठे पूर्ण माहिती आहे तू सांगशील का?
4: अरे मी पण तुझा सारखा.
3: रुची, हे रुची, तुला कोकणाबद्दल काही सांगता येईल का ग?
5: त्यापेक्षा आपण असं करू, सरांनाच विचारू यांना, ते आपल्याला योग्य आणि अचूक माहिती देतील.
6: हो, चांगली कल्पना आहे, चला आपण सरांकडे जाऊया.
2: लेखन आणि मार्गदर्शन प्रदीप मोरे यांचं, सहभाग मानस कांबळे, आदिती आंबेकर, स्वानंद लिंगायत, रुची शिंदे आणि नील घवाळी यांचा, निवेदन सोनाली सावंत यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा दोस्तांनो, अवश्य ऐका बाल जगत हा कार्यक्रम 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
7: श्रोते हो, 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात 7,86,000 कोटी रुपये कर्ज रोख्यांमधून उभारणार आहे. त्याअंतर्गत 15,000 कोटी रुपयांचे सॉवरिन हरित रोखे जारी करण्यात येणार आहेत. 23 साप्ताहिक लिलावांमार्फत ही विक्री होईल. हा व्यवहार पूर्ण झाल्यावर सरकारवरचं रोखे स्वरूपातलं कर्ज 15,90,000 कोटींवर पोहोचेल. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. सोमवार ते शुक्रवार कामकाजाचे तास 40 मिनिटांनी वाढवून इतर 2 दिवस सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला इंडियन बँक असोसिएशननं मंजुरी दिली आहे आणि ते सरकारच्या विचाराधीन असल्याचं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. त्यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. कुटुंब निवृत्ती वेतन योजनेत बदल करण्याची तसंच राजीनामा दिलेल्यांना निवृत्ती वेतनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य झाली असल्याचं अर्थ मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. कामगिरीवर आधारित बोनस देण्याचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचंही ते म्हणाले. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारपासून 3 दिवस संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रविवारी बँकांचं कामकाज सुरू राहणार.

0: होणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वैधानिक कर्तव्यांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यासंदर्भात इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या सहमतीविना झालेले सर्व निर्णय घटनाबाह्य आणि रद्द ठरवले जावेत अशी मागणीही याचिकाकर्त्यानं केली आहे. गेल्या चार वर्षात निवडणुका जिंकल्यावर 111 खासदार आणि आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच यानं प्रसिद्ध केला आहे. गेल्या चार वर्षात लोकसभेचे 26 खासदार, राज्यसभेचे 7 आणि 78 आमदारांनी निवडून आल्यानंतर पक्ष बदलला. महाराष्ट्रातल्या 6 लोकसभा खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भारतातल्या खत उत्पादक शेतकरी सहकारी संस्थांपैकी एक क्रुबको अर्थात कृषक भारती या संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात 824 कोटी रुपयांपेक्षा अधिक करपूर्व नफा नोंदवला आहे. या आर्थिक वर्षात संस्थेनं 21,34,000 टन युरिया आणि 12,39,000 टन अमोनियाचं उत्पादन केलं. या वर्षात युरिया आणि फॉस्फरस तसंच पोटॅशियमयुक्त खतांसह 45,37,000 टन खतांची विक्री केल्याचं संस्थेनं निवेदनात म्हटलं आहे. भारतभरातल्या गणेशोत्सवाचा समारोप आज अनंत चतुर्दशीला होत आहे. सर्वत्र विशेषतः महाराष्ट्रात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गावोगावी गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राजधानी मुंबईत मोठमोठ्या गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन स्थळी रवाना होत आहेत. शहरात 383 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन होत आहे. अनेक ठिकाणी मूर्तीदान उपक्रमही राबवला जात आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. गुलाल उधळत आकर्षक रुबाबदार पोशाख करून तरुणाई मोठ्या संख्येनं मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे. गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांवर महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, संघटना इत्यादींनी गणेश भक्तांच्या सोयीसाठी वैद्यकीय आणि प्रथमोपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महानगरपालिकेचे 25,000 जास्त कर्मचारी विसर्जन यंत्रणेत तैनात असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसंच शिस्त पालनासाठी पोलीस दल कार्यरत आहेत.
0: पुण्यात मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विधिवत विसर्जन झालं. देशात इतरत्रही गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. विचारवंत संघटक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी उपाध्याय यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत 2 सुवर्ण, 9 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत सध्या 12व्या स्थानावर आहे. या खेळाडूंच्या इतर कामगिरीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार यांनी आज रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिया चितळे यांना चीनच्या जोडीकडून पराभव झाल्यानं कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. मनप्रीत कौर हिनं 17.17 मीटर अंतरावर गोळाफेक करून कांस्य पदक मिळवलं. पोल वॉल्ट प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धांमधलं पहिलंच पदक बर्निका एलांगोवन

0: हिनं कांस्य पदकाच्या रूपाने मिळवून दिलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. कबड्डीमध्ये भारताच्या महिला संघानं नेपाळवर तर पुरुष संघानं थायलंडवर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्क्वॉशमध्ये मिश्र दुहेरीत ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि वेलावन सेंथिल कुमार यांनी उपांत्य फेरीत प्रवेश करून पदक निश्चित केलं आहे. तर महिला एकेरीत अनाहत सिंगनं आणि पुरुष एकेरीत अभय सिंगनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानं यजमान जपानवर 3-1 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुष्टीयोद्धा सचिन सिवाच यानंही पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र पुरुष दुहेरीत गतविजेते सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पराभवाचा धक्का बसला. पॉकेमॉन युनाईट या ई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. भारताचा पुढचा सामना उद्या जपानशी होणार आहे.
1: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूयॉर्कमध्ये अँटिगा आणि बार्बुडाच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीच्या निमित्ताने ते न्यूयॉर्कच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमध्ये बालोद जिल्ह्यात गव्हाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकनं रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात आज 6 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. सकाळी 11:30 सुमाराने हा अपघात झाला. गुजरातमध्ये सुरत जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला एका गाडीनं धडक दिल्यामुळं झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही गाडी मुंबईहून दिल्लीच्या दिशेनं जात होती आणि मरण पावलेले सर्वजण मुंबईतले रहिवासी होते. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 9.5 किलो सोनं जप्त केलं. त्याची अंदाजे किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. दुबईहून आलेल्या 3 भारतीय प्रवाशांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. नीट पेपरफुटी अटक केलेल्या सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात 12 तारखेला झालेल्या सुनावणीत केंद्रीय अन्वेषण संस्थेनं 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात केंद्र सरकार 15,000 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी करणार. 5 दिवसांचा आठवडा करण्याचं कोणतंही आश्वासन बँक कर्मचाऱ्यांना दिलं नसल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण. गणरायाला निरोप देण्यासाठी अलोवीट गर्दी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 2 सुवर्णांसह एकूण 23 पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: .47.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 8:16 झालेत. आता प्रसारित करतोय पॉप म्युझिकचा कार्यक्रम.

0: राम शंकर यांनी गायलेलं अनवर फर्रुखाबादे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जसपाल मोनी यांचं.
1: सोमवार दिनांक 28 सप्टेंबर सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल दूरदर्शनवरील स्वामी मालिकेतील श्रीमंत माधवराव पेशवे.

0: यांच्यासह रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारे ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते रवींद्र मंकणी यांची मुलाखत.
1: माधवराव करत असताना कधीच ह्याचा विचार केलेला नव्हता, पण ज्यावेळेला हे करायचं ठरलं की माधवराव करायचंय मी, त्यावेळेला मला असं वाटलं की आपण आता मात्र हे सिरियसली घेतलं पाहिजे, गांभीर्याने घेतलं पाहिजे, आणि मग मी त्याचा अभ्यास सुरू केला.
0: तर नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलो हर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.

श्रुती साधू आणि डी जे नारायण यांची. श्रोतेहो, आता ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. भारतीय सैन्य दलानं दिनांक 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तान हद्दीत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत व्यापक प्रसिद्धीद्वारे पोहोचविण्यासाठी आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचं राज्य शासनानं निश्चित केलं आहे. तसंच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त आणि त्यांच्या कार्यकाळात सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवाकार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. शौर्य दिन आणि सेवा संकल्प अभियानाचं औचित्य साधून वीर माता पिता वीर नारी आणि माजी सैनिकांचा सन्मान दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी गुरुदक्षिणा सभागृह युनायटेड इंग्लिश स्कूल शिवाजीनगर बस स्टँड मार्कंडी चिपळूण इथं करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील वीर नारी वीर माता पिता माजी सैनिक विधवा यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ऐकताय पॉप म्युझिकचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

जागृते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

ललित यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलत. गायक कलाकार आणि गीतकार होते जय वालिया. श्रोते हो, पॉप म्युझिकचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 9:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. तर 10 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 9:15 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोतु आकाशवाणी मुंबई अस्मि।
1: श्रोतेहो, जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026च्या अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला, आम्ही तो सहक्षेपित केला। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 10:20 आणि 30 सेकंद झालेत। आता ऐकूया कार्यक्रम रजनीगंधा।

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शास्त्रोजय पुरी यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट सीमा।

रजनीगंधा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन कल्याण.

श्रोते हो नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन कल्याण आपण ऐकलात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रुती हो रात्रीचे 11 वाजतात. आता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 11:00 हिंदीतून बातम्या.

0: heavy rainfall is likely over Chhattisgarh and Madhya Pradesh as well tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: दोनशे 62.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झालेत. दुसऱ्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. परत भेट उद्या सकाळी 5:55 आमच्या पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.